नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 30 वैशाख, शके 1948, 20 मे 2026, पहाटेचे 5:50 आणि 35 सेकंद झालेली आहेत। आजचे आपले पहिल्या सभेचे कार्यक्रम आम्ही आता सुरू करत आहोत। या प्रातकालीन सभेत मी रुचा नामजोशी आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। सुरुवात करूया सनईच्या या मंगल सुरांनी।

0: श्रोतेहो, आपण ऐकत होता उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली देसकार रागातली धून. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. पहाटेचे 5:55 आणि 20 सेकंद होत आहेत. आता ऐकूया गिरवाण वाणी. यामध्ये आज ऐकूया श्रीमद शंकराचार्य रचित श्रीकृष्णाष्टकम बिल्वा द्रविड यांच्या स्वरात.

प्रभात वंदनमध्ये सुरुवातीला आपण ऐकलीत संत ज्ञानेश्वर महाराजांची ही रचना, गायली आणि संगीतबद्ध केली होती विदुषी किशोरी आमोणकर यांनी. यानंतर ऐकूया सुधीर फडके यांच्या स्वरात मनोहर कवीश्वर यांनी लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली ही रचना.

0: हे भक्तिगीत होतं डॉक्टर सदाशिव जावडेकर यांचं, संगीतबद्ध केलं होतं आशिष केसकर यांनी आणि स्वर होता पंडित संजीव अभ्यंकर यांचा. या भक्तिगीतानंतर आता चिंतन या सदरात ऐकूया डॉक्टर प्र. चिम शेजवलकर यांचे विचार.
1: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या प्रचंड क्रांतीमुळे आणि जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे काळाची अजस्त्र पावलं वेगानं पुढे जात चालली आहेत. त्यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्थापनात परिवर्तन करण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे. सभोवती प्रचंड बदल होत असल्यामुळे समाज विस्कळीत होत चालला आहे आणि नव्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी काय करावं हे माणसाला समजेनासं झालं आहे. आणि म्हणूनच पूर्वीच्या संत महंतांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या आयुष्याची वाटचाल योग्य दिशेनं कशी होईल याचा विचार केला पाहिजे. आपल्या जीवनाचा प्रवास विनाशापासून विकासाकडे, दारिद्र्यापासून समृद्धीकडे, व्यष्टीपासून समष्टीकडे, भेदापासून अभेदाकडे, द्वैतापासून अद्वैताकडे, मृतापासून अमृताकडे, जीवात्म्यापासून शिवात्म्याकडे, मोहापासून अलिप्ततेकडे, तिमिरापासून तेजाकडे कसा होईल हे आता पाहण्याची गरज आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे समृद्धी वाढत चालली असल्याचं जरी दिसत असलं तरी त्याचा फायदा मुठभर लोकांनाच मिळत आहे. बहुसंख्य समाजाला अजूनही जगण्यासाठी धडपड करावी लागत आहे. अशा परिस्थितीत सर्वांनीच अनासक्त, निरीच्छ, निर्विकार, वासनारहित, आशापाशरहित, निर्लोभी, त्यागी असं जीवन जगण्याचा पूर्वीच्या ऋषी

ऋषी मुनींनी दिलेला संदेश सध्याच्या काळात औचित्यपूर्ण आहे. धडपड करणाऱ्या माणसाला सांगावंसं वाटतं की तू वैफल्यग्रस्त होऊ नकोस. जन्माला आला आहेस तर थोड्या चांगल्या रीतीनं जगून बघ. जीवनात दुःख खूप आहे पण थोडं सोसून बघ. थोड्याशा दुःखानं उदासीन होऊ नकोस. दुःखाचे पहाड चढून बघ. ज्या गोष्टी टाळणं अशक्य आहे त्या सहन करण्याची शक्ती मिळव. जे साध्य करणं शक्य आहे त्यासाठी ताकद मिळव. संघर्षाला तोंड देण्याचा निर्धार कर. आपल्याला जीवनात काय शक्य आहे आणि काय अशक्य आहे हे कळण्याची बुद्धी देण्याची परमेश्वराजवळ मागणी

0: उदासीन होऊ नकोस, दुःखाचे पहाड चढून बघ, ज्या गोष्टी टाळणं अशक्य आहे त्या सहन करण्याची शक्ती मिळव, जे साध्य करणं शक्य आहे त्यासाठी ताकद मिळव, संघर्षाला तोंड देण्याचा निर्धार कर. आपल्याला जीवनात काय शक्य आहे आणि काय अशक्य आहे हे कळण्याची बुद्धी देण्याची परमेश्वराजवळ मागणी कर. आपल्या समाजातील आध्यात्मिक परंपरा म्हणूनच आपल्या शिक्षणातून दिली पाहिजे. सध्याच्या शिक्षणातून फक्त स्पर्धा आणि विषमता निर्माण होते. सध्याचं शिक्षण एकमेकांवर मात करण्याचं कौशल्य शिकवतं. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहण्याचा दृष्टिकोन त्यातून मिळत नाही. दर्जेदार शिक्षणातून शाश्वत विकास होतो. असा विकासच समाजात शांतता निर्माण करतो. जिथे असं शिक्षण दिलं जात नाही तिथे अत्याचार आणि अन्याय दिसतो. शिक्षणाची बाजारपेठ होता कामा नये. शाळा आणि महाविद्यालय हे सरस्वतीचं, विद्यादेवतेचं मंदिर समजलं पाहिजे. शिक्षकांनी अध्यापनात समरस होऊन शिकवलं पाहिजे. वारकरी विठ्ठलाला जसं आपलं दैवत मानतो त्याप्रमाणे शिक्षकानं विद्यार्थ्याला दैवत मानलं पाहिजे. अध्यापन हा धर्म मानून शिक्षकानं शिक्षण क्षेत्र ही आपली तपोभूमी मानली पाहिजे.
1: चिंतन या सदरात आपण ऐकलेत डॉक्टर प्र. चिम शेजवलकर यांचे विचार. आणि याबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे ठीक 6:30 वाजलेत. आता जाणून घेऊया आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणीमध्ये हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. सकाळी 7:15 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये योग आणि आपलं आरोग्य याविषयी योगशिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा भाग. सकाळी 6:50 परिसरमध्ये पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा चौथा भाग. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 6:55 आणि संध्याकाळी 6:20 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार, तर 7:10 प्रादेशिक बातम्या. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. आज सकाळी 7:40 आणि 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सकाळी 9:00 मराठी चित्रपट संगीत. 9:30 रुपेरी मुकुटाचे मानकरी याचा भाग 43, यामध्ये आज आपण ऐकाल 2010 दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित दिग्दर्शक निर्माते के बालचंदर यांच्या कारकिर्दीचा आढावा. लेखक संतोष पाठारे सादर करते प्रसाद कुलकर्णी. सकाळी 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. 10:10 हिंदी भजन. 10:25 स्थानिक निवेदनं. 10:30 हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात वर्षा तेंडुलकर यांनी गायलेला राग भूपाल तोडी, तर 2:30 वर्षा तेंडुलकर यांच्याच स्वरात आपण ऐकाल राग मधमाद सारंग. सकाळी 11:30 आम्ही, यामध्ये सिनेलेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि त्यांच्या पत्नी दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल तरडे यांच्याशी गप्पा आणि गाणी याचा भाग चौथा. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. आज 12:00 वनिता मंडळमध्ये आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त

0: ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर सखी विश्व, लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा, सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. दुपारी 1 वाजता एनसीआरटीद्वारा प्रायोजित कार्यक्रम. 1:40 भंडारा जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 द नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. संध्याकाळी 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत. त्यानंतर 5:30 युववाणीमध्ये स्टेट युनिया सदरामध्ये किशोरवयातील बदल आणि पालकत्व याविषयी प्राध्यापक अनिल आटोळे यांच्याशी वैशाली जाधव यांनी साधलेला संवाद, सादरकर्ते धीरज केदारी. 6:10 कार्यक्रमाची रुपरेषा. 6:30 बलसागर भारत होवो यामध्ये हार्मोजची समुद्रधुनी आणि जागतिक अन्नपुरवठा साखळी याविषयी भूषण एंगडे यांची मुलाखत. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:15 अर्थविशेषही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात सुरुवातीला हवामान सूचना. त्यानंतर कौटुंबिक श्रुतिका चालू जमाना. लेखन शारदा पाकटकर, सहभाग प्रसाद कुलकर्णी, धीरज केदारी, प्रिया बिल्हेकर आणि त्यानंतर आडसाली ऊसासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी विभागीय कृषी संशोधन केंद्र पुणे येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ रणजित सिंह निंबाळकर यांनी दिलेली माहिती. सादरकर्ते असतील धीरज केदारी. माझं घर माझं शेत यामध्ये कृषी वाणी आणि शेवटी बाजार भाव आपण ऐकाल. रात्री 8:15 एक कलाकार हा कार्यक्रम केंद्रित असेल मधुबाला जव्हेरी यांच्यावर. सादरकर्त्या माधवी पानसरे. 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 चर्चा का विषय है. हे चारही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 हिंदी चित्रपट संगीत. 10:30 नादब्रह्म अंतर्गत नॅन्सी कुळकर्णी यांच्या चेलोवादनात आपण ऐकाल राग जय जयवंती. याशिवाय वेळोवेळी होणारी बातमीपत्र नियोजित वेळेत प्रसारित किंवा सहक्षेपित करू. तर ही होती आमच्या आज दिवसभरातल्या कार्यक्रमांची रुपरेषा. आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 6:35 होत आहेत. प्रसारित करतोय दिनविशेष. सादर करते मुजम्मिल पटेल.
1: श्रोते हो, आज आहे 20 मे. पाहूया आजच्या दिवशी काय विशेष घडून गेले ते. 1498 साली या दिवशी पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा हा केप ऑफ गुड होपला वळसा घालून कालिकत बंदरात दाखल झाला. 1873 लेव्हिस ट्रॉस आणि जेकब डेव्हिस यांनी तांब्याची बटणी असलेल्या निळ्या जीन्सचं पेटंट घेतलं. 2001 चित्रपट निर्माते आणि लेखक अण्णासाहेब देऊळगावकर यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार जाहीर. 20 मे हा जन्मदिन असणारी महत्वाची नावं ही आहेत. 1850 आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म. प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, साहित्य समीक्षक पांडुरंग दामोदर गुणे यांचा जन्म 1884 साली या दिवशी राहुरी इथं झाला. छायावादी विचारधारेतील हिंदी कवी सुमित्रानंदन पंत यांचा जन्म 20 मे 1900 या दिवशी झाला. चिदंबरा या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता.
2: यह मन का पतझर है ओ भूके वनवासी छोड़ो निष्क्रिय आलस छोड़ो ग्लान उदासी नई कोपले आने को बन के शालों में नई कोपले कुंठित जनमन की डालों में तुम विकास कामी परिवर्तन के अभ्यासी.
1: 1915 इस्रायलचे परराष्ट्रमंत्री आणि सेना प्रमुख मोशे दायान यांचा जन्म. 1952 कॅमेरूनचा फुटबॉलपटू रॉजर मिला. 3 वर्ल्ड कप खेळणाऱ्या या खेळाडूनं कॅमेरूनला वर्ल्ड कप क्वार्टर फायनलमध्ये जाणारा पहिला आफ्रिकन संघ बनवलं. तो वर्ल्ड कपमध्ये गोल नोंदवणारा सर्वात ज्येष्ठ खेळाडू देखील आहे. वयाच्या 42व्या वर्षी त्यानं रशियाविरुद्ध गोल केला होता.
3: At USA 94, Miller returned to the finals for his FIFA World Cup finale. Although Cameroon failed to make it past the group stage, Miller

0: Created history again. At 42, he became the oldest player to score in the finals.
1: आज स्मृतीदिन असणारी व्यक्तिमत्वही आहेत. सन 1506 इटालियन दर्यावर्दी आणि संशोधक ख्रिस्तोफर कोलंबस यांचं निधन. 1571 राघव चैतन्याचे विख्यात शिष्य आणि संत तुकारामांचे गुरु केशव चैतन्य उर्फ बाबा चैतन्य यांनी जुन्नरजवळील ओतूर इथं समाधी घेतली. इंदूरच्या राज्याचे संस्थापक मराठी शाहीतील पराक्रमी सेनापती आणि मुत्सद्दी मल्हारराव होळकर यांचं निधन 1766 साली या दिवशी झालं. 1878 समाजसुधारक आणि संस्कृत विद्वान कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचं निधन. लाल बाल पाल या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी बिपिनचंद्र पाल यांचं निधन 1932 साली या दिवशी झालं. 1994 आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री के ब्रह्मानंद रेड्डी यांचं निधन. 20 मे 1984 या दिवशी जुन्या जमान्यातील सुप्रसिद्ध संगीतकार हंसराज बहेल यांचं निधन झालं.

सुमारे 33 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अवघ्या 62 हिंदी चित्रपटांना संगीत दिलं. हे चित्रपट बऱ्याचदा सीक्रेटचे असत, मात्र हंसराज बहल यांची त्यातली गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत.

0: काही दिनविशेष आपण ऐकलेत. सादरकर्ते होते मुजम्मिल पटेल. 6:40 होत आहेत. प्रसारित करतोय कृषीवाणी हे सदर. यामध्ये आज ऐकूया हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात आज आपण हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला जाणून घेणार आहोत. पुढच्या 5 दिवसात पुणे जिल्ह्यात कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ही 46 ते 52% तर दुपारची 26 ते 34% दरम्यान राहणार आहे. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी 14 ते 18 किलोमीटर दरम्यान राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून ईशान्येकडे राहणार आहे. सामान्य सल्ला. अवेळी पावसाची शक्यता असल्याने पक्व झालेल्या पिकांची फळं आणि भाजीपाल्याची काढणी करून घ्यायला हवी. काढणी झालेल्या पिकांची मळणी करून सुरक्षित ठिकाणी त्याची साठवणूक करायला हवी. मळणी करणं शक्य नसेल तर काढलेली पिकं पावसापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने योग्यरित्या झाकून ठेवायला हवीत. अवेळी पावसापासून बचावासाठी उघड्यावरील धान्य सुरक्षित स्थळी हलवायला हवं. पुढच्या 5 दिवसात जिल्ह्यात कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी स्वतःची आणि पिकाची तसंच पशुधनाची काळजी घ्यायला हवी. मका पीक. अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला तर नियंत्रणासाठी निंबोळी अर्क 5% किंवा इमामेक्टिन बेन्झोएट हे 5% SG 8 ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात त्याची फवारणी करायला हवी. मात्र फवारणी केलेल्या मक्याचा वापर जनावरांच्या चाऱ्यासाठी तसंच मका कणसांचा वापर खाण्यासाठी करू नये. पीक काढणी अवस्थेत आलेले असेल तर त्याची काढणी करावी. तसंच उन्हात ते चांगलं वाळवावं. साठवण कोंदड किंवा ओलसर जागेमध्ये करू नये. हुमणी कीड. हुमणीपासून पिकाचं नुकसान होऊ नये यासाठी हुमणीचे भुंगेरे सूर्यास्तानंतर बाभूळ बोर लिंब या झाडांवर पाने खाण्यासाठी गोळा होतात. अशा झाडांच्या फांद्या रात्री काठीच्या सहाय्याने हलवून खाली पडलेले भुंगेरे गोळा करायला हवेत आणि रॉकेल मिश्रित पाण्यात ते टाकून मारायला हवेत. हा उपाय शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या करायला हवा. त्यामुळे अंडी घालवण्यापूर्वीच भुंगेऱ्यांचा नायनाट होईल. उन्हाळी बाजरी. पक्व पिकाची काढणी योग्य वेळी करावी आणि काढलेली पिकं ही सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावी. कांदा. काढणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करायला हवी. कांदा काढताना पातीसह काढून तो 3 ते 4 दिवस शेतामध्ये सुकू द्यावा आणि काढलेला कांदा ओळीमध्ये रचावा आणि अर्धवटरित्या पातीने झाकावा. पात वाळल्यानंतर 4 सेंटीमीटर लांब मान ठेवून पात कापायला हवी. आंबा. बागेमध्ये झाडांच्या अळ्यांमध्ये

0: गवत, पालापाचोळा इत्यादी आच्छादनाचा वापर करायला हवा. फळ पिकाच्या अवस्थेत असताना फळमाशीची मादी फळांच्या सालीत अंडी घालते, त्यातून बाहेर येणाऱ्या अळ्या घरावर उपजीविका करतात. किडीच्या नियंत्रणासाठी कीडग्रस्त फळं नष्ट करावीत, झाडाखाली जमीन नांगरावी, तसंच फळमाशीच्या नियंत्रणासाठी मिथिल युजेनॉल युक्त रक्षक सापळे बागेमध्ये एकरी 8 ते 10 या प्रमाणात लावायला हवेत. पक्व झालेल्या आंब्याची काढणी शक्यतो सकाळी 10 पूर्वी किंवा 4 नंतर दुपारी करायला हवी, तसंच आंबा फळांची वाहतूक शक्यतो संध्याकाळी करायला हवी. तयार झालेली आंब्याची फळं काढून सुरक्षित ठिकाणी पिकण्यासाठी ठेवायला हवीत. द्राक्ष फळ काढणी पूर्ण झाल्यावर छाटणी वेळेवर करून छाटलेल्या काड्या आणि पानं बांधावर न टाकता योग्यरित्या नष्ट करायला हवीत. छाटणीनंतर 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. बोगस पाण्याचा संतुलित वापर आणि पुरवठा हा करायला हवा. बागेत सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा आणि शिफारशीत मात्रेनुसार संजीवकाचा वापर करायला हवा. जनावरांचं व्यवस्थापन करताना कोंबड्यांचं उष्णतेपासून संरक्षणासाठी पोल्ट्री शेडच्या बाजूने बारदान लावावं आणि ते पाण्याने भिजवावं, तसंच छतावर गवताचे किंवा बारदानाचे आच्छादन करावे, त्यामुळे पोल्ट्री शेडचं तापमान कमी व्हायला मदत होते. वाढत्या तापमानामुळे गाभण जनावरं बाहेर चरायला नेऊ नये. विशेषतः उष्ण भागात गायी म्हशींच्या अंगावर गोणपट टाकून पाणी टाकावं. जनावरांचा गोठा थंड जागी आणि झाडाखाली बांधायला हवा.
1: कृषीवाणीमध्ये हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 6:44 आणि 5 सेकंद झालेली आहेत. यानंतर ठीक 7:15 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये योग आणि आपलं आरोग्य याविषयी योगशिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा भाग. त्यानंतर 6:50 परिसरमध्ये पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरणतज्ञ डॉ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा चौथा भाग. हे दोन्ही आकाशवाणी जळगाव निर्मित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आणि त्यानंतर 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला म्हणजे 7:45 आरोग्यम संपदा धनसंपदा काही क्षणातच.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग चौथा ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो. प्राणायाम म्हणजे शरीर, मन व आत्मा यांचा संयोग घडवून आणून संतुलित जीवन जगणं. प्राणायामाचा अभ्यास करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक ठरते. जसे की पूरक, याचा अर्थ श्वासात घेणं, रेचक म्हणजेच श्वास किंवा उच्छ्वास बाहेर सोडणं, कुंभक विशिष्ट भागात श्वास रोखून ठेवणं म्हणजेच कुंभक. तसेच प्राणायामात काही बंध लावले जातात. मूलबंध, गुदद्वाराचे आकुंचन करणं, त्यानंतर उडियानबंध, पोट पाठीकडे खेचणं, नंतर जालंधरबंध, यात गळ्याच्या खोबणीत हनुवटी घट्ट पकडून श्वास रोखणं. महाबंध, वरील तीनही बंध एक साथ पद्मासनात अथवा सिद्धासनात बसून लावले म्हणजे महाबंध होय. साधारणतः वय वर्षे 12 ते अतिवृद्ध व्यक्ती देखील प्राणायाम करू शकतात. रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर 4 तासांनी प्राणायाम करता येतो. सकाळची वेळ उत्तम, कारण हवा शुद्ध असते. शक्य नसल्यास खास करून थंडीत संध्याकाळी प्राणायाम केला तरी चालतो. दमा, उच्च रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींनी तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखालीच प्राणायाम करावेत. मुख्यत्वे 5 प्राणायाम रोज व्हायलाच हवेत. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याकरता श्वासोच्छवासांची गती कमी जास्त करणं म्हणजेच भस्रिका प्राणायाम. श्वसन मार्ग शुद्ध करण्याचा प्राणायाम असंही आपण म्हणू शकतो, कारण या प्राणायामानंतर आपण जे प्राणायाम करत असतो त्याद्वारे शुद्ध हवा म्हणजेच ऑक्सिजन

0: जल शरीरात घेतला जात असतो, तो शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्यासाठी श्वसन मार्ग मोकळा असणे अपेक्षित असते. सुखासन, पद्मासन कोणत्याही एका आसनात बसावे, डोळे हलकेच बंद करावेत, दोन्ही हातांची ध्यान मुद्रा लावत हात गुडघ्यांवर ठेवावेत, दोन्ही नागपुड्यांनी श्वास आत भरून घ्यावा, लगेच पूर्णपणे सोडून द्यावा. ही क्रिया जलद गती, मध्यम गती, संत गती यापैकी कोणत्याही गतीत वयोमानानुसार शारीरिक क्षमतेनुसार करता येते. उच्च रक्तदाब, हृदयविकार असणाऱ्यांनी एकदम संत गतीने ही क्रिया करावी. चक्कर येणे, मळमळणे अशी लक्षणे दिसल्यास शवासन करावे. फुफ्फुसे कार्यक्षम होतात, सर्दी, खोकला, कफाचे विकार बरे होतात, विषारी द्रव्यांचा नाश होतो. कपालभाती प्राणायामामुळे मस्तिष्क विकार दूर होऊन मस्तिष्क चमकू लागते. कारण याचा अर्थच मुळे कपाल म्हणजेच कपाळ, मस्तिष्क व भाती याचा अर्थ चमकणे. कोणत्याही एका आसनात बसून शरीर स्थिर ठेवावे, रेचक करीत म्हणजेच श्वास सोडत पोट यथाशक्ती आत घ्यावे. पोटाला एक स्ट्रोक जाणवतो, थोडक्यात सांगायचे तर दीर्घ श्वास घेऊन एका झटक्यात श्वास सोडावा, तेव्हा पोट आपोआप मागे खेचून पुन्हा पूर्वस्थितीत येते. ही क्रिया सुरू ठेवावी. थकवा आल्यास थोडं थांबावं, पुन्हा सुरुवात करावी. शक्यतोवर उपाशीपोटी केल्यास उत्तम, नाहीतर जेवणानंतर 4 तासांनी हा प्राणायाम आपल्याला करता येतो. मेंदूतील रक्ताच्या गाठी किंवा शरीरात कुठलीही गाठ असल्यास ती विरघळण्यास मदत होते. वजन कमी होते, अपचन, गॅसेस यासारखे विकार बरे होतात. यानंतर बाह्य प्राणायाम, अग्निसार क्रिया, उज्जयी प्राणायाम जो थायरॉइड ग्रंथीवर उत्कृष्टपणे कार्य करतो, घोळण्याचा विकार बरा करतो, तो नक्की करावा. करे योग रहे निरोग. धन्यवाद.
1: आत्ताच आपण योग शिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेली योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग 4 ऐकलात. सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्र.

0: आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी ऐकू शकता. सकाळचे 6:50 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. जंगल तोडीमुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, जागतिक जैवविविधतेपैकी सुमारे 80% ही जैवविविधता जी आहे ही उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये आढळते, म्हणजे आफ्रिकेच्या जंगलामध्ये आणि इतर जंगलांमध्ये. तर जंगले केवळ वन्यजीवांसाठीच अधिवासच पुरवत नाहीत तर वैद्यकीय संरक्षणालाही मदत करतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. विविध प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी जंगल हे एक महत्वाचे वातावरण आहे. हे स्वच्छ पाणी तयार करण्यासाठी, प्रदूषण काढून टाकण्यासाठी सुद्धा मदत करते. प्लास्टिकचा वापर कमी करा, कचऱ्याचे वर्गीकरण घरातूनच करा आणि पुनर्वापर करा. ऊर्जा बचत करा, ऊर्जा बचत ही सुद्धा फार महत्वाची आहे. झटपट दिवे बंद करणे, गरज नसताना उगाचच दिवे चालू ठेवणे, ऊर्जा बचत करणारे उपकरण वापरणे, वाहनांचा वापर कमी करा, या मार्गाने ऊर्जा बचत करता येईल. पाण्याची बचत करा, जेवढं पाणी लागतं काटकसरीपणा करा. वृक्ष लागवड हा सर्वात महत्वाचा विषय आहे. वृक्ष हवा शुद्ध करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन निर्माण करतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात. आपल्या आजूबाजूला जेवढी जास्त वृक्ष लावता येईल ती वृक्ष लावा, त्यांचे संगोपन करा, त्यांची काळजी घ्या. यापेक्षा सगळ्यात जास्त योगदान कुठलीही गोष्ट देऊ शकत नाही जर आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर. पर्यावरण विषयाबद्दल, त्याच्या संवर्धनाबद्दल

0: पण स्वतः जागरूक असण्यासोबत इतरांनाही याबाबत माहिती देऊन जागृती वाढवता येईल. तर मग आता आपण काय केलं पाहिजे, पुढच्या महिन्यात येणाऱ्या 5 जूनला ज्या दिवशी आपण सगळीजण जागतिक पर्यावरण दिन साजरा करणार आहोत, त्या दिवशी आपण प्रण घेतला पाहिजे की दरवर्षी तुमच्या वाढदिवसाला किंवा कुठलेही औचित्य साधून हिरव्यागार झाडांचे महत्व लोकांना पटवून द्यायचे आणि त्यांचे वृक्षारोपण करायचे. आता हिरव्यागार झाडांचे महत्व काय आहे, तर जे आपण आतापर्यंत बघितले की जंगलतोड झालेली आहे, त्यामुळे वातावरणात बदलायला काही चालना मिळत झालेली आहे, आणि आता आपण त्यासाठी काय करू शकतो, तर हिरव्यागार झाडांचं त्यामध्ये फार महत्वाची भूमिका आहे. उन्हाळ्यात हिरवी राहणारी झाडे फार महत्वाची आहेत. पर्यावरण बदलांच्या उपाययोजनेतील महत्वाचा भाग म्हणजे जास्तीत जास्त या प्रकारची झाडे लावणे व त्यांचं संगोपन करणे. यामध्ये तुम्ही निंबाची झाडं, वड, पिंपळ, बांबू, आंबा यासारख्या झाडांचे वृक्षारोपण करू शकता, कारण ही झाडं फार लवकर वाढतात. दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्यातही हिरवीगार राहतात, ही जमिनीची धूप होऊ देत नाही, आणि यांचं सगळ्यात जास्त योगदान आहे कार्बन डायऑक्साईड आहे, जे क्लायमेट चेंज आणि वातावरणातील बदलाला कारणीभूत आहे. त्याचं उत्सर्जन जे होतंय आपल्या वेगवेगळ्या ऍक्शन्समुळे ते कमी करतं, आणि त्यामुळे ही सगळ्यात जास्त चांगली गोष्ट आहे की आपण जर हिरव्यागार झाडांचे महत्व जाणून घेतले आणि त्यांचे वृक्षारोपण केले आणि त्यांचे संगोपन केले, तर आपण यापेक्षा चांगलं योगदान आपल्या या पर्यावरण संवर्धनाला यापेक्षा चांगलं योगदान दुसरं काहीही देऊ शकत नाही. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग ऐकला. आणि श्रोते हो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

परिसर कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम पुन्हा दुपारी 2:10 ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 6:55 होत आहेत. संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: नॉर्डिक देशानां च सम्बन्धाः व्यापार आर्थिक सहयोगेन अथ भारत यूरोपीय संघस्य मुक्त व्यापार सन्धिभिः सह सद्यः एव सम्पन्न व्यापार सन्धिभिः नूतन स्वर्णयुगे प्रविष्टाः सन्ति। अस्मिन् अवसरे वदन्तः नार्वे, स्वीडन, आइसलैंड, फिनलैंड, डेनमार्क इत्यादि देशानां प्रधानमन्त्रिणः लोकतन्त्रस्य मूल्यानां नियमाधारित वैश्विक व्यवस्थायाः अद्यतन परिवर्तमान विश्वस्य बहुपक्षीय संस्थासु तत्कालीन परिष्कारस्य च प्रतिबद्धतां पुनरुक्तवन्तः। प्रधानमन्त्री मोदी पञ्चराष्ट्रयात्रायाः पञ्चमे अन्तिमे च चरणे इटली देशस्य राजधानीं रोम नगरम् आगतवान्। भारतस्य समृद्ध कला परम्परायाः उत्सवे भव्य सांस्कृतिक संध्यायाः कार्यक्रमे सम्पूर्ण यूरोपतः भारतीय शास्त्रीय संगीतकाराः नर्तकाः च भागं गृहीत्वा प्रधानमन्त्रिणः मोदिनः स्वागत सत्कारस्य साक्षिणः अभवन्। लोकसभायाः अध्यक्षः ओम बिरला निगम विधि संशोधन विधेयक 20-26 इत्यस्य कृते संयुक्त समितिं घटितवान्। लोकसभा सांसद सुधीर गुप्ता समितेः अध्यक्षरूपेण नियुक्त वर्तते। समितौ लोकसभायाः 21 सदस्याः विनोद श्रीधर तावडे, सुजीत कुमार, उज्ज्वल निकम इत्येतैः सह राज्यसभायाः 9 सदस्याः कमलजीत सहरावत, बैजयंत पांडा, डॉ निशिकांत दुबे इत्येतैः सह निम्न सदनस्य सदस्याः च सन्ति। भारतीय रेलवे विद्युतीकरणस्य दिशि महत्वपूर्ण कार्यं कुर्वन् 99.6% विद्युत् सम्पर्कं प्राप्नोति, यद्धि 73.8 लाख किलोमीटर तः अधिकं यावत् प्राप्तम् अस्ति। अस्मिन् वर्षे मार्च मासपर्यन्तं भारतेन व्यावहारिकरूपेण स्वस्य ब्राड्गेज जालस्य पूर्ण विद्युत्करणं प्राप्य यूरोपीय संघस्य, युनाइटेड किंग्स, अमेरिका संयुक्त राज्यस्य च प्रमुख रेल व्यवस्थाभ्यः अग्रे स्थितं वर्तते। मणिपुरस्य अपर प्रमुख वस्त्र वाणिज्य उद्योग सचिवः अनुराग वाजपेयी इत्यनेन उक्तं यत् राज्यसर्वकारः राज्यस्य समृद्धानि वस्त्र हस्तकरघ परम्पराणि प्रवर्तयितुम् अन्ताराष्ट्रिय विपणिषु निर्यातं कर्तुं च कार्यं कुर्वन् अस्ति। आईपीएल इति 20-20 क्रिकेट लीग प्रतिस्पर्धायाम् अद्य सायं 7:30 कोलकाता नाइट राइडर्स दलं कोलकाता नगरे मुंबई इंडियंस दलं सम्मुखीकरिष्यति इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर अर्थात 792 किलो हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन एआयआर या ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 7:15 झालेले आहेत। काही क्षणातच आपण ऐकणार आहोत आजचा विचार।
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न।
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना।
3: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड।
1: ऐकूया आजचा विचार। ज्याप्रमाणे सूर्योदय होताच अंधकार नाहीसा होतो, त्याप्रमाणे मन प्रसन्न होताच सगळ्या व्याधी दूर पळतात। जो मनाला जिंकतो तो जगालाही जिंकू शकतो।
4: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरंच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल। दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे। रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850818126।
5: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल। आजच संपर्क करा 8888942222।
6: वाचन संस्कार हाच खरा शाश्वत संस्कार, पालकांनी मुलांना तो द्यायलाच हवा।
7: खास उन्हाळी सुट्टी

0: जयंती निमित्त अक्षरधाराचा बालकुमार शब्दोत्सव,
1: मराठी इंग्रजी पुस्तकांवर 25% सवलत, स्थळ अक्षरधारा बुक गॅलरी, आचार्य अत्रे सभागृहासमोर, बाजीराव रोड, पुणे. ऑनलाइन पुस्तक खरेदीसाठी अक्षरधारा.com.
2: अहो सावन, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
3: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
2: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
3: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
2: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
3: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
2: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड, पिरंगुट आणि देहू. कॉल 8 9 2 9 3 0 4 1 4 2.
4: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता, बालशिक्षण मंदिर, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
5: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
6: ऐकूया आजचा विचार पुन्हा एकदा. ज्याप्रमाणे सूर्योदय होताच अंधकार नाहीसा होतो, त्याप्रमाणे मन प्रसन्न होताच सगळ्या व्याधी दूर पळतात. जो मनाला जिंकतो तो जगालाही जिंकू शकतो. हा होता आजचा विचार.
7: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
6: ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
8: मोहित तो आत्ता अलीकडे आलेला आहे ना. चहा कॉफी कसं असं म्हणजे पारंपरिक प्लेयर्स आहेत ना. चहाने काय फ्रेश वाटत. ये तुम क्या जानो विराज बाबू.
9: शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है,
10: इसीलिए मम्मी ने मेरे तुम्हें कॉफी पे बुलाया है.
11: तुमच्याकडेही रंगत असतील ना अशा चाय पे चर्चा किंवा कॉफी बरोबरच्या गप्पा. मग उमा सदन मधल्या मंडळींच्या याच गप्पा ऐकून रिफ्रेश होऊया. गुरुवारी 21 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन ऋचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू.
12: 101 उमा सदन.
13: आम्ही शेतकऱ्यांसाठीचं सगळ्यात सुंदर गाणं माझ्या मुळशी पॅटर्न मध्ये होतं. आकाशवाणी ऐकणाऱ्या प्रत्येकाचा आयडॉल हा त्याचा बाप असतो. त्या आभाळाहून मोठ्या बापासाठी हे गाणं आहे.
14: परत गॅलरीमध्येच येते आमचा रोमॅन्टिसिझम. सगळा गॅलरीमध्ये असा चहा आम्ही घेतो
13: सकाळी 10 संध्याकाळी 4 चहा हा बायको बरोबरच.
14: काय अंदाज आला
15: उन्हो ना
14: करेक्ट.

0: लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल तरडे यांची वाफाळलेली प्रेम कहाणी आम्ही कार्यक्रमात दर मंगळवार आणि बुधवार आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी 11:30 वाजता, पुणे विविध भारती वरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30 वाजता. आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
3: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झालेली आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 ऐकूया प्रादेशिक बातम्या.

0: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
1: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.
0: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
2: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
0: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा. अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या, पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य आहे याचं भान ठेवा.

आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांसोबत सामंजस्य करार. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन येत्या 30 तारखेला. आणि राज्यातल्या 633 गावांना 700 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांसोबत काल सामंजस्य करार केले. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांशी सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार असून यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यावेळी राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह या कंपन्यांचे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील नॉर्डिक देशांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेनंतर नॉर्वेमध्ये ऑस्लो इथं घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. भारत नॉर्डिक देशांमधल्या संबंधात सातत्यानं वाढ होत असून गेल्या दशकात नॉर्डिक देशांची भारतातली गुंतवणूक 200% वाढली आहे असं पंतप्रधान म्हणाले. यामुळे भारताच्या विकासाला हातभार लागण्याबरोबरच नॉर्डिक देशांमधल्या रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत. भारत आणि नॉर्डिक देशांमध्ये विद्यापीठ, प्रयोगशाळा

0: आणि स्टार्टअप परिसंस्थांमधील भागीदारी दृढ करून संशोधन, कौशल्य विकास आणि गुणवत्तेच्या आदानप्रदानाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान काल रात्री पंतप्रधान इटलीला पोहोचले असून या दौऱ्यात ते इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा पदवी प्रदान समारंभ येत्या 29 तारखेला सकाळी 11 वाजता प्रबोधिनीच्या हबीबुल्ला सभागृहात भारतीय पोलीस सेवेच्या निवृत्त अधिकारी आणि पुद्दुचेरीच्या माजी राज्यपाल डॉ किरण बेदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. दुसऱ्या दिवशी 30 तारखेला सकाळी 6:40 दीक्षांत संचलन होणार असून त्यासाठी देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काल प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत झालेली ही दुसरी दरवाढ आहे. मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये दरानं मिळत आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 107.89 रुपये तर डिझेलचा दर 94.39 रुपये झाला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधल्या संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेल वाहतूक खूपच विस्कळीत झाली आहे. परिणामी जगभरात कच्च्या तेलाच्या किमतींनी उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपानं मात्र या दरवाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी आहे असं म्हटलं आहे. आखाती संकटांनंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्र प्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा. शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत की ही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया. राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे राज्यातल्या अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या जाणवत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून शासनानं 15 जिल्ह्यांमधल्या 633 गावं आणि 1652 वाड्यांमध्ये 706 टँकरमधून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 244 टँकर छत्रपती संभाजीनगर विभागासाठी वापरले जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागं घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले आहेत. ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं. रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगी न्यायालयानं दिली आहे. 70 कोटी रुपयांच्या

0: आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या पीएमएलए न्यायालयानं काल सक्तवसुली संचालनालयाला दिली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता ईडीकडूनही त्याला अटक होऊ शकते. खरात हा एका मोठ्या खंडणी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्यांच्या माध्यमातून त्यानं 70 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ईडीनं केला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात काल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाईदरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन येत्या 30 तारखेला. आणि राज्यातल्या 633 गावांना 700 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
2: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.
1: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
3: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
1: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 7:22 आणि 10 सेकंद झालेली आहेत।
4: मोहितो आत्ता अलीकडे आलेला आहे ना, चहा कॉफी कसा असं म्हणजे पारंपरिक।

0: बारीक प्लेयर्स आहेत ना.
1: चहानी काय फ्रेश वाटत, ये तुम क्या जानो विराज बाबू. हो, हो, हो, हो.
2: शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है,
0: अरे रे रे.
2: इसीलिए मम्मी ने मेरी तुझे कॉफी पे बुलाया है.
3: तुमच्याकडे ही रंगत असतील ना अशा चाय पे चर्चा किंवा कॉफी बरोबरच्या गप्पा. मग उमा सदन मधल्या मंडळींच्या याच गप्पा ऐकून रिफ्रेश होऊया. गुरुवारी 21 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.
4: एक

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: आपली प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरभ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबाग.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. याविषयी माहिती करून देण्यासाठी दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
2: सर मला सांगा की आपण मोबाईलमध्ये जनरली पटकन सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून आपले बरेच पासवर्ड आपण सेव्ह करतो. आपण आधार कार्ड, आपण पॅन कार्ड आपलं सेव्ह असतं, तर मग हे ठेवायचं नाही का आपण मोबाईलमध्ये?
1: नाही, ते बदलत गेलं पाहिजे. कसं आहे की सगळेजण सेव्ह करतात, पण काही लोकांच्या बाबतीत धोका होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा सायबर गुन्हेगार तुम्हाला ओटीपी विचारतो, निव्वळ पासवर्ड वापरून होत नाहीये.
2: अच्छा.
1: निव्वळ पासवर्ड वापरून होत नाहीये, त्यात डबल ऑथेंटिकेशन आहे, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे, ते तुम्ही ठेवायला पाहिजे. बऱ्याच वेळा कसं असतं की तुमचा डिवाइस सुद्धा ती कंपनी आयडेंटिफाय करते. तुमचा जो IMEI नंबर आहे, तुमचा जो सिम कार्ड आहे, हे सगळं, इव्हन पोर्ट सुद्धा, तुमच्या फोन मध्ये जर 3 पोर्ट असतील, प्रत्येक पोर्ट सुद्धा सिस्टीम आयडेंटिफाय करते, तरच त्यांचं कनेक्शन इस्टॅब्लिश होऊ शकतं. त्यामुळे असं नाही की तुम्ही ठेवलं म्हणून तुम्ही फारच चूक केली आणि तुम्ही फारच प्रिकॉशन घेतली, इकडं

0: दिलं ते त्याचा काही फरक पडत नाही.
1: अच्छा.
0: फक्त काय आहे की तुमचे जे फायनान्शियल फ्रॉड जे होतात त्यासाठी तुमचे जे ओटीपी असतात, तुमचे पिन नंबर असतात, सीवीवी नंबर असतात, हे सगळे फार महत्वाचे आहे.
1: अच्छा.
0: हे फक्त तुम्ही कुणाला शेअर नाही करायला
1: पाहिजे. नक्कीच नक्कीच सर. सर सुरुवातीला तुम्ही बोलता बोलता डिजिटल अरेस्ट हा शब्द वापरला, म्हणजे नेमकं काय?
0: डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्हाला अटक केली जाते. म्हणजे तुमच्याच घरात तुमच्याच मोबाईल फोनचा व्हिडिओ कॉल 24 तास चालू ठेवायचा आणि तो 24 तास चालू असल्यामुळे तुम्ही अटक झालेला आहात आणि पुढचे जे लोक बसलेले आहेत ते तुम्हाला बघत राहतात. जसं की एखाद्या जेलमध्ये एखादा माणूस जेलर असतो आणि त्याला अटक केलेली असते, मग ते असं पिंजऱ्यासारखा तो स्ट्रक्चर असतं,

0: असते, मग ते असं पिंजऱ्यासारखा तो स्ट्रक्चर असतं की चोख अजून तो दिसला पाहिजे, तो काय करतो, झोपला का, उठला का, सगळ्या जशा ऍक्टिव्हिटी जेल मध्ये ऑब्झर्व केल्या जातात तसे डिजिटल अरेस्ट ही कल्पना आहे. डिजिटल अरेस्ट ही कल्पना अशी या सायबर गुन्हेगारांनी तयार केलेली आहे. ते सुरुवातीला काय करतात की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जनरली हे कुठल्याही वयोगटातल्या माणसाला हे टार्गेट करू शकतात, पण यामध्ये फसणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते सिनियर सिटीजनचं आहे. सिनियर सिटीजन किंवा ज्यांना टेक्नॉलॉजी बद्दल फारसं ज्ञान नाही त्यांचं फसणाऱ्यांचं प्रमाण जास्त. फॉर एक्झाम्पल असे आमच्याकडे एक केस आलेली आहे की पूर्ण भारतामधली किंवा जगातली सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट ची घटना मुंबईमध्ये झालेली आहे की एका व्यक्तीला असा एक फोन गेला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या मोबाईल मधून काही SMS जात आहेत आणि ते इनलिगल आहेत आणि त्याची इन्क्वायरी आम्ही करतोय आणि मी टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट मधून बोलतोय, ट्राय मधून बोलतोय आणि त्याची आम्ही इन्क्वायरी करतोय. आणि त्याच्यानंतर ते सिनियर सिटीजन म्हणले तुमचा आधार कार्डचा वापर केला गेलेला आहे, तुमच्या नावाने ऍडव्हर्टाईज चाललेले आहे, तुम्ही ऍडव्हर्टाईज करतायत, इनलिगल आहे. असं तसं सांगितल्यानंतर ते थोडेसे माणूस काय करतं की काय नेमका प्रकार आहे म्हणून त्यांना माणूस रिस्पॉन्स देतो.
1: बरोबर.
0: आणि जसं त्यांनी रिस्पॉन्स दिला तर त्यांनी परत दुसरा फोन आला, इन्क्वायरी चालू आहे, अजून तुम्हाला कोणतरी दुसरे माझे कलीग फोन करतील.
1: साधा फोन येतो ना,
0: साधा फोन, रेग्युलर फोन. आणि त्याच्यानंतर दुसरा फोन आला की त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हिडिओ कॉल.
1: अच्छा.
0: व्हिडिओ कॉल मध्ये एक इन्स्पेक्टर, तो क्राईम ब्रँच मधून बोलतोय मुंबईच्या.
1: अच्छा.
0: आणि तुमच्या मी इन्क्वायरी सुरू केलेली आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका, विश्वास घेत त्यांना पहिला विश्वास संपादन केला जातो आणि त्यांना दाखवलं जातं की हे कार्ड एक असतं त्यांच्याकडे, कारण कावडी डेटा त्यांच्याकडे असतो आणि तो कार्ड दाखवतात ते. मग कार्डवर आधार कार्ड असतं, ते आधार कार्डचा नंबर कुणाला जनरली पाठ नसतो किंवा ते फॉर्मेट माहित आहे अशा फॉर्मेटमध्ये आधार कार्ड असतं, ते दाखवे तुमचं आहे का, हो माझंच, ठीक आहे. मग ह्या आधार कार्डच्या वरती तुम्ही काही कॅनरा बँकेमध्ये अकाउंट काढलेलं आहे का, तर ते म्हटले माझं अकाउंट नाही आहे तिथे. बरं ठीक आहे, आम्ही जरा खात्री करतो तुम्ही नसाल तर काही अडचण नाही आहे, काही अडचण नाही, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही आहे. असं करून त्या माणसाशी ते संवाद वाढवतात.
1: अच्छा.
0: आणि संवाद असा वाढला मग त्यांना सांगितलं जातं की आता हे जे आधार कार्ड जे वापरलेलं आहे आम्ही खात्री केली, थोड्या वेळ फोन येतो, व्हिडिओ कॉल, खात्री केली तर तुम्ही कॅनरा बँकेमध्ये तुम्हाला 20 लाख रुपये कॅश मिळालेली आहे आणि ती कॅश तुम्ही जमा केलेली आहे आणि तुम्ही आम्हाला काहीतरी खोटी माहिती देता.
1: अच्छा.
0: मग तो वयस्कर माणूस गडबडतो म्हणजे माझं तर एक खातं नाहीये, आधार कार्ड मात्र माझं आहे. त्याच्या बॅक ऑफ माइंड मध्ये काय राहतं की आधार कार्ड मात्र माझं आहे. मग तो सांगतो की सांगता येत नाही म्हणजे कोणीतरी तुमच्या आधार कार्डचा गैरवापर केला असू शकतो, आता आणखी जी इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. मग हळूहळू जसं जसं पुढे जातं तसं त्याला सांगितलं जातं की एका व्यक्तीला मी अटक केलेली आहे, त्याच्या घरामध्ये रेड केली आणि तो फार मोठा मनी लॉन्ड्रिंग करणारा माणूस आहे, आमचे पूर्ण भारतभर त्यांनी सगळं हायदोस घातलेला आहे, अनेक लोक त्याच्या गँग मध्ये, त्यापैकी तुम्ही एक आहात.
1: अच्छा.
0: आणि मग ते असे कॅश मध्ये पैसे टाकतात, मग ते ब्लॅकचे व्हाईट करतात, अशा प्रकारचे मनी लॉन्ड्रिंगचा तो त्यांचा तो झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमची पण इन्क्वायरी सुरू झाली. बरं आता ठीक आहे, आता इन्क्वायरी सुरू झालेली आहे तर उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात नेलं जाईल. पण ते म्हणले मला कसं काय, नाही तुम्ही जायची गरज नाही, आता तुमचा जो फोन आहे अजून एक फोन विकत घ्या.
1: अच्छा.
0: एक फोन कॉलिंग साठी, सायबर गुन्हेगार कॉल करणार, एक फोन व्हिडिओ कॉल सर, तो व्हिडिओ कॉल अशा ठिकाणी व्हिडिओ ते सांगतात लावायला की जेणेकरून घरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या सायबर गुन्हेगारांना दिसत असत. आणि ज्या वेळा ते दिसतात मग ते सांगतात की बघा ते दूधवाला आला, बेल वाजली, दूधवाला आला असेल, दूध घ्या, त्याच्याशी काही बोलू नका. पहिली इन्स्ट्रक्शन असते की आता तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेला आहात. मग लगेच जज, दोन वकील, मग त्यांची बोलणी व्हिडिओ कॉलवरती, त्याला दिसतं की माझी केस घेऊन एक गेलेला आहे, ते कोर्टामध्ये सांगतोय, जज ऑर्डर पास करू, जजने ऑर्डर पण पास केली, तुमच्याकडे जेवढं काय आहे तुम्ही ते सगळं डिस्क्लोज करा, तपासामध्ये सहकार्य करा तुम्ही, असं करून ते जजची ऑर्डर पण येते, ती पण नावांची लगेच व्हॉट्सअप वरती त्या व्हिडिओ कॉलवरती ऑर्डर लगेच. मग ते म्हणते बरोबर आहे, आता सांगितलं, मग ते आपण काही केलेलंच नाही, चांगलं काय हरकत आहे, ते सगळं येतात की माझे हे ना, माझ्या बायकोचं हे ना, बायकोच्या अंगावर एवढे दागिने आहेत, एवढी स्थावर मालमत्ता आहे, एवढी माझे अकाउंट आहेत, या अकाउंट मध्ये असे असे पैसे आहेत, हे सगळं राईट डाऊन करतो तो माणूस शांतपणे, आठवलेलं न आठवलेलं इकडं तिकडं हुडकून घरातली कागद बघून सगळे डिटेल्स वगैरे सगळे लिहितो आणि पोस्ट करतो त्यांना. आता काय झालं की ही माहिती ह्यांनी डिस्क्लोज केलेली आहे, सायबर गुन्हेगारला माहिती आहे का,
1: नाही.
0: मग ती माहितीचं ते विश्लेषण करतात, मग परत डिजिटल अरेस्ट सुरूच आहे 24 तास असं करत बस. मग त्यांना असं सांगितलं जातं की आता तुम्हाला काय करावं लागतील की

0: पैसे आम्ही तुम्हाला आरबीआयचा अकाउंट एक देतो. ते गव्हर्नमेंटची बँक आहे आणि सर्व अशी जे काही प्रॉपर्टी असते आम्ही तिथं जमा करतो. व्हेरिफिकेशन झालं की ती परत प्रॉपर्टी तुम्हाला देतो. असं करून त्यांना बँकेत जायला सांगितलं जातं. मग हे बँकेत जातात, जेव्हा बँकेत जातात तेव्हा तो घरातला फोन 24 तास चालूच आहे तो डिजिटलाइजचा.
1: अच्छा.
0: परवानगी घेऊन घराच्या बाहेर पडायचं.
1: अच्छा.
0: आणि मग फोन 24 तास चालू ठेवायचा खिशातला, जो व्हॉइस कॉल ज्याच्यावरती फोन झालाय. मग ते सांगणार तुम्ही उतरला का उतरला, रिक्षात उतरला उतरला, आता बँकेत गेला का गेला, कोणावर कोण पुढे मॅनेजर. तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचे म्हणून ते पैसे ट्रान्सफर करायचे आहेत आणि हे अकाउंट नंबर दिलेला आहे मी. मग ते आरबीआयचं, त्याला बाकीचं काय सांगायचं नाही, त्यांना कोणाला बोलायचं नाही. पहिली गोष्ट, तुम्ही काहीही नातेवाईकाला सांगायचं नाही, मित्रमंडळींना काही बोलायचं नाही, घरातल्या कुठल्याही व्यक्तीला कळता कामा नये, तुमच्या गल्ली तुमच्या मोहल्ल्यात काही कळता कामा नये. कारण का, तुमची डिजिटलाइज झालेली आहे. जसं काय तुम्ही आता जेलमध्येच आहात, जेलमध्ये तुम्ही कुणाला भेटू देतलं होतं का? आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली नाही, कोर्टाने पण तुम्हाला परवानगी दिलेली नाही. पण ते व्यवस्थित फॉलो केलं जातं. आणि हा व्यक्ती जवळजवळ 40 दिवस डिजिटल अरेस्ट होता. नवरा बायको, शेवटी महिला त्यांच्या घरातली बायको, त्यांची फोन यायचे, ते फोन आले की ते स्क्रीनवर त्यांना दिसायचं, बघा तुमच्या मुलाचा फोन आलाय, व्यवस्थित बोला, आम्ही जे सांगितले त्याप्रमाणे बोला, त्याला काही सांगू नका, तुम्ही अरेस्ट मध्ये आहात. त्यामुळे ते बोलतील तेवढेच ते बोलायचे. असं करून त्यांनी 58 कोटी रुपये ट्रान्सफर केले.
1: बापरे.
0: शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं की सायबर गुन्हेगारला 27 वेळा तो माणूस बँकेमध्ये गेला. 58 कोटी गेले. शेवटच्या वेळा त्यांना सांगितलं की आता तुमच्याकडे अजून 2.5 कोटी आहेत.
1: अच्छा.
0: हे तुम्ही लपवलेले आहेत, ते जर तुम्ही नाही दिले तर आम्ही तुम्हाला घरात येऊन अटक करू. आतापर्यंत तुमची डिजिटल अरेस्ट होती, आता तुम्हाला ऍक्च्युअल अरेस्ट होईल. ते भीतीपोटी ते लोक बाहेर पडले. नवरा बायको. कारण दरम्यानच्या काळामध्ये महत्वाचा यातला विषय असा आहे नागरिकांसाठी, त्यांच्या घरात त्यांची मिसेस त्यांना म्हणत होती अरे फोन कट करा, जाऊ तिकडे काय होईल ते होईल आपण बघूया. पण ते म्हणले सीबीआयचे पोलीस आहेत, ईडीचे पोलीस आहेत, कोर्ट सांगतंय, आपले ह्याच्यामध्ये आरबीआय मध्ये पैसे आहेत, सेफ पैसे आहेत, आपण सहकार्य करायला पाहिजे, आपण ज्येष्ठ नागरिक आहोत, ह्या देशाचे नागरिक, म्हणजे हे सगळं सगळं म्हणजे सामाजिक वगैरे कार्य करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये देशप्रेम किंवा देशाच्या ज्या एजन्सी आहे त्याच्यावरती विश्वास त्यांचा जास्त असतो आणि त्याचा हे सायबर गुन्हेगार विश्वासघात.
1: अच्छा.
0: आणि मग जेव्हा ते शेवटी बाहेर पडले आणि मग त्यांचे ते इतर सिनियर सिटीजन्स कडे ते भेटायला लागले, मग त्या 10 दिवस त्यांनी विचारमंथन केलं सर्व सिनियर सिटीजन, म्हणजे कुणालाच काही माहित
1: नाही,
0: सहानुभूतीच नवीन. मग ते 10 दिवसानंतर 40 दिवस अटक आणि 10 दिवस नंतरचे विचारमंथन. आणि मग ते पोलीस स्टेशनला आले, म्हणजे ते एका ठिकाणी आले, मग ते गुन्हा दाखल झाला. अशा प्रकारची डिजिटल अरेस्टची केस झाली. त्याच्यामध्ये एक आहे की असा कोणताही सीबीआय, क्राईम ब्रँच, ट्राफिक ब्रँच, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा जगातली कुठली एजन्सी तुम्हाला डिजिटल अरेस्ट कधीच करत नाही. तुम्हाला अटक करायचं असेल तर
1: नेमकं विचारायचं होतं की एवढी लोक बळी पडू शकतात का, आणि असा डिजिटल अरेस्ट आपण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची?
0: काळजी एकच आहे, असे ज्यावेळेला कोण तुम्हाला डिजिटल अशी भाषा वापरत, तुम्ही फोन कट करणे निवांत बसते. कुठलाही सायबर गुन्हेगार आतापर्यंत जगामध्ये कोणाच्याही घरी गेलेला नाही, कोणाच्याही अंगाला त्याने टच केलेला नाही, कोणाच्याही दरवाजा बेल त्याने वाजवलेली नाही. त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही मुळातच ही कल्पना खोटी आहे. याच्यामध्ये कुठल्याही क्राईम ब्रँचचं नाव घेऊ द्या आणि कुठल्या पोलिसांचं नाव घेऊया, कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवता कामा नये. आणि अशी घटना ज्यावेळेला फोन येतो त्यावेळेला दरम्यानच्या काळामध्ये समजा तरी तुम्ही त्यात फसत चालला असला तर पहिली काळ ते जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. ते सांगतात तुमच्या नातेवाईकांना फोन करू नका, तुमच्या मुलांना फोन तुम्ही करू नका, हे जे तुम्हाला जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही सगळ्या लोकांनाही सांगायला पाहिजे.
1: बरोबर आहे, नक्कीच.
0: त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही कल्पना मुळातच खोटी आहे आणि अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि दुर्दैवाने याच्यामध्ये सिनियर सिटीजन्स जास्त असलेले आहेत. पुण्यामध्ये तर एक सिनियर सिटीजन अगदी क्राऊडेड ठिकाणी राहत होते, मी गर्दी आजूबाजूला भरपूर गर्दी होती, तर ते हेल्मेट घालून घराच्या बाहेर पडायचे सायबर गुन्हेगारांनी सांगितल्यामुळे. तुम्ही कोणाला दिसायला नाही पाहिजे, लोक तुम्हाला विचारतील. ते हेल्मेट घालून जॅकेट घालून जो ड्रेस ते कधी घालतच नाही तसा ड्रेस घालून ती फिरायची, म्हणजे जेणेकरून लोकांनी ओळखू नये. म्हणजे सायबर गुन्हेगार इतक्या इन्स्ट्रक्शन. एका ठिकाणी तर असं घटना घडली की डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांचे डोळे वगैरे एकदम लाल झाले होते, म्हणजे पूर्ण पेशंट.
1: अच्छा.
0: तो माणूस बेडमधून उठू पण शकत ना तरी पण तो डिजिटलाइज होता.
1: अच्छा.
0: फक्त नागरिकांनी हीच काळजी घ्यावी आणि सगळ्यात महत्व म्हणजे सामान्य नागरिकांसाठी सर्वांना सायबर विभागातर्फे आमच्या लोकांना हे आव्हान आहे की सिनियर सिटीजन जे

0: एकटे एकटे जिथे राहतात तिथे त्यांची फोनवरनं चौकशी करू नका, त्यांच्या घरी जावा.
1: बरोबर,
0: त्यांच्या घरी जावा, घरी जाऊन चौकशी करा, मग तुम्हाला निश्चितपणे कळेल की डिजिटल अरेस्ट आहे किंवा नाही. नाहीतर उगाच इकडून तिकडून डिजिटल अरेस्ट नसतं अशा गप्पा मारण्यात काही पॉईंट नाही आहे. त्या घरात गेलं पाहिजे, घरात जाऊन तो दरवाजा उघडला गेला पाहिजे आणि त्या व्यक्तीची खात्री केली पाहिजे
1: परिस्थिती त्यांची काय आहे.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेत होतो. हा संवाद आपला असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:40 होत आहेत. आता प्रसारित करतोय भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीत दिलंय अनिल अरुण यांनी.

0: हे होतं अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत, संगीतबद्ध केलं होतं अनिल अरुण यांनी. भावधारा कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया एक जनजागृतीपर निवेदन. श्रोते हो, राज्यात सध्या राज्यामध्ये तसंच देशामध्येही अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातलं पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. पचायला जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं हे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं ही आपलीच जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा.
1: सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
2: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
1: अहो, मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
2: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
1: अहो, मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
2: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
1: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड, पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
3: वाचन संस्कार हाच खरा शाश्वत संस्कार. पालकांनी मुलांना तो द्यायलाच हवा.
4: खास उन्हाळी सुट्टी निमित्त अक्षरधाराचा बालकुमार शब्दोत्सव.
3: मराठी इंग्रजी पुस्तकांवर 25% सवलत. स्थळ अक्षरधारा बुक गॅलरी, आचार्य अत्रे सभागृहासमोर, बाजीराव रोड, पुणे. ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी अक्षरधारा.com.

0: हे होतं सलील कुलकर्णी यांच्या स्वरात बा भ बोरकर यांचं गीत. संगीतही होतं सलील कुलकर्णी यांचंच.
1: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
2: मोही तो आत्ता अलीकडे आलेला आहे ना. चहा कॉफी कसं असं म्हणजे पारंपरिक प्लेयर्स आहेत ना. चहानी काय फ्रेश वाटत. ये तुम क्या जानो विराज बाबू.
3: हो हो हो. शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मम्मी ने मेरे तुझे कॉफी पे बुलाया है.
4: तुमच्याकडे ही रंगत असतील ना अशा चाय पे चर्चा किंवा कॉफी बरोबरच्या गप्पा. मग उमा सदन मधल्या मंडळींच्या याच गप्पा ऐकून रिफ्रेश होऊया. गुरुवारी 21 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू. 101 उमा सदन. श्रोते हो, आपण ऐकताय भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्र.

स्तरावरून कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं सुरेश भट यांचं गीत, संगीत दिलंय रवी दाते यांनी.

हे होतं सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं सुरेश भट यांचं गीत. संगीत दिलं होतं रवी दाते यांनी. श्रोते हो, याबरोबर भावधारा हा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करत आहोत. समाप्त म्हणण्यापूर्वी ब्रेक घेतोय, कारण भावधारातली अजून काही गाणी आपण ऐकणार आहोत 8:40. 7:59 आणि 45 सेकंद झालेली आहेत. यानंतर 8 समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: Technicality, but the central question on how OpenAI should be governed remains unanswered. Sam Altman's argument is that its mission drift from non-profit to for-profit was necessitated by the financial reality of the tech's large investment requirements. And finally, tennis legend Billie Jean King, at the age of 82, earns a college degree, Bachelor of Arts in History, 65 years after starting at Cal State Los Angeles, reports the Times of India. And with that, it's back to you, Abhishek.
1: Thank you, Shagun. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to hold talks with his Italian counterpart Giorgia Meloni in Rome today. Two leaders to discuss ways to boost cooperation on India-Middle East-Europe economic corridor and review joint strategic action plan 2025-2029. West Bengal government to roll out Annapurna scheme providing 3,000 rupees per month to women aged 25 to 60 years from June 1st. Joint Parliamentary Committee on One Nation, One Election says simultaneous Lok Sabha and Assembly elections can save nearly 7 lakh crore rupees and increase India's GDP growth by 1.6%. DGCA orders further inspection of fuel control switch of an Air India Boeing 787-8 aircraft following technical snag earlier this year. And in IPL cricket, Rajasthan Royals beat Lucknow Super Giants by 7 wickets in Jaipur. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:10 झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. नीट पेपर फुटी प्रकरणात काल सीबीआयचे नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 3D प्रकल्पाची सुरुवात. अखिल भारतीय औषध विक्रेता संघातर्फे आज देशव्यापी बंद. आणि अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर. आता सविस्तर बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील नॉर्डिक देशांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेनंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. भारत नॉर्डिक देशांमधल्या संबंधात सातत्यानं वाढ होत असून गेल्या दशकात नॉर्डिक देशांची भारतातली गुंतवणूक 200% वाढली आहे असं ते म्हणाले. यामुळे भारताच्या विकासाला हातभार लागण्याबरोबरच नॉर्डिक देशांमधल्या रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत. भारत आणि नॉर्डिक देशांमध्ये विद्यापीठं प्रयोगशाळा आणि स्टार्टअप परिसंस्थांमधील भागीदारी दृढ करून संशोधन कौशल्य विकास आणि गुणवत्तेच्या आदान प्रदानाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद काल नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे स्वीडन आइसलँड फिनलँड आणि डेन्मार्कचे पंतप्रधान या परिषदेमध्ये सहभागी झाले होते. या परिषदेआधी मोदी यांनी आइसलँड फिनलँड डेन्मार्क या देशांच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा केली. दरम्यान काल रात्री पंतप्रधान इटलीला पोहोचले असून इटलीची राजधानी रोम इथं त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. या दौऱ्यात ते इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. रुबिओ यांचा हा पहिलाच भारत दौरा असून या दरम्यान ते कोलकाता आग्रा जयपूर आणि नवी दिल्लीला भेट देतील. 26 मे रोजी ते क्वाड देशांच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचं दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासातर्फे सांगण्यात आलं. क्वाड देशांच्या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया जपान आणि अमेरिका हे देश सामील आहेत. पश्चिम बंगालमधील भाजप प्रणित नवनिर्वाचित सरकारनं महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी अन्नपूर्णा योजना जाहीर

केली असून त्याद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दर महिन्याला 3,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. महिला बालविकास तसंच समाज कल्याण विभागाच्या वतीनं ही योजना राबवण्यात येणार असून ती येत्या 1 जून पासून लागू होईल. या योजनेस अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या आधार कार्डाशी जोडलेल्या गेलेल्या बँक खात्यात हे मदतीचे पैसे जमा होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिलांची वयोमर्यादा 25 ते 60 वर्ष एवढी ठेवण्यात आली असून 1 जून पासून अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू केलं जाणार आहे. याशिवाय विद्यमान लक्ष्मी भंडार योजनेतील पात्र महिला आता या अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी म्हणून स्थानांतरित होणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी काल सामंजस्य करार केले. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांशी सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार असून यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यावेळी राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह या कंपन्यांचे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नीट पेपरफुटी प्रकरणात काल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाईदरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखितं, नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1,000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेने घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं आपल्या विविध मागण्यांसाठी आज 1 दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करा आणि बनावट औषध विक्रीला आळा घाला अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अत्याधुनिक प्रकल्प सुरू होत आहे. याद्वारे महात्मा गांधी यांचं 3D स्वरूपातील व्यक्तिमत्व निर्माण करण्यात येणार असून संग्रहालयाला भेट देणारे नागरिक त्यांच्या या डिजिटल व्यक्तिमत्वाशी संवाद साधू शकणार आहेत. महात्मा गांधी यांच्यावरील संग्रहालयात उभारण्यात आलेला हा 3रा इंटरॅक्टिव्ह होलोबॉक्स असून यापूर्वी सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्यावरील अशा प्रकारचा होलोबॉक्स प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. लवकरच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील अशा प्रकारचा AI तंत्रज्ञानावर आधारित 3D प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेनं देशात ब्रॉडगेज मार्गिका जाळ्याच्या विद्युतीकरणाचं 99.6% काम पूर्ण केलं आहे. यावर्षीच्या मार्चपर्यंत ब्रॉडगेज रेल्वे मार्गिकेच्या 69,873 किलोमीटरपेक्षा जास्त मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालं.

0: झाला होता. या महत्वपूर्ण प्रकल्पामुळे भारतानं युरोपीय संघ, अमेरिका आणि ब्रिटनसहित जगातल्या अनेक प्रमुख देशांना रेल्वे विद्युतीकरणात मागे टाकलं आहे. अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ काल जाहीर झाले. दोन्ही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी के एल राहुलची निवड करण्यात आली. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे, तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलं असून प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. नीट पेपर फुटी प्रकरणात काल सीबीआयचे नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 3D प्रकल्पाची सुरुवात. अखिल भारतीय औषध विक्रेता संघातर्फे आज देशव्यापी बंद. आणि अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 15 सेकंद झालेली आहेत. आता प्रसारित करतोय भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. यामध्ये ऐकूया शोभा जोशी यांच्या स्वरातलं यशवंत देव यांचं गीत. संगीत आहे राम फाटक यांचं.

हे होतं शोभा गुरुटू यांच्या स्वरातलं वंदना विटणकर यांचं गीत. संगीत होतं श्रीकांत ठाकरे यांचं. श्रोते हो, भावधारा कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया एक निवेदन. श्रोते हो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमाने वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. तेव्हा चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. निवेदन संपलं. धन्यवाद.

हे होतं श्रेया घोषाल यांच्या स्वरातलं प्रवीण दवणे यांचं गीत. संगीत होतं मिलिंद जोशी यांचं. आणि भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया बेला शेंडे यांच्या स्वरातलं रमण रंडीवे यांचं गीत. संगीत दिलंय सलील कुलकर्णी यांनी.

हे होतं बेला शेंडे यांच्या स्वरातलं रमण रणदिवे यांचं गीत. संगीतबद्ध केलं होतं सलील कुलकर्णी यांनी. आणि या गीताबरोबरच भावधारा हा मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 9:25 झालेली आहेत. आता प्रसारित करतोय मराठी चित्रपट संगीत. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आनंदी गोपाळ चित्रपटातलं वैभव जोशी यांचं गीत. स्वर आहेत आनंदी जोशी आणि ऋषिकेश रानडे यांचे आणि संगीत आहे ऋषिकेश सौरभ जसराज यांचं.

0: ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांनी संगीतबद्ध केलेलं वैभव जोशी यांचं गीत आताच आपण ऐकलं. स्वर होते आनंदी जोशी आणि ऋषिकेश रानडे यांचे आणि चित्रपट होता आनंदी गोपाळ. मराठी चित्रपट संगीतातलं यानंतरचं गाणं काही क्षणातच.
1: सचिन सुपर निर्मा में है सचमुच अपनापन. लवकर टिफिन पैक करा. राजू मोबाइल सोड.
2: आओ ताई बँकेचा नंबर हवा है. रिफंड नहीं आला है. आला लगेच कॉल करतो.
1: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात.
2: मग योग्य नंबर
1: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
2: तुम्ही तर वाचवलं ताई.
1: कामापासून नाही.
2: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

हे होतं फुलराणी या चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत होतं निलेश मोहरीर यांचं आणि स्वर होते स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांचे. श्रोते हो, आपण ऐकताय मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया मुरंबा चित्रपटातलं वैभव जोशी यांचं गीत. स्वर आहे अनुराधा कुबेर यांचा आणि संगीत ऋषिकेश सौरभ जसराज.

0: हे होतं लाल इश्क या चित्रपटातलं अश्विनी शेंडे यांचं गीत. संगीत दिलं होतं निलेश मोहरीर यांनी आणि स्वर होते स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांचे. मराठी चित्रपट संगीतातलं यानंतरचं गाणं काही क्षणातच.
1: झाली सोय.
2: कशाची?
1: पिंकीच्या फीची
2: बघू. 20,000 कर्ज लगेच. कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
3: आरबीआय म्हणते
2: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
0: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं गीत. गायला आहे अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांनी आणि संगीत आहे अजय अतुल यांचं.

हे होतं महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. स्वर होते श्रेया घोषाल आणि अजय गोगावले यांचे. आणि या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता इथेच समाप्त करत आहोत. आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे.

0: त्या शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत, त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळत आहे.
1: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व, लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
2: की हे जे खोपट आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
1: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता, आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
3: नक्की ऐका आज दुपारी 12 वाजता. आणि आता वेळ झालेली आहे 9:30 वाजलेत, त्यामुळे वेळ झालेली आहे रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रमाची. आज ऐकूया याचा 43वा भाग. यात आज ऐकूया आपल्या 45 वर्षाच्या कारकिर्दीत लेखन पटकथा लेखन दिग्दर्शन निर्मिती या माध्यमातून काळाच्या पुढचं स्त्री विश्वाचं वास्तववादी चित्र पडद्यावर मांडणारे, नव्या कलाकारांना संधी देऊनही अनेक सुपरहिट चित्रपट देणारे आणि 2010 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित दिग्दर्शक निर्माते के बालचंदर यांच्या कारकिर्दीचा आढावा. लेखक संतोष पाठारे, निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. ऐकूया रुपेरी मुकुटाचे मानकरी.
4: श्रोते हो, रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेच्या 43व्या भागात आपल्या 45 वर्षांच्या कारकिर्दीत लेखन पटकथा लेखन दिग्दर्शन निर्मिती या माध्यमातून काळाच्या पुढचे स्त्री विश्वाचं वास्तववादी चित्र पडद्यावर मांडणारे, नव्या कलाकारांना संधी देऊनही अनेक सुपरहिट चित्रपट देणारे आणि 2010 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित दिग्दर्शक निर्माते के बालचंदर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम. लेखक संतोष पाठारे, निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. ऐकूया रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेचा 43वा भाग.
5: भारतीय चित्रपट सृष्टीसाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या आणि सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्कारांनी सन्मानित महान कलाकारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी मालिका. रुपेरी मुकुटाचे मानकरी. रुपेरी मुकुटाचे मानकरी. चाकोरीबद्ध कथानक आणि मांडणी या चक्रात अडकलेल्या तामिळ चित्रपटांना पुरोगामी चेहरा देणारे दिग्दर्शक म्हणजे के बालचंदर. समाजात शतकानुशतकं प्रचलित असलेल्या अनिष्ट रूढी परंपरा यांना मोडीत काढण्यासाठी त्यांनी चित्रपट माध्यमाचा प्रभावी वापर केला. समाज परिवर्तनाचा विचार रुजवण्याचं जे कार्य कविश्रेष्ठ सुब्रमण्यम भारती यांनी तामिळनाडूमध्ये केलं, त्याच दर्जाचं काम के बालचंदर यांनी त्यांच्या चित्रपटातून केलं. कौटुंबिक, सामाजिक, रोमॅन्टिक कथानकांच्या आधाराने त्यांनी पुरोगामी विचारांची मांडणी केली. त्यांनी सादर केलेली धाडसी आशयसूत्र तत्कालीन समाजव्यवस्थेला हादरे देणारी होती, परंतु त्यांच्या या प्रयोगांना प्रेक्षकांनी खुल्या मनाने स्वीकारलं. 45 वर्षांची खणखणीत कारकीर्द साजरी करणाऱ्या के बालचंदर यांनी 100 हून अधिक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. कवितालय या चित्रपट निर्मिती संस्थेची त्यांनी स्थापना केली. लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता असलेल्या के बालचंदर यांनी तामिळ या त्यांच्या मातृभाषेतल्या बहुसंख्य चित्रपटांच्या बरोबरीने तेलुगू, कन्नड आणि हिंदी भाषेत देखील अनेक सुपरहिट चित्रपट दिले. तामिळनाडूमधल्या तंजावूर जिल्ह्यातल्या नन्निलम या खेड्यात 9 जुलै 1930 रोजी त्यांचा जन्म झाला. मैदानी खेळ खेळण्याऐवजी ते कथालेखन करण्यात अधिक रमायचे. त्या कथांवर आधारित नाटकं लिहिण्याचा त्यांना छंद जडला. प्राणीविज्ञान शाखेची पदवी घेऊन कुटुंबाच्या पालनपोषणासाठी त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. त्यानंतर मद्रासमध्ये अकाउंट जनरल कार्यालयात सरकारी नोकरी पत्करली. कथा आणि नाट्यलेखनात मात्र त्यांनी खंड पडू दिला नाही. त्यांनी 1964 साली इंग्लिश भाषेत लिहिलेल्या मेजर चंद्रकांत या नाटकाचं तमिळ भाषांतर खूप गाजलं. या नाटकांनी त्यांना नाटककार म्हणून प्रस्थापित केलं. त्यांच्या

लेखकाची कथानक वापरून चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या जाऊ लागल्या. लेखक म्हणून त्यांना मिळत असलेली मान्यता पाहून अनंतू या त्यांच्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांनी त्यांना चित्रपटसृष्टीत येण्यासाठी प्रोत्साहित केलं. त्या काळात सुपरस्टार असलेल्या नागेश यांची भूमिका असलेल्या सर्वर सुंदरम या चित्रपटाची पटकथा के बालचंदर यांनी लिहिली होती. एम जी रामचंद्रन यांची प्रमुख भूमिका असलेल्या दैवथाई या चित्रपटाचं संवाद लेखनही त्यांनी केलं होतं. त्यानंतर लवकरच के बालचंदर यांच्याकडे चित्रपट दिग्दर्शित करण्याची संधी चालून आली. त्यांनी लिहिलेल्या नाटकाचे हक्क प्रसिद्ध लेखक निर्माते ए के वेलन यांनी घेऊन चित्रपट सुरू केला, पण ते आजारी पडल्याने त्यांनी के बालचंदर यांनाच या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याची विनंती केली. दिग्दर्शनाचं क्षेत्र त्यांना नवीन होतं, पण प्रयोग करण्याची उर्मी मात्र जन्मतः असल्याने त्यांनी हे आव्हान स्वीकारलं. निरकुमुझी असं शीर्षक असलेल्या या चित्रपटातही सुपरस्टार नागेश प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटाला तिकीट खिडकीवर तुफान यश मिळालं. या यशामुळे के बालचंदर यांचं चित्रपटसृष्टीतलं दिग्दर्शक म्हणून स्थान पक्क झालं. इरु कोदुगल या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाला 1969 सालचा सर्वोत्तम तमिळ चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांना मिळालेला हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार. विपरीत परिस्थितीमुळे दोन स्त्रियांसोबत लग्न करावं लागलेल्या सुस्वभावी नायकाची कथा या चित्रपटात होती. या चित्रपटाचा हिंदी रिमेक संजोग या शीर्षकाने केला गेला, ज्यात अमिताभ बच्चन आणि माला सिन्हा यांच्या भूमिका होत्या.

चित्रपट क्षेत्रात चांगलं यश मिळू लागलेलं असतानाही के बालचंद्र यांनी सासरेबुवांच्या धाकाने सरकारी नोकरी त्वरित सोडली नाही. या क्षेत्रातले खास कळगे हळूहळू त्यांच्या लक्षात येऊ लागले. तमिळ चित्रपट सृष्टी दिग्दर्शकाच्या नावावर नाही तर स्टार्सच्या नावावर चालते ही बाब के बालचंद्र यांना खटकू लागली. त्यांनी याआधी केलेल्या आणि सुपरस्टार्सच्या भूमिका असणाऱ्या चित्रपटांच्या निर्मिती प्रक्रियेत त्यांना कटू अनुभव आले होते. दिग्दर्शक हा चित्रपटाचा कर्ता धरता असतो, त्यामुळे त्याचं श्रेय त्याला मिळायलाच हवं. स्टार्सच्या नावावर चित्रपट चालत असतील तर ते दिग्दर्शकाच्या नावावरही चालायला हवेत, याबद्दल त्यांची ठाम धारणा होती. या बाबतीत दिग्दर्शक श्रीधर आणि व्ही शांताराम हे त्यांचे आदर्श होते. या दोघांचेही चित्रपट त्यातल्या कलाकारांबरोबरच दिग्दर्शकांच्या कामगिरीमुळेही लक्षणीय झाले होते. पूर्वी चित्रपटाच्या नावाखाली दिग्दर्शकाचं नाव छापलं जायचं. के बालचंद्र यांनी हा पायंडा मोडून काढला. त्यांच्या चित्रपटांच्या पोस्टर्स मध्ये चित्रपटाच्या शीर्षकाच्या वरती दिग्दर्शक के बालचंद्र हे नाव झळकू लागलं. आपण प्रस्थापित स्टार्सना घेऊन चित्रपट करायचे नाहीत तर नवीन होतकरू अभिनेत्यांना चित्रपटात घेऊन चित्रपट यशस्वी करून दाखवायचे, हा त्यांचा संकल्प त्यांनी कारकिर्दीच्या अखेरपर्यंत जपला. कमल हसन, रजनीकांत, श्रीदेवी, जयाप्रदा, माधवी, श्रीविद्या अशा नवोदितांना आपल्या चित्रपटात अभिनयाची संधी देऊन त्यांनी ते चित्रपट सुपरहिट केले. या स्टार मंडळींनी पुढे उदंड यश मिळवलं, पण आपल्या गुरुच्या के बालचंद्र यांच्या चित्रपटात मात्र ते सातत्याने काम करत राहिले. त्यांची निर्मिती असलेल्या रोजामुळे ए आर रहमान हा संगीत दिग्दर्शक चित्रपट सृष्टीला मिळाला.

चित्रपटाची लोकप्रियता ही स्टार्सपेक्षा त्यातल्या कथानकावर अधिक अवलंबून असते हे तथ्य तमिळ चित्रपटसृष्टीमध्ये रुजवण्यात के बालचंदर यांचं योगदान मोठं आहे. तमिळ चित्रपटातल्या पलायनवादी तर्कहीन कथानकांना त्यांच्या वास्तववादी चित्रपटातून पर्याय निर्माण केला. चित्रपटातलं वास्तव पात्र त्यांची सुखदुःख यांच्याशी प्रेक्षक समरस होऊ लागले. पात्रांच्या नातेसंबंधातील व्यामिश्रता तरलतेने मांडणं आणि नात्यात निर्माण झालेला गुंता हळुवारपणे सोडवणं ही के बालचंदर यांच्या चित्रपटांची खासियत होती.

पात्रांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांशी प्रेक्षक आपल्या वास्तव जीवनातल्या घटनांना ताडून पाहू लागले. समाजात उघडपणे बोलल्या न गेलेल्या अनेक सत्य घटनांना त्यांनी मनोरंजनाच्या वेष्टनात लपेटून चित्रपटात मांडल्या. त्यासाठी अनेकदा त्यांना टीकाही सहन करावी लागली, पण त्यांनी वेळोवेळी या टीकेला धीराने तोंड दिलं. साली अरंगेत्रम हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एक नवीन वाद उभा राहिला. चित्रपटात उच्च जातीतल्या पात्रांचं स्खलनशील चित्रण सहन न झाल्याने त्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. या चित्रपटातली नायिका ही एका खेड्यात राहणारी साधी सरळ मुलगी असते. भिक्षुकी करून वडिलांना मिळणारं तुटपुंज मानधन आणि घरात खाणारी तोंड आठ या नाईलाजामुळे नायिकेला शहरात येऊन वेश्या व्यवसाय स्वीकारावा लागतो. प्रेक्षकांवर कर्मठ विचारांचा पगडा असणाऱ्या काळात अशा प्रकारचं कथानक मांडणं फारच धाडसाचं होतं, पण के बालचंद्र यांनी हा चित्रपट सुपरहिट करून दाखवला. त्याच वर्षी या चित्रपटाचा हिंदी रिमेक आईना या नावाने प्रदर्शित झाला, ज्यात मुमताज, राजेश खन्ना, ए के हनगल आणि निरूपा रॉय यांच्या भूमिका होत्या. काळाच्या पुढल्या विचारांची मांडणी करणाऱ्या, स्त्री व्यक्तिरेखांना केंद्रस्थानी ठेवणाऱ्या आणि कथानकातून स्त्रियांच्या कणखर स्वभावाचे विविध पैलू दाखवणाऱ्या अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन के बालचंद्र यांनी त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत केलं. अचाट शक्ती प्रदर्शन करणाऱ्या सद्गुणी नायकाभोवती कथानक रचण्याऐवजी स्त्रीचं मूलभूत स्वातंत्र्य त्याकडे पाहण्याचा पुरुषप्रधान समाजाचा दृष्टिकोन आणि स्त्रीनी कुटुंबाच्या भल्यासाठी घेतलेले निर्णय या आशय सूत्रावर के बालचंद्र यांनी अनेक रोचक कथानक लिहिली आणि चित्रपटातून मांडलीही. मध्यमवर्गीय माणसाच्या सुखदुःखांचं चित्रण करत असताना त्यांनी क्षोभ नाट्याचा, मेलो ड्रामाचा वापर केला. या बाबतीत बंगाली दिग्दर्शक ऋत्विक घटक त्यांचे आदर्श ठरले. संवेदनशील विषयाची मेलो ड्रॅमॅटिक मांडणी, दृश्यांमध्ये प्रतीकांची यथायोग्य पेरणी, खिळवून ठेवणारं प्रकाशित चित्रण ही त्यांच्या चित्रपटांची वैशिष्ट्य होऊन गेली. साली प्रदर्शित झालेल्या अवल ओरू थोडार कथाई या चित्रपटातली नायिका कविता आपल्या कुटुंबाची सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेते. आई वडिलांचं आजारपण, लहान भावाचं शिक्षण या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळते. धाकट्या बहिणीचं लग्न आपल्या प्रियकराशी लावून स्वतः अविवाहित राहते. या चित्रपटात महत्वाची भूमिका करणाऱ्या आणि नंतर तमिळ चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या श्रीप्रिया या अभिनेत्रीचा हा पहिला सुपरहिट चित्रपट होता. अवल ओरू थोडार कथाई याचा हिंदी रिमेक जीवनधारा या नावानी टी रामाराव यांनी दिग्दर्शित केला. रेखा आणि अमोल पालेकर यांच्या भूमिका असलेला जीवनधारा लोकप्रिय ठरला.

1976 साली आलेल्या मुंद्रू मुडीचू या चित्रपटातली नायिका आपल्या प्रियकराला जीवानिशी मारणाऱ्या त्याच्या मित्राचा बदला अनोख्या पद्धतीने घेते. त्याच्या प्रौढ पित्याशी लग्न करून घरातल्या लहान मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी घेते आणि त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांचा पश्चाताप करायला लावते. या चित्रपटात श्रीदेवीनी प्रथमच नायिकेची भूमिका केली. त्याआधी तिने बाल कलाकार म्हणून अनेक चित्रपटात अभिनय केलेला होता. रजनीकांत या सुपरस्टार नटाने या चित्रपटात पदार्पण केलं. त्याची नकारात्मक भूमिका लक्षणीय होती. कमल हसनला या चित्रपटाने स्टार बनवलं.

त्यानंतर कमल हसन यांनी सुमारे 30 चित्रपटात के बालचंदर यांच्यासोबत काम केलं. त्यांच्या अपूर्व रागंगल या चित्रपटाने देखील प्रदर्शित झाल्यानंतर खळबळ माजवली होती. वयात पिढीचं अंतर असूनही प्रेमात पडलेल्या दोन जोड्यांची कथा या चित्रपटात

चित्रित केलेली होती. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका असलेली प्रौढ नायिका एका तरुणाच्या सान्निध्यात येते. तो तरुण तिच्या प्रेमात पडतो. याच वेळी दुसरीकडे नायिकेची तरुण मुलगी त्या तरुणाच्या उद्योगपती असलेल्या वडिलांच्या प्रेमात पडते. नात्यांचा विचित्र तिढा आणि समाजाच्या मर्यादा अधोरेखित करणाऱ्या या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटाचा रिमेक एक नई पहेली या नावाने हिंदीत प्रदर्शित झाला. हेमा मालिनी, राजकुमार, कमल हसन, पद्मिनी कोल्हापुरे यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या.

आईना एक नई पहेली, जरासी जिंदगी आणि एक दुजे के लिए हे के बालचंद्र यांनी दिग्दर्शित केलेले चार हिंदी चित्रपट. जरासी जिंदगी यामध्ये त्यांनी दिल्लीत नोकरीच्या शोधात आलेल्या तीन सुशिक्षित तरुणांची शोकांतिका मांडली होती. बेरोजगारीमुळे नैराश्य आलेले तरुण आयुष्यात कोणते मार्ग निवडतात त्याची हृदयद्रावक कथा जरासी जिंदगीमध्ये होती. मात्र या वास्तववादी चित्रपटाला तसं फारसं यश मिळालं नाही. घर से

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये के बालचंदर यांचं नाव कायमचं कोरलं गेलं. ते 1981 साली प्रदर्शित झालेल्या एक दुजे के लिए या प्रेमकथेमुळे. मारो चरित्र या त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या तेलुगू चित्रपटाचा हा रिमेक होता. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात निर्माण झालेल्या अजरामर प्रेमकथांमध्ये एक दुजे के लिए याचं स्थान वरचं आहे. एक दुजे के लिए या चित्रपटाने हिंदी चित्रपटातल्या प्रेमकथांना एक वेगळा आयाम मिळवून दिला. कमल हसन आणि रती अग्निहोत्री यांचं हिंदी चित्रपटातलं पदार्पण एक दुजे के लिए यामधूनच झालं. वासू सपना या त्यांनी अभिनीत केलेल्या व्यक्तिरेखा तरुण तरुणींच्या मनात कोरल्या गेल्या. आनंद बक्षी यांनी लिहिलेली गाणी आणि त्याला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिलेलं संगीत देशभर गाजलं. एस पी बालसुब्रमण्यम यांनी एक दुजे के लिए यामध्ये कमल हसनसाठी पार्श्वगायन करून हिंदी चित्रपटांमध्ये पार्श्वगायक म्हणून पदार्पण केलं. के बालचंदर यांनी त्यांच्या चित्रपटातल्या व्यक्तिरेखा आणि घटना यांच्या माध्यमातून करुण, शृंगार, अद्भुत, क्रौर्य, इबत्स आणि भयरसांचं दर्शन घडवलं. पण त्यांनी बमा विजयम, थिल्लू मुल्लू, नवग्रहम या चित्रपटातून प्रेक्षकांना मनमुराद हसवलं. त्यांच्या कोकिलम्मा या तेलुगू चित्रपटात शांत रसाचं चित्रण पाहायला मिळतं. सरिता या अभिनेत्रीची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला आंध्र प्रदेश सरकारकडून सर्वोत्तम पटकथेचा नंदी पुरस्कार मिळाला. या सर्व चित्रपटातून त्यांचं सामाजिक भान आणि संवेदनशील वृत्ती नेहमीच अधोरेखित होताना दिसते.

1981 साली प्रदर्शित झालेला आणि राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरलेला थानीर थानीर हा उत्तम उदाहरण आहे. मदुराई जिल्ह्यातल्या एका गावात पाण्याचं दुर्भिक्ष झाल्यानंतर गावकऱ्यांनी गावात पाणी आणण्यासाठी केलेले प्रयत्न आणि स्थानिक राजकारणी तसंच भ्रष्ट प्रशासनाने त्यात आणलेले अडथळे यांचं विदारक चित्रण थानीर थानीर यामध्ये करण्यात आलेलं होतं. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजे 1975 साली के बालचंद्र यांना हृदयविकाराचा झटका आला होता, पण त्यांनी या आपल्या आजारावर मात करून पुढची 40 वर्ष चित्रपट सृष्टीत अथकपणे काम केलं. 1981 साली त्यांनी दिग्दर्शित केलेले 9 चित्रपट प्रदर्शित झाले, हा देखील एक विक्रम म्हणावा लागेल.

उतार वयात मुलाच्या मृत्यूचे दुःख त्यांना पचवावं लागलं, पण त्यांनी खचून न जाता काम सुरू ठेवलं. 21व्या शतकाच्या प्रारंभानंतर मनोरंजनाच्या व्याख्या बदलल्या आणि माध्यमही बदलली. नेहमी काळाच्या पुढचा विचार करणाऱ्या के बालचंद्र यांनी कालसुसंगत धोरण आखून दूरदर्शन मालिकांकडे आपला मोर्चा वळवला आणि उत्तम दूरदर्शन मालिकांची निर्मिती केली. अय्यकुनार सिगारम हे बिरुद मिळालेल्या के बालचंद्र यांना 2010 सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. भारतीय चित्रपट सृष्टीतल्या आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत पुरोगामी विषयांचं धाडसी चित्रण करणाऱ्या के बालचंद्र यांचं 23 डिसेंबर 2014 या दिवशी वयाच्या 84व्या वर्षी निधन झालं. भारतीय चित्रपट सृष्टीच्या असंख्य रसिकांच्या वतीने लेखक, पटकथा लेखक, निर्माता, दिग्दर्शक के बालचंद्र यांना मानाचा मुजरा.

0: भारतीय चित्रपट सृष्टीसाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या आणि सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्कारांनी सन्मानित महान कलाकारांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी मालिका रुपेरी मुकुटाचे मानकरी. रुपेरी मुकुटाचे मानकरी.
1: श्रोते हो, रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रम मालिकेच्या 43व्या भागात आपल्या 45 वर्षांच्या कारकिर्दीत लेखन, पटकथा लेखन, दिग्दर्शन, निर्मिती या माध्यमातून काळाच्या पुढचे स्त्री विश्वाचं वास्तववादी चित्र पडद्यावर मांडणारे, नव्या कलाकारांना संधी देऊनही अनेक सुपरहिट चित्रपट देणारे आणि 2010 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित दिग्दर्शक निर्माते के बालचंदर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. लेखक होते संतोष पाठारे, निवेदन आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती
2: आणि हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर. सकाळचे 9:52 आणि 15 सेकंद झालेली आहेत. आता प्रसारित करतोय हिंदी भजन. हिंदी भजनाच्या कार्यक्रमात सुरुवातीला संत सूरदास यांची रचना, लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

पंडित रविशंकर यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत लक्ष्मीशंकर यांच्या स्वरात. श्रोते हो, यानंतरची हिंदी भजनं आपण ऐकाल 10:10, कारण दरम्यान आता वेळ झालेली आहे ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रमाची. 10 विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.

नमस्कार आणि शुभ प्रभात. आकाशवाणी पुणे केंद्रावर मी डॉक्टर संजय बोते आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, आपण कार्यक्रम ऐकत आहात विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्व शांतीचा यात्रा वचनपूर्तीची. श्रोते, या कार्यक्रमामध्ये आपण शिक्षण क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे महाराष्ट्रामध्ये खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचं मोठं कार्य ज्यांच्या लेखामुळे झालं, त्या लेखाचे लेखक विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या जीवन कार्यावर आधारित संवाद साधत आहोत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त विश्वनाथ कराड यांनी समाजहिताची केलेली जी कामं आहेत आणि त्या पाठीमागचा जो हेतू आहे त्याविषयी आपल्याशी मी संवाद साधत आहे. या सर्व रचनेमध्ये अशा पद्धतीचं कार्य करण्याची इच्छा विश्वनाथ कराड यांच्या मनामध्ये निर्माण झाली. याचं कारण त्यांच्या घरातलीच घटना होती, इंद्रायणी तीरावरती घडलेली, जेव्हा त्यांच्या मोठ्या भगिनी प्रयाग अक्का इंद्रायणीचं गढूळ पाणी तीर्थ म्हणून प्यायला लागल्या तेव्हा इंजिनियर झालेल्या विश्वनाथ कराड यांनी त्यांना थांबवलं. तेव्हा प्रयाग अक्का म्हणाला की काही होत नाही, आम्हाला माऊली बघून घेईल आणि तुला इतकंच वाईट वाटत असेल, तुला काय दिवे लावायचे तू लाव, असं प्रयागाका म्हणाल्या. आणि तिथून आपल्या मोठ्या बहिणीचा तो सल्ला, ती सूचना मनावरती घेऊन विश्वनाथ कराड यांनी शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त समाजकार्यातल्या त्या पहिल्या कामाची सुरुवात केली. ते काम आहे इंद्रायणी नदीवरती आळंदीला बांधलेले घाट. हे घाट बांधत असतानाच घाटाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये श्रद्धेय अहिल्याबाई होळकर यांच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये घाट कोणी बांधल्याचा उल्लेख येत नाही. विश्वनाथ कराड यांच्या पुढाकारानं इंद्रायणीच्या तीरावरती हे घडून आलं. पण हे करत असतानाच जगद्गुरु संत तुकारामांचा एक अभंग विश्वनाथ कराड सरांना सारखा खुणावत होता आणि तो अभंग आहे, पाषाण देव पाषाण पायरी पूजा एकावरी पाय ठेवी. हे जे छोटे अभंग आहेत जगद्गुरूंचे त्यामध्ये गहन तत्वज्ञान दडलेलं आहे. पाषाण देव पाषाण पायरी, घाटावरती दगड लावत असताना पायऱ्या बांधत असताना विश्वनाथ कराड सरांना नेहमी हा मुद्दा जो जगद्गुरूंनी मांडलेला आहे त्याविषयी औत्सुक्य होतं की हे खरंच आहे. व्यवहाराचा विचार केला तर परमेश्वराची मूर्ती दगडाचीच आहे आणि त्या मूर्तीच्या दिशेनं जाणाऱ्या ज्या पायऱ्या आहेत त्याही दगडाच्याच आहेत, परंतु दोन्हीकडे दगड असताना दोघांनाही दिली जाणारी वागणूक वेगवेगळी आहे आणि ती वेगळी का याविषयीचा अंदाज जगद्गुरूंच्या अन्य साहित्यामध्ये आपल्याला सापडू शकतो. त्यामुळे पाषाण देव पाषाण पायरी पूजा एकावरी पाय ठेवी, दगडातून बनलेली परमेश्वराची मूर्ती आम्ही तिचं पूजन करतो आणि त्याच दगडातून बनलेली पायरी आहे तिच्यावरती आम्ही पाय ठेवून देवाच्या दिशेने प्रवास करतो. हे आकारावरती ठरतं का श्रोते हो?

विश्वनाथ कराड सरांना हा प्रश्न नेहमी पडत असे की पायरीला दिली जाणारी वागणूक आणि मूर्तीला दिली जाणारी वागणूक यामध्ये तफावत आहे. ती तफावत कशामुळे आहे? तर ती मूर्तीच्या आकारामुळे आहे. त्या परमेश्वराच्या मूर्तीमध्ये जेव्हा माणूस स्वतःचं प्रतिबिंब पाहायला लागतो, स्वतःच्या शरीराची जी रचना आहे ती रचना समोर मूर्तीमध्ये पाहायला लागतो. हात आहेत, पाय आहेत, डोळे आहेत, हे सगळंच मानवी देहाशी निगडीत असलेली परंतु असामान्य शक्ती असलेली ही मूर्ती आहे. आणि त्यामुळे पायरीचा जो आकार आहे तो एकावर एक दगड ठेवून तयार झालेल्या पायऱ्या आहेत ज्या माध्यमातून माणसाला वर चढत जाता येतं. वर चढून गेल्यानंतर परमेश्वर आहे, पण त्या परमेश्वराच्या मूर्तीमध्ये मात्र आम्हाला आपलं स्वतःचं रूप दिसत राहतं, ते पायरीमध्ये दिसत नाही. आणि म्हणून मूर्तीला जास्त महत्त्व आहे. निराकार आणि साकार या दोन परमेश्वराच्या ज्या रचना आहेत त्यात ज्ञानी माणूस कदाचित निराकाराची भक्ती करू शकतो, परंतु जो ज्ञानी नाही, आपण अलीकडच्या काळामध्ये तुम्ही IQ मोजता, इंटेलिजंट क्वेश्चन मोजता, इमोशनल क्वेश्चन मोजता, तो IQ म्हणजे काय? बुद्ध्यांक जो आहे. त्या बुद्ध्यांकामध्ये जर मोठ्या प्रमाणावरती बुद्ध्यांक आहे ज्यांचा, ते परमेश्वराची कल्पना निराकारात करू शकतील. आमच्या इथे उलटच घडतं, तो जास्त बुद्ध्यांक ज्याचा आहे तो देवावरच विश्वास ठेवत नाही, परंतु परमेश्वराचं अस्तित्व मान्य करण्यासाठी त्याला मूर्तीत बद्ध करायचं का, हा महत्त्वाचा मुद्दा उच्च बुद्ध्यांक ज्यांचा आहे त्यांना पडू शकतो. पण सगळीच जनता काही तशी हुशार नसते, त्यामुळे सगळ्या जनतेच्या बाबतीमध्ये सर्वसामान्यता जो एक नियम तयार होतो त्यामध्ये परमेश्वराच्या त्या शक्तीचं साकारत्व जे आहे ते आम्हाला त्या मूर्तीमध्ये दिसत राहतं. आणि म्हणून ती मूर्ती जी आहे त्या मूर्तीकडे बघून आपण नमस्कार करतो, आणि त्या मूर्तीकडे जाणाऱ्या ज्या पायऱ्या आहेत त्या जरी त्या दगडाच्या बनल्या तरी त्याच्यावरती पाय ठेवतो. रोजचं उदाहरण घेऊ, तुमच्या आमच्या घरातलं उदाहरण घेऊ. तुम्हाला जर सांगितलं तुमच्या सोसायटीने की तुमच्या घरामध्ये येणारं जे पाणी आहे ते पिण्याचंच पाणी आहे, सगळ्या नळांना पिण्याचंच पाणी येतं, असं समजा तुमच्या सोसायटीतल्या अधिकाऱ्याने तुम्हाला सांगितलं, तर तुम्ही मला सांगा की असं माहिती असूनही पटकन बेसिनमध्ये जिथे आपण हात धुतो तिथलं पाणी प्यायची आपल्याला इच्छा होत नाही. आपण स्वयंपाकघराच्या बाजूला जे सिंक आहे त्या सिंकच्या पिण्याच्या पाण्याच्या नळाला मांडं लावतो आणि त्यातलं पाणी पितो, पण ते इकडे पित नाही. ह्याचं कारण आपला स्वयंपाकघरात उभं राहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो त्या स्वयंपाकघरातल्या नळाकडे बघत असताना आपल्याला तो खटकत नाही की या नळातून पाणी प्यायचं आहे. पण बेसिन वॉशरूमच्या बाहेर आल्यानंतर जिथे हात धुतो त्या बेसिनचा आकार, बाजूचा आकार बदलला, त्यामुळे नळातून येणाऱ्या पाण्याची जी अनुभूती आम्ही स्वयंपाकघरात घेतो तो तिथे घेऊ शकत नाही, आणि आम्हाला वाटतं की हे पाणी हात धुण्याचंच आहे. हे अशा पद्धतीचं पूर्वग्रह गर्भित दृष्टी जी आहे ती दृष्टीच आम्हाला जगतगुरूंच्या अभंगामधनं सांगितली जाते. मी फक्त दृष्टांत आत्ताच्या काळातला दिला की आमची हिंमत पटकन होत नाही बेसिनच्या पाण्याला भांडं लावावं आणि त्यातलं पाणी प्यावं, जरी एकच पाणी असलं तरी. आणि हाच मुद्दा आहे साकार आणि निराकारचा. आणि म्हणून पाषाण पायरी जी आहे ती पायरीचा अर्थ तिचा विनियोग, तिचं प्रयोजन वरती जाण्यासाठी आहे. चालत जाताना पायाखालीच ती येणार आहे, पण मूर्ती मात्र तिथे पोचल्यानंतर तिच्या पायावरती डोकं ठेवायचं आहे. मूर्तीच्या पायावरती डोकं ठेवायचं असल्यामुळे मानवी देहामध्ये जरी वस्तू एक असली मूळ, तरी तिच्याकडे बघण्याचा मनाचा जो दृष्टिकोन आहे, नुसता डोळ्यांचा नव्हे मनाचा दृष्टिकोन जो आहे तो इतका फरक पडतो. आणि हे जगद्गुरूंना सांगायचं आहे की आपण या पद्धतीनं जगतो, आपण पायरीवरती अन्याय करतो का, मग प्रथा सुरू झाली असेल कदाचित की पहिल्या पायरीला नमस्कार करायचा आणि मग चढायला सुरुवात करायची, आणि सकाळी उठल्यानंतर पृथ्वीला नमस्कार करायची पद्धत आपल्या संस्कारांमध्ये आहे. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडिते विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमे. असो पुन्हा

विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. 10:10 होत आहेत. आता ऐकूया हिंदी भजन. लता मंगेशकर यांच्या स्वरात पंडित नरेंद्र शर्मा यांची रचना ऐकूया. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

क्वेश्चन्स। दहावी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल। दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे। रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर।

0: किंवा कॉल करा 9850081826.
1: सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब दाग चले गए। सुपर निर्मा, मैं सुपरमैन।
2: सचिन,
1: मम्मी,
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
3: लो कर टिफिन पैक करा।
4: राजू,
3: मोबाइल छोड़।
5: आओ ताई, बैंकेचा नंबर हवा है, रिफंड नहीं आला है। आला लगेच कॉल कर दो।
3: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात।
5: मग योग्य नंबर
3: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर।
5: तुम्ही तर वाचवलं ताई।
3: कामापासून नाही।
6: आरबीआय म्हणते
2: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल।
7: हिंदी भजनाच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत मीराबाई यांची रचना, माणिक पंडितराव यांच्या स्वरात। संगीत आहे नरेंद्र भिडे यांचं।

0: दहावी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
1: झाली सोय.
2: कशाची?
1: बँकेच्या फीची.
2: बघू, 20,000 कर्ज लगेच. कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकंच जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
3: आरबीआय म्हणते
2: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
4: श्रोत्या, हिंदी भजनाच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातली पंडित नरेंद्र शर्मा यांची रचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

हे होतं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं पंडित नरेंद्र शर्मा यांचं गीत. आणि या हिंदी भजनाबरोबरच आजचा हिंदी भजनाचा कार्यक्रम आम्ही आता इथेच समाप्त करत आहोत. आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र, प्रसारित करतोय काही स्थानिक निवेदनं. हे निवेदन आहे राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र संचलित जागृती अंध मुलींची शाळा आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे यांच्यातर्फे. या शाळेमध्ये गेली 35 वर्ष अंध मुलींना मोफत शिक्षण, भोजन, निवास, गणवेश आणि आरोग्यविषयक सोयीसुविधा उपलब्ध असून संगणक, संगीत, कला, व्यक्तिमत्व विकास, परदेशी भाषा इत्यादीबाबत शिक्षणही दिलं जातं. याचा लाभ अंध प्रवर्गातील मुलींनी घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 करता पहिली ते सातवी प्रवेशासाठी पालकांनी मुख्याध्यापिका मंगला खुंटे यांच्याशी संपर्क साधावा. त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 9657828363. मोबाईल क्रमांक परत एकदा 9657828363. दुसरं निवेदन आहे ते दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल संस्था चालवते. हे दीपस्तंभ फाउंडेशन त्यांच्यातर्फे हे निवेदन आहे. ही मनोबल संस्था दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असते. या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, प्रशिक्षण, निवास आणि संस्कार यावर भर देते. संस्थेत सध्या देशभरातील विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या उपक्रमाचा भाग म्हणून संस्थेनं प्रवेश परीक्षा 2026ची घोषणा केलेली आहे. या परीक्षेद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग आणि उच्च शिक्षणासाठी मोफत मार्गदर्शन आणि निवासी सुविधा पुरवली जाणार आहे. प्रवेश परीक्षेचे थोडक्यात तपशील याप्रमाणे. परीक्षेची तारीख आहे 5 जून 2026. अंतिम नोंदणी असेल 1 जून 2026 पर्यंत. संपर्क क्रमांक आहे दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल 9067111597. संपर्क क्रमांक परत एकदा 9067111597. आणि त्यांचं संकेतस्थळ आहे www.deepastambha.org. संकेतस्थळ पुन्हा एकदा www.deepastambha.org. यानंतरचं निवेदन हरवलेल्या व्यक्तीविषयी. रेश्मा अजर शेख 20 वर्षाची आहे, मुळशी पुणे इथून ती हरवलेली आहे. या मुलीचं वर्णन याप्रमाणे. रंग सावळा, केस काळे, चष्मा घातलेला आहे, उंची अंदाजे 5 फूट आहे, चेहरा गोल आहे, नाक सरळ आहे, ग्रॅज्युएट झालेली आहे, सडपातळ बांधा, मराठी आणि हिंदी भाषा बोलते, जवळ मोबाईल किंवा इतर कुठचीही मौल्यवान वस्तू नाही. कुणाला आढळल्यास किंवा काही माहिती असल्यास

0: हिंजवडी पोलीस स्टेशन इथे संपर्क साधावा. तर श्रोतेहो, ही होती काही स्थानिक निवेदनं आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
1: मोहितो आत्ता अलीकडे आलेला आहे ना.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत मिली या चित्रपटातलं. योगेश यांच्या शब्दांना संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं.

हिंदी चित्रपट संगीतात फुलं ही केवळ सौंदर्याची प्रतिमा नाहीत, तर ती प्रेमाची, विरहाची, कोमल भावनांची आणि नव्या सुरुवातीची प्रतीकं बनून आली आहेत. जसं फुलांभोवती मधमाशा गुणगुणतात, तसं काही गाणीही काळाच्या कानाकोपऱ्यात सतत गुणगुणत राहतात. अशीच काही अजरामर गीतं आपण आज या कार्यक्रमात ऐकत आहोत. यानंतर ऐकूयात आशा भोसले यांनी साहेब बीबी और गुलाम या चित्रपटासाठी गायलेलं गीत. रचना आहे शकील बदायुनी यांची आणि संगीत आहे हेमंत कुमार यांचं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात नीरज यांनी प्रेम पुजारी या चित्रपटासाठी लिहिलेलं गीत. संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं, तर स्वर आहे किशोर कुमार यांचा.

श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे आणि आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमात. यानंतरचं गीत ऐकवत आहोत. तत्पूर्वी एक निवेदन. श्रोते हो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशु पक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमानं वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करणं ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे. श्रोते हो, करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद. कार्यक्रमातलं शेवटचं गीत प्रसारित करत आहोत. प्रोफेसर या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांनी गायलेलं, हसरत जयपुरी यांची रचना, तर संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: किसी से मोहब्बत ना हो जाए कहीं आज।
1: श्रोत्या, फुलांच्या सुगंधानं दरवळलेली काही अजरामर हिंदी चित्रपट गीतं आपण ऐकलीत. फुलं टिकली तर मधमाशा टिकतील, आणि मधमाशा टिकल्या तर निसर्गाचा समतोलही. फुलांच्या गंधासारखीच ही गाणी आपल्या मनात दरवळत राहोत आणि निसर्गाशी असलेलं आपलं नातं असंच फुलत राहो. आज जागतिक मधमाशी दिनानिमित्त याच शुभेच्छांसह आजचा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 11 वाजले आहेत. शास्त्रीय संगीत कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत वर्षा तेंडुलकर यांचं गायन. राग भूपाल तोडी, त्यांना तबल्यावर साथ आहे माधव मोडक यांची, तर संवादिनीवर आहेत शरद सिधये. ऐकूयात वर्षा तेंडुलकर यांचं भूपाल तोडी रागातलं गायन.

श्रोतेहो, शास्त्रीय संगीत या कार्यक्रमात आपण वर्षा तेंडुलकर यांचं भोपाल तोडी या रागातलं गायन ऐकलं. सकाळचे 11:28 आणि 52 सेकंद झाले आहेत. ऐकूयात आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन.

0: आपली प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाजसुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरभ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबा.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आपल्या रेडिओ सेट तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आपण ऐकू शकता जगात सर्वत्र. सकाळचे 11:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आम्ही. आज यामध्ये आपण ऐकणार आहोत सिने लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि त्यांची पत्नी दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल तरडे यांच्याशी गप्पा आणि गाण्याचा भाग चौथा. संवादक आणि सादरकर्ते आहेत संजय भुजबळ.
2: श्रोतो हो, आम्ही या कार्यक्रम मालिकेत आता ऐकूया सुप्रसिद्ध सिने लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे आणि त्यांची सुविद्य पत्नी लेखिका गीतकार दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे यांच्याशी गप्पा. सोबत असणार आहेत त्यांच्या आवडीची गाणी. आज भाग चौथा.

0: लेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: तर प्रवीण सर, पुन्हा एकदा या चौथ्या भागात आपलं स्वागत. मागच्या भागाच्या शेवटी आपण कार्यबाहुल्यामुळे तुमच्या मुलाचं बालपण तुम्हाला जवळून बघता आलं नाही अशी खंत व्यक्त केली होती.
2: म्हणजे मला आठवतंय तो लहान होता, म्हणजे जन्म झाल्यानंतरच, म्हणजे 5-6 महिन्यांनी, आणि मी शूटिंगला गेलो. तर मी 2-2.5 महिने त्याच व्यापात होतो. बरं, तेव्हा स्ट्रगलर असिस्टंट असायचो आणि मी 2.5 महिन्यांनी आलो तर एकदम माझं पोरग चालतच आलं.
1: ओ,
2: तर मला ना, तुम्हाला सांगतो, माझ्या डोळ्यातच पाणी आलं.
1: साहजिक आहे
2: की त्यावेळी तो असा रांगण्याच्या स्टेजवर होता आणि मी त्याला एकदम, मी ज्यावेळी आलो ना तर पोरगा असं चालत आलं माझ्याकडे, असं नाही का, अडखळत अडखळत. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मी ते 2 महिने मिस केले ना थोडक्यात,
1: अर्थात
2: त्याचं रांगणं, हळूहळू उठणं, बसणं, मग चालणं, ते माझ्याकडनं गेलं आणि डायरेक्ट पोरगं चालताना दिसलं. तर ती खूप हळवी करणारी भावनिक गोष्ट होती, पण ते जी काय धावपळ होती ती त्याच्याच भविष्यासाठी होती. पण हे खूप अवघड असतं अशा गोष्टी पचवणं.
1: त्यातूनही खरं हे अवघड असतं की त्याला हे कळणं की आपल्या भविष्यासाठी ही धडपड चालली आहे. मला वाटतं त्यात एक आई म्हणून खूप मोठा रोल प्ले करते की आम्ही दोघंही तुझ्यासाठी करतो, जरी आता बाबा तुला समोर दिसत नसले तर आम्ही दोघंही धडपड तुझ्यासाठी करतोय. हे सगळं पाझरलंय त्याच्यापर्यंत?
3: शब्दांनी खूप कमी पाझरलंय. काय होतं, शब्दांनी सांगितलं गेलं ना की ते थोडस, म्हणजे ते त्या अर्थापर्यंत पोहोचत नाही असं मला वाटतं. कृतीतून जास्त ते समजायला पाहिजे मुलांना. सांगितलं की ते कदाचित लेक्चर वाटू शकतं, किंवा मलाही ते पटत नाही की आपण काही त्याच्यावर उपकार करण्यासाठी नाही केलेले, त्याला जन्म घातलाय त्यांनी आपल्याला सांगितलं की मला जन्माला घाल.
1: बरोबर.
3: तर हे त्याच्यासाठी चाललेलं आहे हे त्याला आमच्या कृतीतून कळू दे असं माझं म्हणणं असतं. त्यामुळे शब्दांनी असं फार नाही सांगितलेलं, पण कृतीतून प्रत्येक वेळी सांगितलं जातं ते.
1: खूपच छान. एक गाणं परत एक आवडीचं. तुमचाच नंबर आता. नाही का सरांचा?
3: नाही, सरांचं झालं ना, आभाळा झालं. परत गॅलरीमध्येच येते आमचा रोमॅन्टिसिझम. सगळा गॅलरीमध्ये असा चहा आम्ही घेतो, तर चहावरून
1: मला अंदाज आला.
2: रोजचा चहा चुकवत नाही आम्ही. सकाळचा, म्हणजे जेव्हा मी बाहेर नसेल, सकाळी 10, संध्याकाळी 4चा चहा हा बायको बरोबरच.
1: वा,
3: काय अंदाज आला?
1: उन्हून.
3: करेक्ट.
1: खूप छान, ऐकूया आपण.
2: मुळशी पॅटर्न पुन्हा प्रणीत कुलकर्णी, अप्रतिम गाणे उन्हून वाटत.
1: खरंच खरंच.

0: प्रवीण सर, स्नेहलताई, आपण बोलता बोलता मध्ये गाणी पण ऐकतो आहोत, पण खूपदा गाण्यांमुळेच बोलणंही होतं. गाणी एखादा प्रसंग निर्माण करतात म्हणा, किंवा गाणीच त्या प्रसंगाला घेऊन येतात, तो प्रसंग अधिक ठळकपणे आपल्या आयुष्यात उभा राहतो किंवा आठवतो तरी. अशा अर्थानं यापुढचं तुमच्या आवडीचं गाणं कुठलं असेल?
1: या मोडवर मी म्हणजे मी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा सिनेमा लिहित होतो आणि धर्मवीर दिघे साहेबांचं अचानक जाणं हे खूप चटका लावून गेलं होतं आणि ते आनंद दिघे साहेब होते
0: नक्कीच,
1: आणि त्यांच्या जाण्यानं आनंद हरपला होता आणि म्हणून मी मंगेश कागणे, जो मगाशी म्हटलं, त्या मंगेश कागणेला मी हॅट्सऑफ करतो की काय त्यांनी एका टाकेत लिहून माझ्यासमोर कागद ठेवला होता. कारण प्रणित कुलकर्णी गेल्यानंतर मी गीतकारासाठी आणि संगीतकारासाठी पोरका झालो होतो ना. नरेंद्र भिडे होताना प्रणित दादा होता आणि मंगेश कागणेने माझ्यासमोर एक दिवस कागद आणून ठेवला आणि म्हटलं हे गाणं लिहिलंय बघा, माझा आनंद, माझा आनंद हरपला. तुम्हाला सांगतो म्हणजे त्या चित्रपटात ते गाणं ज्या ज्यावेळी येतं डोळ्यात आपसूक पाणी येतच, पण ना ते गाणं कुणीही गेलेलं असेल तर बघा तेच गाणं
0: खरंच.
1: पहिल्यांदा मला चटका कधी बसला माहितीये का, ते गाणं ऐकताना अजित दादा गेले आणि अजित दादा गेल्यावर सगळ्या महाराष्ट्रात त्यांच्या त्या अंतयात्रेच्या व्हिडिओंना माझा आनंद हरपला हे गाणं लागलं. मी तुम्हाला सांगतो म्हणजे पहिला असा कुणीतरी राजकारणी होता जो गेल्यावरती मी कळत न कळत रडलो होतो आणि माझ्याच सिनेमाचं गाणं त्यांच्या अंतयात्रेंना ज्यावेळी लागत होतो माझ्या अंगावर काटा आला.
0: खरंच आहे,
1: कारण महाराष्ट्रातील इतका हरहुन्नरी नेता गेला आणि त्याच्या अंतयात्रेला जेव्हा आपणच सिनेमासाठी लिहून घेतलेलं गाणं लागतं तेव्हा ते चटका लावून जात होत.
0: बरोबर
1: का माहितीये का, माझी अजित दादांची खूप सुंदर आठवण आहे. एकदा भरतनाट्य मंदिर मध्ये ना काहीतरी आम्हाला आर्थिक मदतीची गरज होती आणि मी त्याच्या नियामक मंडळावरती सदस्य म्हणून माझी त्यावेळी तरुणपणात माझी निवड केली होती. तर ना कुणीतरी आम्ही म्हटलं ते अजित दादांकडं निवेदन घेऊन जाऊ की आपल्याला एवढं मोठं 125 वर्ष जुनं रंगमंदिर आहे त्याला काहीतरी डागडुजीसाठी आपल्याला शासनाने दिलं पाहिजे. तर अजित दादा आले होते, तर लक्ष्मीकांत खाबिया आहेत ते त्यांच्याबरोबर काम करायचे, तर ते म्हटले तुम्ही निवेदन द्या म्हणून आम्ही गडबडीत एक निवेदन दिलं. तर अजित दादांनी ते असं

0: त्यांची स्टाईल होती, ते खूप फास्ट काम करायचे. त्यांनी असं ते वाचलं आणि एक सही केली. ओके, या उद्या सकाळी 7 वाजता मंत्रालयात.
1: अच्छा,
0: तर म्हटलं 7 वाजता 7 वाजता कुठलं सरकारी कार्यालय उघडतं आणि कुठला असा राजकारणी आहे जो सकाळी 7 वाजता ऑफिसमध्ये बसणार आहे. तर कोणीतरी म्हटलं की हे 7 वाजता बोलवले, तर आम्ही निघालो. तर काहीतरी बाबा दत्ताची खिचडी खात खात आम्ही 7:15 पोहोचलो मंत्रालयात. चला म्हटलं काय 7 वाजता म्हणजे काय, 7 वाजता येतात का राजकारणी? हा, तर मी गेलो बसलो. 7:15 झाले, आम्ही 15 मिनिटं वेटिंग करत होतो. तेवढ्यात एक शिपाई आला, कुणीच नव्हतं मंत्रालयात. ते एक शिपाई आला, काय कामे? म्हटलं ते अजित दादांनी बोलवले. किती वाजता बोलवलं होतं? म्हटलं 7 वाजता. मग किती वाजता आला? म्हटलं आम्ही 7:15 आलोय, 15 मिनिटं आधीच. अजून तरी इथं कोणी दिसत नाही. तर म्हटलं अजित दादांनी 7 बोलवलेलं असेल ना, तर 7:45 येऊन बसायचं असत. म्हटलं म्हणजे अजित दादा 6:30 आलेत. तुम्हाला सांगतो, मी नकशिकांत आदरलो होतो की एक राजकीय माणूस मंत्रालयात 6:30 हजर होता. तर आम्ही घाबरतच आत गेलो, तर अजित दादा तिथे बसलेले. म्हटले मी तुम्हाला पाहिलं सीसीटीव्हीतच, तुम्ही 7:15 आला, 15 मिनिटं लेट आला, मी 7 सांगितलं होतं. म्हटलं माफ करा, की आम्हाला नाही वाटलं की कुठला राजकारणी 7:00 हजर असेल, शक्यतो उशिराच येतात ना. ते म्हटले का माहितीये, ते निवडलेले आहे आम्ही वेळेच्या बाबतीत, मागं पुढे नाही. 7 म्हणजे 7, कारण मी 6:30 येतो म्हणून तुम्हाला 7 वेळ दिलती. हे बघा, आवडता राजकारणी जर आमच्या दोघांना विचारला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे म्हणजे भारावून टाकणारं व्यक्तिमत्व आहे. त्याआधी आवडते अटल बिहारी वाजपेयी होते. पण एकनाथ शिंदे साहेबांचा तर मी किती जवळचा आहे सगळ्यांना माहितीये. धर्मवीर सिनेमा लिहिला, एकनाथ शिंदे साहेब कसे माहितीये का, आनंद दिघे साहेब 3 तासच झोपायचे, एकनाथ शिंदे साहेब पण 3 तासच झोपतात. म्हणून ते 21 तास अवेलेबल होता. देवेंद्र फडणवीस अत्यंत बुद्धिमान राजकारणी म्हणून मला खूप आवडतात. आणि एक राजकारणी जे आज आपल्यात नाहीत, ते म्हणजे अजितदादा. मला खूप आवडतात, आवडायचे. खरं तर वाईट वाटतंय असं म्हणताना की आवडायची, कारण आता नाहीयेत अजितदादा आपल्यात. आणि चटका लावून जाणारा मृत्यू होता तो त्या दिवशी, माझ्या मते 28 जानेवारी को.
1: हो
0: बघा ना दिवस, पण तारीख किती पटकन आठवली, विसरूच शकत नाही आपण ती तारीख. त्यामुळं माझ्या मते स्नेल तूच उठवलं होतं ना झोपेतून मला.
2: हो,
0: मी रात्री शूटिंग झालं होतं 5 वाजेपर्यंत पहाटे, त्यामुळे मी झोपलो तो हिनीऊन उठवलं हलवून हलवून. हिला टिपिकल मला माहितीये कोण आवडतात. आणि ती म्हटली अरे प्रवीण ऐक ना, ऐक ना, बातम्या बघ ना. म्हटलं काय झालं? अरे अजितदादा गेले. म्हटलं काय? अजितदादा गेले विमान अपघातात. तर ती बातम्या नाही ते हे मला खूप हे लावून द्या, कारण माझी एक खूप आवडती आठवण आहे त्यांच्या बाबतीतली.
1: खरंच एक तर विश्वासच बसला नाही त्या बातमीचा, एवढ्या फेक बातम्या त्या काळात म्हणा किंवा आजही येतात थोडा आधीपासून.
0: अरे सकाळी 6:30 मंत्रालयात हजर राहणारा मंत्री गेला, 6:30 सह्या करणारा मंत्री गेला. म्हणून गमतीने असं म्हणतात ना, म्हणजे फडणवीस साहेब एकदा बोलले होते माझ्याकडे एक उपमुख्यमंत्री असा आहे जो सकाळी 6 वाजेपर्यंत काम करतो रात्री म्हणजे नागता आणि मग झोपतो, आणि दुसरा उपमुख्यमंत्री असा आहे जो सकाळी 6 वाजता मंत्रालयात हजर राहतो. त्यामुळे माझं सरकार हे चालणार आहे
1: 24 तास.
0: हा, त्यामुळे शिंदे साहेब हे सकाळी 6 पर्यंत काम करतात आणि मी पाहिलंय.
1: बरोबर,
0: मी डोळ्यांनी पाहिलंय त्यांना काम करताना. आणि मी हेही पाहिलंय की अजितदादा सकाळी 6 वाजता मंत्रालयात हजर राहतात.
2: किती छान.
0: आणि त्या अशा अजितदादांना ज्यावेळी ते गाणं लागलं होतं माझा आनंद हरपला आणि अख्खा महाराष्ट्र रडत होता, तेव्हा कळलं की यस, या माणसासाठी का महाराष्ट्र रडतोय. तर माझा आनंद

आनंद हरपला. हे गाणं त्यावेळी, म्हणून आजही ते गाणं आनंदीघेंसाठी खरं आम्ही लिहिलं होतं, कारण त्यांचं नाव आनंद होतं आणि ते गेल्यावर खरंच महाराष्ट्राचा आनंद हरपला होता. आणि ते गाणं सगळ्यांनी ऐका, डोळ्यासमोर ही दोन मोठी माणसं आणा.

0: प्रवीण सर, एक या कार्यक्रमाचा असाही कट असतो म्हणा, एपिसोड असतो म्हणा, किंवा टर्न असतो म्हणा, की तुम्हाला दोघांना एकमेकांची आयुष्य जर जगता आली या क्षणापासून, तर काय करायला आवडेल? मला वाटतं योगायोगानं आपण त्याच टर्नवर पोहोचलो होतो की मला बाहेर राहावं लागलं आणि ती सगळं घरातलं बघत होते. फक्त मुलाचं संगोपनच नाही तर घर चालवणं एक खूप मोठी संकल्पना आहे. तर आत्ता या वळणावर जर हे आयुष्य बदलली तर काय करायला आवडेल
1: तर
0: किंवा
1: ना
0: काय?
1: मला तिने जे माझ्या मुलाचं बालपण तळहाताच्या फोडासारखं जपलं, तर मला ते आई होऊन त्या पोराचं बालपण जपायला खूप
0: वा
1: आवडेल.
0: वा
1: त्याच्याशी खेळायला आवडेल, धमाल करायला आवडेल. जे राहून गेले ते आई होऊन करायला खूप आवडेल.
0: तरी काय करू शकाल? आई कसं व्हाल?
1: तेच ना मी म्हटलं ना, तिने ज्या पद्धतीनं त्याला वाढवला, आई होऊन त्याला वाढवणं मला खूप आवडेल.
0: ताई, जर रोल एक्सचेंज करता आले तर तुम्हाला आता मोकळीक मिळाली, सर घरात थांबणार आणि तुम्ही बाहेर असणार.
2: मला थोडं अवघड जाईल, कारण मला माहिती आहे, मला हे आवडेल खूप की एका पॉइंटला कधी कधी एक गृहिणी म्हणून ना कंटाळा येतो की सारखं आपण काय घरात बसायचं आणि हे काम करायचं. मग कधी कधी भांडताना पण हा विषय निघतो की मग तू घर घर सांभाळ, मग मी बाहेर कर कमवेन वगैरे,
0: अच्छा
2: असे भांडतानाचे विषय होतात.
0: अच्छा
2: पण
0: भांडतो पण
2: खरंच हो, मी म्हणतो की
0: ओके ओके ओके
1: म्हणजे काय, एकदम मन लावून म्हणतो.
0: त्या टर्नला पण येणारच आहोत.
2: पण बाहेर मी पण बाहेर पडलेली आहे, मी पण काम केलेलं आहे, मी पण पैसे कमावलेले आहेत. मला माहिती आहे माझ्या कितपत काम करताना माझ्या मर्यादा कितपत आहेत त्याच्या तुलनेत. तो ज्या पद्धतीने बिझनेस रिलेशन्स सांभाळतो ते मला नाही सांभाळता येणार. मी खूप

0: इंट्रोवर्ट आहे, तो खूप एक्स्ट्रोवर्ट आहे. तर लोकांशी बोलणं, संवाद साधणं, तो जितक्या सहजपणे समाजात वावरतो, सहज लोकांमध्ये मिसळतो, ते मला आवडतं खूप. पण मला ते करता नाही येत, मला ते अवघड जातं करायला. तर असे रोल एक्सचेंज झाले तर मला थोडंसं त्या बाबतीत थोडं अवघड जाईल असं मला वाटतंय. बाकी तर काय, पैसे वगैरे कमावणं हे सगळं केलेलंच आहे,
1: बरोबर.
0: सिनेमाचं लेखन केलेलं आहे, दिग्दर्शन केलेलं आहे.
1: बरोबर. आणि त्या काळात मला वाटतं ह्या सगळ्यांसोबत जरी तुम्ही त्याला ब्रेक म्हणत असाल, तो फक्त या क्षेत्रापासून, सिने क्षेत्र, नाटक क्षेत्रापासून ब्रेक जरी असला तरी आपण पूर्ण वेळ नोकरी केली आहे.
0: हो हो.
1: पोलीस डिपार्टमेंट सारख्या खूप जिक्रीच्या कामामधली ती नोकरी आहे, म्हणजे अगदी तो खरं ब्रेक म्हणताच येणार नाही, फक्त
0: या क्षेत्रापासूनचा ब्रेक. त्यातही म्हणजे फार ब्रेक ब्रेक पण नव्हता, असे छोटे छोटे काहीतरी मी करतच होते.
1: अगदीच अगदी. गाणं
0: गाणं आता एक हिंदी ऐकूयात.
1: जरूर.
0: मोह मोह के धागे.
1: अरे क्या बात आहे, नक्की ऐकूया.

मोह मोह के धागे। श्रोतो, आम्ही कार्यक्रमातल्या या प्रवीणजी तरडे आणि स्नेहलजी तरडे यांच्याशी गप्पांचा मोह मला अजिबात आवडता आला नव्हता। प्रवीण सरांनी आणि स्नेहलताईंनी अगदी त्यांच्या नव्या देऊळबंद 2 या चित्रपटाच्या प्रमोशनच्या धामधुमीतही आकाशवाणीसाठी वेळ दिला होता, पण तरीही गप्पांचा मोह आवरत नव्हता म्हणून आमच्या गप्पा 2.5 तास चालल्या होत्या। या भागाची वेळ मात्र इथे संपत आली म्हणून हा मोह तात्पुरता आवरता घेत या भागातून निरोप घेतो आहोत। तर श्रोतहो, आपण ऐकत होता सुप्रसिद्ध सिने लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे आणि त्यांची सुविद्य पत्नी लेखिका गीतकार दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे यांच्याशी गप्पा। आज आपण ऐकला 4 भाग। पुढच्या भागासाठी ऐकत रहा।

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: श्रोतो, आम्ही हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. दुपारचे 12 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ. आज यामध्ये ऐकणार आहोत आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत. आणि सखी विश्व, ज्याचं लेखन केलं आहे संज्ञा कुलकर्णी यांनी, सहभाग अपर्णा जोग आणि संज्ञा कुलकर्णी, सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.
2: वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व मैत्रिणींचं, सख्यांचं आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं आणि त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत.

0: आपल्याला त्याविषयी माहिती सांगायला आणि अधिक गप्पा मारायला आलेले आहेत. सुवर्णाताई, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद प्राचेताई.
0: बऱ्याच जणांना आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष हे चालू झालंय हेच माहिती नाहीये. हा एक मुद्दा, आणि ते कशासाठी त्याची घोषणा केली हे पण आम्हाला तुम्ही सांगा. उद्देश काय म्हणजे?
1: अगदी खरं सांगायचं तर हे महिला वर्ष, महिला शेतकऱ्यांचं वर्ष जे जाहीर झालं ते 2026 साली, पण 2 वर्षापूर्वीच त्याची खरं निश्चिती झालेली असते की काय असणार आहे म्हणून. हे या वर्ष UN जाहीर करतं, राष्ट्रीय संयुक्त संघ, आणि हे ठरवताना ते विचार असा करतात की जे वर्ष सादर केल्यामुळे त्यांच्या परिस्थितीत फरक पडेल अशासाठी ते वर्ष सादर केलं जातं. 2 वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे की मिलेट वर्ष होतं, आणि त्या निमित्तानं अनेकांना कळलं की कुठल्या प्रकारची बारीक धान्य पण आपण खाऊ शकतो, आपल्या तृणधान्य म्हणजे वरई आणि त्याच्यासारखी असणारी अजून 10-12 धान्य असतात हे अनेकांना माहितीच नव्हतं, त्याची प्रदर्शनं लागली. तसं हे महिलांचं वर्ष अशासाठी केलंय की शेती हा जरी जगभरातल्या लोकांच्यासाठी महत्वाचा अन्न या अर्थी महत्वाचा विषय असला तरी त्याच्यामध्ये काम करणाऱ्या महिला शेतकरी या दुर्लक्षित आहेत, आणि फक्त भारतामध्ये त्या ग्रामीण भागात राहतात म्हणून त्या दुर्लक्षित आहेत असा नाही अर्थ. तर संयुक्त राष्ट्र संघाच्या लक्षात असेल की जगभरच्या या महिला दुर्लक्षित आहेत, आणि म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी भरीव जाणीवपूर्वक केलं पाहिजे, त्यांचा आत्मसन्मान वाढण्यासाठी केलं पाहिजे, म्हणून हे 2026 वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्ष असं जाहीर झालं.
0: महिला शेतकरी असं म्हणून तुम्ही ज्या ज्या ठिकाणी त्या बघितल्यात किंवा त्यांच्याबरोबर काम केलं तर तुमचा आजवरचा अनुभव काय होता, आत्ताची स्थिती काय वाटते?
1: महिला शेतकरी म्हणून बघत असताना शेतकरी हा शब्दच खरं पुरुषलिंगी आहे, त्यामुळे तिला महिला जेव्हा काम करते तेव्हा वेगळा महिला असा शब्द जोडायला लागतो. बाय डिफॉल्ट लोकांच्या लक्षात नाही येत की महिला म्हणजे शेतकरी, म्हणजे शेतकऱ्याचं चित्र काढ म्हटलं की फेटा घातलेला गावात काम करणारा, शेतात काम करणारा पुरुष माणूस दाखवला जातो, आणि त्यामुळे महिला शेतकरी ह्याच्यासाठी वेगळी जाणीव जागृती करण्याची गरज आहे असं वाटतं. आणि खरं म्हणजे त्या महिलेसाठीही जाणीव जागृती करण्याची गरज आहे, म्हणजे तिच्या मनात असं असतं मी दुसरं काही करूच शकत नाही म्हणून मी हे करते, म्हणजे ते बाय चॉईस स्वीकारलेलं नसतं, बाय कंपल्शन असतं की घरात कोणीतरी शेती केलीच पाहिजे, मग आता माझं ते कामच आहे असा संस्कार तिच्यावर लहानपणापासून झालेला असतो, म्हणून ती शेतामध्ये राबत असते आणि अक्षरशः राबत असते. म्हणजे तिचं आयुष्य बघितलं ना तर किती तास ती खाली वागते, किती वेळा ती चालते, असा विचार बारीक बारीक गोष्टींच्यावर केला पाहिजे, त्याचे अभ्यास सुद्धा झाले पाहिजेत असं वाटतं. म्हणजे अगदी इथपासून मला प्रश्न वाटतो की गावामध्ये गावठाण असतं आणि गावठाणापासून साधारण 2 किलोमीटर 3 किलोमीटर अंतरावर पण लोकांची शेती असते, आणि जेव्हा भात तयार होतो त्यातून तांदूळ बाजारामध्ये येतो, त्या तांदुळाला जिथं रस्ता आहे त्या रस्त्यावरच्या तांदुळाचा भाव, आणि डोंगरामध्ये अगदी दुर्गम भागात पिकवलेल्या तांदुळाचा भाव मात्र गिराईक एकच देतं, पण कष्ट दोन्हीला सारखेच लागलेले असतात असं नाही, तर इतक्या बारीक गोष्टींपासूनच विचार करणं हे खरं श्रोत्यांनी पण करायला पाहिजे, आणि त्यासाठी हे वर्ष आपण कारणी लावू शकतो असं वाटतं. की शेतीमध्ये महिला जे काम करतात ना ते सगळं काम असं असतं की जे अतिशय किचकट आहे, चिकाटीनं आहे, आणि तेच काम रोज करायचंय, म्हणजे खरोखर कंटाळा येईल त्या गोष्टी.
0: एखाद्या पिकाचं उदाहरण देऊन सांगू शकाल का?
1: अगदी, म्हणजे कुठला आता या भागामध्ये डोंगराळ भागामध्ये भात येतो तर त्या भाताची लावणी करणं हे 15 दिवसाचं काम असतं, आणि शहरातला एखादा माणूस म्हणाला मी येतो मदतीला तर तो उपयोगीच पडत नाही. ज्याला या पद्धतीचं कौशल्य वर्षानुवर्ष काम केल्यामुळे तयार झालंय असंच मनुष्यबळ त्याला लागतं, आणि त्यामुळे या महिला 15-15 दिवस आज माझ्या शेतावर, उद्या तुझ्या शेतावर, परवा शेजारचीच्या शेतावर, त्याच 15 जणी 15 जणींच्या शेतावर काम करतात, आणि मग 15 दिवस रोज दिवसातले 8 ते 10 तास त्या पावसामध्ये वाकून काम करत असतात, त्यामुळे शारीरिक ताण वेगळे येतात, त्याच्यावरून येणारे आजार वेगळे असतात. म्हणजे वाकून काम केल्यामुळे पाठीला येणारे ताण आपण समजू शकतो, त्याच्यासोबतच 2 बोटांच्या मध्ये चिखल्या होणं काय

नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्या इथे सुवर्णा गोखले या आलेल्या आहेत. अनेक वर्ष ग्रामीण भागामध्ये शेती शेतीशी संबंधित असणाऱ्या महिला, बचत गट, त्यांचे आर्थिक व्यवहार आणि एकूणच कौटुंबिक पार्श्वभूमी वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. 2026 हे महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालंय आणि त्यानिमित्ताने त्या आज

0: कायम पाय पाण्यात असल्यामुळे पाय वाळतच नाही कधी. असं 15-15, 20-20 दिवस झाल्यानी त्वचेचे पायाशी निगडीत असणारे रोग वेगळे येणं, आणि माझ्या पायाला काही झालं तरी विश्रांती घ्यायला फुरसत नाही.
1: खरंय.
0: म्हणजे शेतकरी महिलेला तिला काय वाटतं म्हणून तिने केलं अशी स्पेस नसते. निसर्गाने सांगितलंय आता हे केलं पाहिजे, आता हे दिवस आले. म्हणजे आज समजा एखादीने टॅमॅटो केला असेल आणि तिला वाटलं आज जरा कणकण आलीये, बरं वाटत नाहीये म्हणून मी शेतावर जाणार नाही, तर तिचे टॅमॅटो वाढायचे थांबणार नाहीत, पिकायचे थांबणार नाहीत, आणि तिला गाभुळलेला टॅमॅटो असतानाच काढावा लागतो. आणि त्यामुळे तिला ताप आला आहे का, तिची मासिक पाळी चालू आहे का, या कशाचीही फिकीर न करता त्या दिवशी ते काम करावंच लागतं. तर ही अशी सगळी करावंच लागणारी कामं महिलांच्या वाट्याला येतात.
1: मग पुरुष शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांमध्ये मुख्य फरक काय वाटतो, आणि तो वेतनाच्या स्वरूपात पण अजूनही आहे
0: अगदी
1: ना?
0: हो हो आहे. पुरुष शेतकरी ही जास्त वेगळ्या प्रकारच्या श्रमाची कामं करतात आणि महिला शेतकरी हे कष्टाचा विचार केला तर खूप कष्ट पडतील असं काम नसतं कदाचित त्यांचं, पण सातत्य हे चिकाटी हे त्यांना जास्त लागतं. आणि म्हणजे भात लावणीचे दिवस घेतले तर पुरुषांचं काम कदाचित पूर्ण सगळ्या सायकलमध्ये 10-12 दिवसाचं असलं, तर बाईला मात्र भात शेतीसाठी 90 दिवस राबायला लागतं. म्हणजे पाणी अडवणं, पाणी सोडणं, चिखलणी करणं, पेरणीच्या भात लावणीच्या वेळेला त्याला दाढ बांधणं म्हणतात, रोपांचा गठ्ठा करतो, इथं पुरुष माणसं दिसतात. पण पाण्यामध्ये आलेलं शेवाळं काढणं, बारीक गवत काढणं, अशी सगळी जी त्यातली बारकाव्याची कामं आहेत ती मात्र महिला करताना दिसतात. भात काढणी महिला करतात पण झोडणीला पुरुष मदत करतात, मळणीला पुरुष मदत करतात असं लक्षात येतं. म्हणजे जिथं जड अवजड गोष्ट आहे तिथं पुरुष येतात, आणि एवढं महत्वाचं काम करत असून सुद्धा महिलेला समान रोज मिळत नाही. तिचा श्रमाचा दर म्हणजे मजुरी आहे ती पुरुषांपेक्षा 50 रुपये तरी कमी असते.
1: इतकी कमी आजही
0: आहे. आणि त्यामुळे अनेकदा माणसं मिळत नाहीत कामाला अशी परिस्थिती असते. आणि म्हणून मग आताच जे शेतीचं रूप झालंय ते तू माझ्याकडे कामाला ये, मी तुझ्याकडे कामाला जाते. म्हणजे खरं म्हणजे हे जग आता काय करन्सीच्या दृष्टीनं खूपच वरच्या पातळीला गेलाय, पण या ठिकाणी मात्र बार्टर एक्सचेंज चालू असतं.
1: त्याला इर्जिक म्हणायचे.
0: बरोबर,
1: तसं अजून
0: तसंही अजून चालू आहे. आणि त्यामुळे या बायकांमध्ये संघटन हे खूप चांगल्या प्रकारांना आहे, आणि त्या इतकं निगुतीनं करतात, इतकं मनापासून करतात की त्यांनी पिकवलं की म्हणजे समाधानासाठी त्या काम करतात, आणि तरीही त्यांना सामाजिक मान्यता नाही त्यांच्या कष्टाला, याचं अतिशय दुःख वाटतं.
1: सामाजिक मान्यता म्हणालात, त्याच्यावरनच एक विचारायचंय की एवढे कष्ट महिला करते, मग ती भात लावणी असो नाही तर ज्वारी पिकवणं असो, कुठल्याही पिकांमध्ये तेच दिसतं साधारणपणे. आपण पुणे भागाचा विचार करतोय म्हणून भात प्रामुख्याने आपण आता उल्लेख केला, पण मग अधिकार काही असतात का? आता तुम्हाला काय जाणवतं की शेतमाल विकत घेण्याचा अधिकार, तो कुठे विकूयाचा अधिकार, किंवा एकूणच जमिनीची मालकी?
0: खरं म्हणजे असं असायला पाहिजे, पण प्रत्यक्षात चित्र तसं नाहीये. अनेकदा मालकी ही पुरुष माणसाच्या नावाने असते, कधी कधी तिच्या नवऱ्याच्या नावाने असते असं सुद्धा नाही, सासरे किंवा आजे सासऱ्याच्या नावाने असते. आणि त्यामुळे अगदी मध्ये माझी एकदा हॉर्टिकल्चर बोर्डातल्या मंडळींची गाठ पडली आणि म्हटलं तुम्ही महिलांसाठी का नाही काही योजना करत, ते म्हणाले आम्ही केल्या तो, शासकीय योजना खास महिलांसाठी आहेत, पण या महिलांच्या नावावर शेतीचा 7/12 म्हणजे मालकी दाखवण्या जो कागद आहे त्याला 7/12 उतारा असं आपण म्हणतो, तर त्या 7/12 महिलांची नावं नाहीयेत. आणि कुठल्या महिलांची नावं असतात, तर ज्या शिकलेल्या आहेत आणि जमिनीचा वाटा विक्रीसाठी त्यांना सह्यांचा अधिकार पाहिजेले, अशा महिला आता जाग्याहून 7/12 स्वतःचं नाव लिहित आहेत. पण जिचं सगळं जगणंच शेतीवर अवलंबून आहे तिच्या नावावर मात्र अजून 7/12 झालेला नाहीये. अनेक शासकीय अधिकारी पुढाकारानं असं म्हणतात, पण काही काही गोष्टी नुसत्या शासनाचे नियम करून होत नाहीत, त्याला सामाजिक मान्यता लागते. आणि अजून महिलेच्या नावावर सातबारा याला सामाजिक मान्यता नाही, आणि मग कुठं घरातल्या घरात भांडण काढा असं म्हणून महिलाही फार त्याच्या पाठीमागे लागतात असं नाही. नवीन एखादा काय म्हणूयात व्यवसाय चालू झाला, उद्योगाची संधी आली आणि घरातला पुरुष माणूस ठोक नोकरीला बाहेर पडला की मात्र सगळं शेत तिच्या ताब्यात येतं, मग तिचे निर्णयाचे अधिकार बदलतात, मग काय लावायचं कसं लावायचं हे ती ठरवते.

0: पण कुठं विकायचं असं ती ठरवते असं अजून झालेलं नाहीये. अनेकदा विक्रीच्या साठी सुद्धा जिथं पैसे मिळतात, बचत गटाचं काम करतो आणि अनेक महिलांची बँकेत खाती काढली पण त्यांच्या खात्यात त्यांनी कमावलेल्या गोष्टींचे पैसे पडतात असं होताना दिसत नाहीये. कुटुंब प्रमुख म्हणून जो पुरुष माणूस असतो त्याच्याच खात्यामध्ये बहुतेकदा हे पैसे पडताना दिसतात. आणि जोडधंदे जे शेतीला आहेत त्याची पण त्याच्यावर जबाबदारी असते. म्हणजे आता जसं म्हटलं की ज्वारी काढली, भात काढला, तर त्याचं उरलेला पेंडा असेल किंवा हे असेल त्याच्यावर गाय पाळली आहे, म्हैस पाळली आहे असं होतं. आणि मग त्या गाई म्हशीचं करायचं काम पण सगळं स्वाभाविक या शेतकरी महिलेवरच येतं. पण त्याच्या दुधाचे जे पैसे मिळतात ते सुद्धा अनेकदा पुरुष माणसांना मिळतात, कारण किटली घेऊन घालायचं काम अनेकदा पुरुष माणूस करतात. दूध काढेपर्यंतची जबाबदारी तिची. आणि त्यामुळे जेव्हा युएननी या पद्धतीचं वर्ष जाहीर केलं त्याची जी अनेक कारणं आहेत त्यातल्या एका कारणामध्ये जेंडर इक्विटी म्हणजे संपूरकतेच्या साठी सुद्धा महिलांना वेगळं प्राधान्य देण्याचा जगाने विचार केला पाहिजे हा सुद्धा एक महत्वाचा दृष्टिकोन हे महिला वर्ष करत असताना होता असं आहे.
1: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष असं म्हणत असताना समजा संपूर्ण जगाचा जसं आता तुम्ही म्हणालात जगाचा जरी विचार केला किंवा किमान भारताचा विचार केला तर अजूनही असंच दिसतंय की महिला शेतकरी याला तेवढं जेंडर बायस्ड अजूनही
0: अगदी सगळीकडे दिसतंय. आणि खरं तर त्यांच्या काही इतक्या युनिक क्वालिटीज आहेत ना. म्हणजे
1: मला थोडं तिथेच यायचं होतं की महिलांनी शेती करणं म्हणजे एखाद्या महिलांनी एखादं पीक घेणं याच्यामध्ये काय एक युनिक दिसतं क्वालिटी दिसते.
0: अगदी आपण जर विचार करायला गेलो आणि काय म्हणूयात ऐतिहासिक काळाचा दाखला देऊन विचार करायला गेलो तर तसं औद्योगिकरणाचं श्रेय पुरुषांना जातं, तसं शेती या प्रक्रियेचं श्रेय सगळं महिलांना जातं. महिला आहेत म्हणून शेती आहे, म्हणजे अशी शेती करता येईल हे सुद्धा महिलांच्या निरीक्षणांमधूनच सुरू झालेलं आहे. आणि हे तुम्ही अगदी छोट्या मोठ्या ठिकाणी गेलात तरी लक्षात येतं. म्हणजे त्या जे मनापासून काम करतात त्यांना चांगलं बेण म्हणजे बीज संकलन करायचं ठरवलं तर उत्तम प्रकारचं बीज कुठलं असं सहज कुठल्याही गावात जाऊन विचारलं तर गावातल्या महिलांचीच नावं सांगितली जातात. म्हणजे त्यातली जी माहिती आहे ती त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं झालेली असते आणि त्या चांगल्या माहितीचा उपयोग पण खूप होतो. म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत, त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय असं म्हणूयात. तर आणि त्यामुळे वाईट वाटतं की तसा सन्मान तिचा होत नाही याचं, म्हणजे आपण जाणीवपूर्वक त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गेल्या काही दिवसात आम्ही असं ठरवलं की ह्यातल्या अनेक गोष्टी लोकांना माहिती नाहीयेत म्हणून तशा घडत नाहीत असं होतं. मग आपण असं करूयात लोकांना माहिती करून देऊ. आणि मग पुण्यातल्या लोकांना म्हटलं चला तुम्हाला यायचंय का, आम्ही महिला शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतो, आज चला आमच्यासोबत तुम्ही पण. आणि मग महिला शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर किती प्रकारची कामं त्या करतात, कुठली कुठली बारीक टूल्स त्या शेतीसाठी वापरतात हे पुण्यामधल्या शिकलेल्या महिला मंडळींना सुद्धा माहिती नव्हतं. आणि त्यामुळे अशा प्रकारची जागरूकता करण्याची गरज आहे. म्हणजे आता जसं आपण भाताचं उदाहरण घेतलं की भाताचं पीक असं म्हटलं तर आम्ही सगळ्या जणींनी एकत्र बसून असं काढलं की भातातली आपल्याला तीन चार गोष्टी माहिती असतात, म्हणजे भात पेरला, भात लावला, भात काढला, भात मळला, एवढी चार क्रियापद माहिती असतात. पण प्रत्यक्ष भाताच्या प्रक्रियेत 22 ते 24 प्रक्रिया असतात आणि उरलेल्या सगळ्या महिला त्या त्या ठिकाणी करतात. म्हणजे भात पेरला की पहिला पाऊस झाला आणि भात पेरला असं वाटतं, पण भात पेरण्यासाठी ज्या ठिकाणी बीज टाकायचं ती जमीन तयार करायला त्याच्या आधीचे 2 महिने शेतकऱ्याला खपायला लागतं. त्याच्यामध्ये डोंगरावरून भाऱ्याची ओझी आणायची, ती टाकायची, त्यात छोटासा चौकोन शेतातला भाजून घ्यायचा, या सगळ्यासाठी पण महिला राबत असते. म्हणजे कागदोपत्री बी टाकल्यापासून परत बी धरणं किंवा काढणं हा कालावधी जरी 4 महिन्यांचा 5 महिन्यांचा 6 महिन्याचा असला तरी भात पिकाचा कालावधी महिल्यासाठी 9 महिन्याचा 10 महिन्याचा असतो, एखाद दुसरा महिनाच तिचा सुट्टीचा असतो. आणि म्हणून वर्षभर जी झुंपलेली आहे आणि ना तिला तिच्या मर्जीनं कधी सुट्टी घेता येत. मला सगळ्यात वाईट वाटतं ते असं की तिला हवी तेव्हा ती सुट्टी नाही घेऊ शकत.
1: मशीन हे आपण बंद करून एखाद दिवस कारखाना बंद करू शकतो. हे सगळं निसर्गावर अवलंबून असल्यामुळे आज तुरी

0: मिरची डाळ वाढू नको असं म्हणून ती काही थांबणार
1: अगदी
0: नाही.
1: बरोबर. आणि जास्त पाऊस झाला, नुकसान
0: तरी
1: झालं तरी तिचं नुकसान होतं,
0: बरोबर
1: म्हणजे डोळ्यात पाणी येतं ते तिच्या डोळ्यात पाणी येतं, कारण तिच्या सगळ्या कष्टावर माती फिरलं, पाणी फिरलं असं झालेलं असतं, आणि तशी त्याची वेगळी दखल घेतली जात नाही.
0: हो.
1: त्यामुळे जी शेतकरी कुटुंब आहेत ती कुटुंबांमध्ये महिलेला पुरेसा सन्मान देतात असं लक्षात येतं,
0: बर,
1: पण जी शेतकरी कुटुंब नाहीत
0: या मजूर म्हणून महिला
1: बरोबर
0: जातात. हां,
1: बरोबर,
0: तिथे मिळत
1: तिथं
0: नाही.
1: मात्र त्यांना तशी संधी मिळत नाही. म्हणजे विकतचा मजूर घेतला तर त्याला महिन्याला गणित केलं तर 8,000 रुपये द्यायला लागत असतील, तर बाहेर एखादी महिला गेली आणि 6,000 रुपये मिळवत असली पण शेतीशिवाय काम करत असली तर तिला प्रतिष्ठा जास्त असते, आणि ही 10-12 हजाराचं काम करत असली तरी तिला प्रतिष्ठा नसते, म्हणजे पैशाशी पण त्याचं नातं आहे असं नाही. तर शेती करणं हेच कमीपणाचं आहे असं वातावरण आहे, आणि त्यामुळे तुम्ही आत्ता काम करणाऱ्या कुठल्याही शेतकरी महिलेला विचारलं की तुझ्या मुलीला उद्याला तू शेतकरी महिला बनवशील का, तर अजून हो उत्तर देणारी माणसं मला सापडली नाहीयेत, ही सगळ्यात मोठी शोकांतिका वाटते मला.
0: बरोबर. पण म्हणजे एकूण या आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर करण्यामागे, किंवा आता अजूनही 6 महिने खरं तर आहेत आणि आता जून येऊन ठेपलाय, म्हणजे खरं तर हे पुढचे सगळे आपले पेरणी लागवड असे दिवस आहेत, एकूणच लोकांनी किंवा आता ऐकणाऱ्या आपल्या सगळ्या मैत्रिणी श्रोते आहेत, तर त्यांनी या वर्षाकडे म्हणून कसं बघावं?
1: अगदी, त्यांनी शेतीला सहलीला जावं.
0: हां,
1: सहल म्हणून शहरातल्या लोकांना ते मनापासून आवडेल, पण लक्षात ठेवूयात की तिथल्या शेतकरी महिलेला भेटूयात, तिच्या अडचणी ज्या असतील त्या समजून घेऊयात, त्याच्यावर फुंकर घालूयात, जिथं जिथं आपल्याला शक्य असेल तेव्हा थेट तिच्याकडून खरेदी करूयात आणि ते पैसे तिला मिळू देत जे काय 4 मिळणार आहेत. म्हणजे परत उदाहरणार्थ टॅमॅटोचा आपण भाव घेतला तर पुण्यामध्ये टॅमॅटो 80 रुपये किलोनी मिळत असेल तर तिला 35 रुपये 30 रुपये किलो भाव मिळतो, पण आपण तिथं जाऊन तिला म्हटलं चल तुझे टॅमॅटो मी 60 रुपये किलोनी घेते तर आपल्यालाही स्वस्त पडतं आणि तिलाही दुप्पट भाव मिळाल्याने तिच्या चेहऱ्यावरचं हसू आनंदाचं समाधानाचं हे तुम्हालाही वेगळं समाधान देऊन जाईल. आणि पुण्याच्या जवळ सगळ्या भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाजी पिकवणाऱ्या महिला आहेत, तर विक्रेती महिला असेल तर त्याला प्राधान्य द्या, शेतकरी असेल तर तिच्या महिलेशी गप्पा मारा, कधीतरी तिला मोकळेपणाने गप्पा मारला तरीही माझा सन्मान केला असं वाटतं. कदाचित तुम्ही गप्पा मारल्यात तर ती तुमच्याकडून पैसे सुद्धा घेणार नाही, पण तरी तुम्ही आग्रहानं मात्र ते सामाजिक बांधिलकी म्हणून द्या, कारण आपण काही फुकट घ्यायला गेलेलो असतं असं नाही. पण अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टी तिच्यासोबत चर्चा केल्याने खूप नक्की फरक पडेल, तिचा मानसिक हौसला वाढणं हेही फार गरजेचं आहे, नाहीतर दिवसेंदिवस तुम्ही पुण्याजवळ गेलात तर जिथं असे मजूर महिला नाहीत तिथं रिकामी शेतं तुम्हाला दिसतील, करणारा माणूस नाहीये. आज महिला करतायत म्हणून हे सगळं चालू आहे. यंत्र मर्यादित गोष्टी करू शकतात, करू शकतच नाहीत असं नाहीये, पण आत्ता तरी पहिल्या टप्प्यामध्ये ज्या गोष्टींचं यांत्रिकीकरण झालंय त्या सगळ्या पुरुष करत असणाऱ्या गोष्टी आहेत, महिला करत असणाऱ्या गोष्टी अजून तेवढ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालेलं नाहीये. आणि कसं होतं ना, म्हणजे एखाद्या भागात एखादा काय पिकाचा प्रकार घेतला जातो म्हटलं की त्या भागामध्ये ते कौशल्य असणाऱ्या महिला तयार होतात, त्या गोष्टी तशा वापरल्या जातात. म्हणजे एखाद्या ठिकाणी भाजी होत असेल तर भाजी होतीये, म्हणजे कांदे घ्या तुम्ही उदाहरणार्थ, तर कांद्याची 5 किलोची पिशवी मिळणं आणि त्याचं तोंड बांधता येण्यासाठीचं रबर किंवा टॅग मिळणं हेही त्या त्या भागात होतं, आणि त्यामुळे त्या भागाचं वैशिष्ट्य काय आहे हे आपण जाणून त्याच्यात लक्ष दिलं की लक्षात येतं की बारीक सारीक त्यातली कामं महिला करताना दिसतात.
0: खूप महत्वाचं वाटलं, कारण हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सगळ्या केंद्रांवरनं आता सगळे ऐकतायत, म्हणजे सगळ्या महिला पण ऐकतात, त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की सोलापूरला जे मिळेल ते पुण्यात मिळेल असं नाही.
1: अगदी,
0: कच्चा माल असेल किंवा शेतीपूरक माल असेल तर तिथल्या तिथल्या महिला ते करतात.
1: अगदी, म्हणजे मेथीची पेंडी ज्या ठिकाणी मेथीची गड्डी म्हणा पेंडी म्हणा याच्यासाठी लागवड केली जाते ती मेथी कशी बांधायची, त्याला लागणारा जो धागा असेल तो धागाही त्याच ठिकाणी मिळतो, सगळ्या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे महिलांच्या द्वारे असे छोटे छोटे अनेक उद्योग गावामध्ये चालू असतात की जे खरं म्हटलं तर GDP मध्ये कुठंच रिप्रेझेंट करत नाहीत, पण बचत गटांमध्ये हे बचत गटाचं नेटवर्क या महिलांना

0: मिळाल्यामुळे अनेक अशा देवाणघेवाणीच्या गोष्टी त्या गटामध्ये होऊ लागल्या.
1: आणि एक तुमच्या बोलण्यात ना असं एक जाणवत आहे की महिला शेतकरी असल्यामुळे ती महिला नुसती शेती करून गप्प बसत नाही, पूरक उद्योग काही ना काहीतरी त्याला जोड उद्योग देत राहते. ती मला वाटतं उपजत वृत्तीच महिलांची
0: अगदी,
1: असल्यामुळे
0: महिला मल्टी टास्किंग करू शकतात आणि त्यामुळे ते त्यांना सुचतं,
1: खरंच
0: हेही त्याच्या बरोबर तेवढंच खरं आहे.
1: बरोबर. म्हणजे दूध उत्पादन केलं, समजा गायी आहेत आणि तो चारा शेतातलाच येतोय, तर दूध घेऊन नवरा जाईल, पण जास्ती झालेल्या दुधाचा खवा करू ही
0: बरोबर.
1: कल्पकता मला वाटतं सुरुवातीच्या टप्प्यात तरी
0: नाही आणि
1: महिलांकडेच
0: म्हणजे
1: असेल.
0: किती बारीक गोष्टी असतात ना,
1: हा
0: की महिला जेव्हा म्हैस घेते तेव्हा ती रोज एक पेंडी शेतावरून आणते, आणि पुरुष जेव्हा म्हैस सांभाळत असतो तेव्हा एक दिवस तो बैलगाडी जुमतो आणि 25-30 पेंड्या एकदम घेऊन येतो.
1: ताजी
0: म्हणजे
1: नसते.
0: हा,
1: हा
0: म्हणजे इतक्या बारीक
1: हो
0: गोष्टींकडे, म्हणजे त्या म्हशीशी सुद्धा त्या शेतकरी महिलेचं नातं असतं.
1: खरंय.
0: म्हणजे जाता जाता तिने तिच्या पाठीवरून हात फिरवल्यावर तुम्हाला त्यातला फरक कळतो की म्हणजे मालकीण कोण येते दुधाची असं.
1: बरोबर. महिला शेतकरी असं जेव्हा आपण म्हणतो तर आरोग्याच्या संदर्भातल्या आत्ताच्या समस्या किंवा परिस्थिती काय तुम्हाला जाणवते?
0: महिलांना या शेतीच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होतात आणि त्या त्रासांबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या डॉक्टरांना त्या प्रकाराने कधीच प्रशिक्षण दिलेलं नसतं.
1: बर. हा
0: म्हणजे अगदी बारीकशी गोष्ट की हिमोग्लोबिन कमी झालं आणि ते 10 खाली गेलं तरच उपचार करा, पण नाही उद्या तुम्हाला लावणी करायची आणि नंतर 15 दिवसात दवाखान्यात पण जाता येणार नाहीये, किंवा ऑइंटमेंट बेस कुठलं तरी मलम दिलंय की तुम्ही पाण्यात जाण्यापूर्वी हे पायाला लावा म्हणजे तुम्हाला चिखल्या होण्याची शक्यता नाही, अशा काहीतरी आरोग्याच्या गोष्टी या शासनानं प्रमोट केल्या पाहिजेत. ज्या ठिकाणी ज्या पीक म्हणजे काही आजार हे पिकाशी संबंधितच असतात,
1: बरोबर.
0: म्हणजे भात लावणीचं उदाहरण घेतोय म्हणून परत मी त्याचंच उदाहरण घेते की भात लावणी करायची असेल तर 15 दिवस दिवसातले 8 तास तुम्ही वाका, म्हणजे तुम्हाला काय प्रश्न येणार आहेत हे कळतील. म्हणजे बसायचं असलं तर त्याला जे स्टूल असतं ते सुद्धा खूप वेगळ्या प्रकारचं असतं आणि त्याच्यावर तोल सावरतच बसायला लागतं. बसून लावणी होत नाही पण बसून रोपं काढता येतात, तर त्याला तिवकं म्हणतात. तर त्या प्रकारचं जे स्टूल आहे अशा प्रकारचे स्टूल्स उपलब्ध होणं असेल, किंवा वाकत असू तर बॅक बेंडिंग करता येणाऱ्या काही गोष्टींचा प्रचार प्रसार त्यावेळेला करणं असं असेल.
1: अति फॉरवर्ड बेंड होतंय, वाकलणं होतंय पुढे,
0: बरोबर आहे.
1: तर मग पाठदुखीचेही
0: पाठदुखीचे प्रश्न, मग त्याच्यासाठी रिलीफ मिळण्याच्या साठीच्या या गोळ्या आधीच देऊन ठेवल्यात बरं का, आणि सगळ्या महिलांनी या घ्या. म्हणजे क्युरेटिव्हच्या अंगाने जसा विचार होतो तसा प्रिव्हेंटिव्हच्या अंगाने आरोग्याचा आणि महिला आरोग्याचा आणि शेतकरी महिला आरोग्याचा विचार अजिबात होत नाही, की ज्याचा वेगळा पोर्टफोलिओ आहे. म्हणजे आत्ताच्या दिवसांमध्ये जी लोक काम करतायत, एकीकडे आपण म्हणतो 40 झालं 42 झालं, एसी शिवाय आम्हाला चालत नाही असं, पण त्याच वेळेला कोणी तरी शेतावर जाऊन काढताय ना पिकं. कोणाची कलिंगडं असतील तर कोणीतरी कलिंगडं काढतंय, टरबूज काढतंय, त्याच्याशिवाय आपल्यापर्यंत भाजी येणार नाही. आणि ही सगळी कामं काही सकाळ आणि संध्याकाळी होतात असं नाही, मग त्या महिलांना सनस्ट्रोक येऊ नये म्हणून काही होत आहे का, किंवा त्यांना पाण्याची काहीतरी वेगळी व्यवस्था आहे का, की 3 लिटर 4 लिटर नाही कदाचित एवढं पाणी त्यांना प्यायला लागेल कारण एक्झॉस्ट होत आहेत त्या याच्यासाठी. त्यामुळे मग त्या त्या क्रॉपिंग पॅटर्न प्रमाणे त्या महिलेच्या आरोग्याचा विचार करणं हा एक वेगळा घटक आहे आणि त्याच्यावर आता काहीच काम होत नाहीये. तर त्या वर्षाच्या निमित्तानं शासनानं पण असं करावं आणि जे कोणी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असतील त्यांनी जाणीवपूर्वक असं काम करावं आणि अशी एखादी गोष्ट तरी ऐकणाऱ्या प्रत्येकाने उरलेल्या 6 महिन्यात केली पाहिजे आणि ते कुठेही रिपोर्ट करू नका, आपल्याला बरं वाटेल आणि कधीतरी आपल्याला बरं वाटण्याला पण किंमत देऊ ना आपण.
1: नक्की नक्की. यावरून अजून एक असं वाटलं, जसं वैद्यकीय काही पॅरामीटर्स आहेत, औषध गोळ्या देण्याचे आहेत, तसंच त्यांचं एक उपजत काही आलेलं ज्ञान पण असतं. जसं आपण म्हणतो की नागपूरमध्ये कांदा डोक्यावर ठेवतो सनस्ट्रोक होऊ नये म्हणून, तसं त्या त्या भागातल्या महिलांनी तेथे काही संचित गोळा केलेलं असतं ना मागच्या मागच्या पिढ्यांच्या अनुभवावरनं, त्याचंही डॉक्युमेंटेशन या निमित्ताने केल्याचा उपयोग नक्की होईल.
0: नक्कीच.
1: आणि मग त्याला थोडी आधुनिक शास्त्राची आरोग्याची जोड देऊन काही करता आलं तर तेही काही नवीन डॉक्युमेंटेशन होऊ शकेल.
0: एक आपण लक्षात ठेवावं की एखादी गोष्ट पुढे चालायची असेल तर करणाऱ्याला त्यात आनंद पाहिजे,
1: बरोबर,
0: आणि त्याच्यासोबत त्याला ते करण्याचा अभिमान पाहिजे. आज आनंद आहे पण अभिमान नाही.

0: आपण असं काहीतरी करूयात का की उद्याच्या पिढीला या महिला सांगू शकतील, अगं तू शिकलीस काही हरकत नाही, आता तू शिकून शेती कर की.
1: बरोबर.
0: पण आज असं सांगणारी आई मिळत नाही, कारण तिची परिस्थिती तितकी आनंददायी नाही. आणि म्हणून आपलं काहीतरी सामाजिक उत्तरदायित्व आहे की त्याच्यासाठी आपण काहीतरी करूयात. म्हणजे बचत गटांच्यामुळे या सगळ्या महिला या बँकेपर्यंत पोचल्या आणि त्यांना थोडस का होईना कर्ज मिळायला लागलं. 50,000 असेल, 60,000 असेल, पण तेवढ्याने सुद्धा तरतरी आली. गावामध्ये लाखो रुपये खेळते राहिले या बचत गटांमुळे. आणि म्हणून या महिला काहीतरी दोन गोष्टीची गुंतवणूक करायला लागल्या. म्हणजे तिच्या कष्टाचं मोजमाप होत आहे असं नाही, पण थोडस युरिया घातल्याने फरक पडणार असेल तर युरियाचं पोतं आणायला 1,000-2,000 तिच्या कन्वर्टीला असायला लागले की जे पूर्वी नव्हते. अशा प्रकारची गुंतवणूक करून अंतर पीक घेणं असंही अनेकांनी चालू केलं. विकतचं बियाणं घेणं की जे खात्रीनं चांगल्या चवीचं आहे असं लावणं असंही चालू झालं. पण त्याही कशी व्यावसायिक जोड झाली. पण मिळालेले पैसे अजून तिच्या हातात नाहीयेत, पण तिचा उत्साह मात्र अशा बारीक सारीक गोष्टींनी वाढलेला आहे.
1: मला वाटतं कितीही खचलो किंवा कितीही आर्थिक सामाजिक मानसिक परिस्थिती खच्चीकरणाची असली तरी महिलांमध्ये एक उपजत उत्साह
0: अगदी
1: आणि लढण्याची ताकद ही निसर्गानेच दिली. आणि त्यामुळेच मला वाटतं खूप खडतर परिस्थितीत आजही महिला आनंदानी असो स्वनिर्णयानी असो पण शेती करतायत. फक्त तुम्ही म्हणालात तसं पुढची पिढी याकडे वळण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवेत, तर ते मला वाटतं या 6 महिन्यामध्ये काही त्याला ऊर्जितावस्था आली किंवा विविध शहरातली लोक गावांमध्ये जाऊन शेती प्रत्यक्ष करणाऱ्या महिलांशी चर्चा केल्या, बोलले, त्यांच्या समस्या समजावून घेतल्या आणि आपल्या परीने काही कॉन्ट्रीब्युट करता आलं, तर निश्चित काही थोडा फरक पडायची शक्यता आहे. दखल तरी घेतली जाईल असं वाटतंय.
0: अगदी बरोबर. आपल्या या कार्यक्रमामुळे ऐकणाऱ्यांपैकी अशा हजारो लोक जर आपापल्या जवळपासच्या ठिकाणी गेली आणि 2-4 महिलांशी बोलली तरी सुद्धा त्या बदलाच्या घटक, चेंज एजंट ह्या बनू शकतात. आणि महिलाच हे असं शेतीत काम करू शकतात, बाकी कोणी नाही. म्हणून या वर्षाच्या निमित्तानं आपण तर सगळ्यांनी संकल्प करूच यात की असं करूयात काहीतरी.
1: निश्चित. आणि मला वाटतं आपल्या गप्पांच्या माध्यमातून आज अनेक जणांपर्यंत हे पोहोचेल की 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालंय. तर सुवर्णाताई, आज तुम्ही आमच्या इथे आलात आणि खूप याबद्दलच्या मनमोकळ्या गप्पा मारल्या, माहिती सांगितली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.

आताच आपण ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या निमित्तानं आपल्याकडे जी जी स्किल्स आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीनं महिला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवूया, त्यांच्या कामात आपण सहभागी होऊया, त्यांचा उत्साह वाढवूया आणि जे अन्न आपल्या ताटात पडतं त्यासाठी किती माऊलींचे कष्ट हात यामागे आहेत याची जाणीव ठेवूया आणि मग आपलं उदरभरण करूया.

0: वनिता मंडळ या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांच्या संवादात्मक सहभागामध्ये सजलेला सखी विश्व हा कार्यक्रम. लेखन केलंय संज्ञा कुलकर्णी यांनी.
1: सखी विश्व.
2: अपर्णा, आमेय आणि तू आल्यामुळं फार्म हाऊस भरल्यासारखं वाटतंय ग अगदी. आणि लाडका भाऊ आला म्हणून माझ्यापेक्षा आयुष्यात जास्त खुश झालाय. बघ बघ कशी दोघं बागेतल्या झोपाळ्यावर रमलीत.
3: अगं, तू परवा फोनवर म्हणालीस ना संज्ञा, फार्म हाऊसवर बांबू आणि गवताची एक खोली बांधायची. आमेय नक्की एन्जॉय करेल म्हणत होतीस की नाही?
2: हो
3: अगं, त्याच्यापेक्षा मीच खूप एक्सायटेड आहे. काय कमाल आहे ग तुझी. त्या खोलीसाठी बांबू, माती, वाळलेलं गवत, दोऱ्या, रंग सगळं सामान इथे दिसतंय.
2: अगं, मी म्हणजे इथे जे केअरटेकर शंभूदादा आणि त्यांची बायको रखमा आहे ना, ते खोली बांधणार आहेत.
3: बर,
2: म्हणजे खोपट गावातल्या काही लोकांना मदतीला घेतलंय त्यांनी. शंभूदादांना म्हणलं दोन तीन जण कमी बोलवा, उद्या तुझे माझे आहो सुद्धा येतील ना. शिवाय आपण आहोतच. अगं, मुख्य म्हणजे मुलांना सुट्टीत खोपट बनवण्याचं प्रशिक्षण मिळेल.
3: पण तुझा लहानपणापासूनच गावाकडे ओढा जास्त होता. हा, आर्ट, कल्चर, सगळ्या कलांची आवड बाई तुला.
2: पण मॅडम, आपल्यात एक कला आहे ती म्हणजे सगळं गोष्टी रूपात सांगण्याची. तुझा साहित्य, लिखाण, शिक्षण याकडे ओढा होता. बघ ना, म्हणजे एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या आपण दोघी आपल्या आवडीनिवडीत अशा किती वेगळ्या आहेत.
3: पण पूरक हा एकमेकींना. आईबाबांमधले गुण आपण दोघींनी वाटून घेतलेत ना. आयुष आणि आमयमध्ये आलेत थोडेफार.
2: हो ग, कधी कधी त्यांची गाडी रुळावरून सरकते.
3: असू दे ग, पण ती आजकालची लाईफस्टाईल, आजूबाजूचं वातावरण यामुळे. पण बहिणाबाई, आपण ती आणतो लगेच रुळावर. आता तुझं हे बांधकाम बघ.
2: अगं, हा तर एक प्रयत्न. पण तुझ्या प्रोजेक्ट पुढे हे काहीच नाही. तुझं लिखाण खरंच क्रिएटिव्ह असतं. आपण म्हणजे जुन्या नव्याची कास तरून तू लिहिलेलंस. उगाच नाही शाळेनं तुला बेस्ट टीचरचा अवॉर्ड दिलाय.
3: नाही ग.
2: ए, पण गोष्टीमधून तू कसं ग मुलांशी सुसंवाद साधतेस, विशेष आहे बाई तुझं.
3: ए नाही ग, अगदी विशेष वगैरे असं काही नाही. हे बघ, गोष्टी सांगायला आणि ऐकायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतात.
2: ते आहे.
3: मी सुद्धा मुलांना गोष्टी सांगते ज्यामधून मुलांना काही बोध मिळतो आणि त्याबरोबर या काळातली त्याच आशयाची गोष्ट बनवून सांगते.
2: ग्रेट.
3: आणि मग मुलं ती त्यांच्याशी रिलेट करतात ग. आता लहानपणी तू सुद्धा गोष्ट सांगायचीस की? तुझी गोष्ट म्हणजे हळूहळू लाईव्ह कॉमेंट्रीच असायची.
2: ए थांब थांब थांब, विहिरीचा पंप चालू करून येते मग सांग.
3: ए कुठे पळतीयस?
2: आले आले आले आले आले.

0: या संज्ञाबाई बसा.
1: हुश आले बाई चालू
0: तुझा
1: करून.
0: विषय निघाला तशी पळालीस ना.
1: नाही ग
0: पण मी नाही सोडणार तुला, तो विषय पण नाही सोडणार.
1: ए काय
0: आई पोळ्या वगैरे करताना नाही का तुला गोष्ट सांग म्हणायची,
1: हो
0: मग मारुतीच्या शेपटीसारखी तुझी गोष्ट वाढतच जायची. मग आईच्या हातातून पातेलं पडलं हे सुद्धा त्या गोष्टीत यायचं. मग आई म्हणायची
1: झाल्या पोळ्या
0: आता संपव गोष्ट तुझी.
1: खरंच ग
0: मग तू लगेच लंका जाळायचीस.
1: हो खरं ग.
0: तेव्हा मॅडम आम्ही तुमच्या गोष्टी पेशन्स ठेवून ऐकायचं की नाही.
1: हो ग मी अतिशय आभारी आहे बघ तुमच्या सगळ्यांची. हा घे पुच्छ गुच्छ.
0: या जास्वंदीच्या फुलांचा रंगीबेरंगी गुच्छ. थँक्यू.
1: वेलकम. अपर्णा आपल्या आम्हाला पण लहानपणी किती गोष्टी आवडायचा ग.
0: हो ग
1: त्याच्या वाढदिवसाला आम्ही नेहमी गोष्टीची पुस्तकं द्यायचो.
0: हो बाई त्याला खूप गोष्टी आवडायच्या आणि त्या ऐकल्याशिवाय झोपायचंच नाही.
1: हो ग
0: आणि तुला आठवतंय त्याचा हिरो सिम्बाच यायचा प्रत्येक गोष्ट.
1: हो
0: आणि मग मी दिवसभर गोष्ट सांगायची इतकी कंटाळून जायची. रात्री झोपतानाही गोष्ट हवी असायची. मग त्याच्या बाबाला सांगितलं आता दोन चार रात्री तू गोष्ट सांग बाबा. मग त्या गोष्टी सांगून सांगून बाबाला आला कंटाळा आणि त्यांनी एका गोष्टीत सिम्बाला कड्यावरून ढकलून मारून टाकलं ना.
1: अरे देवा. मग
0: काय चार दिवस आमच्या घरात दुखवटा.
1: सांगतीयस.
0: शेवटी टीव्ही सिरियल्स मध्ये कसं मेलेल्यांना पुन्हा जिवंत करतात की नाही तसं आम्ही त्या सिम्बाला जिवंत केलं तेव्हा सगळं सुरळीत झालं बाई.
1: काय ग या मुलांचं पण. पण खरंच ग बालवयात गोष्टीतली पात्र किती आपली जवळची. लहान मुलांचं भावविश्व किती व्यापून टाकलेलं असतं नाही का ग गोष्टींनी. ए ए आपल्या लहानपणीच्या काही गोष्टी आठवत आहेत का ग तुला.
0: अगं खूप आहेत. ते दे का चल रे भोपळा टुणुक.
1: हो
0: मग ती लाकूड तोड्याची गोष्ट, ससा कासवाची रेस,
1: आणि हुशार माकड, लोभी मगर आणि बुडबुड घागरी.
0: अगं किती होत्या अशा.
1: कितीतरी
0: जाळीत अडकलेला वाघ आणि मग त्याला उंदीर वाचवतो.
1: हो
0: टोपीवाला आणि माकड.
1: हो अगं त्याचे धडेच होते आपल्याला.
0: धडे जाऊ दे. पुढची गंमत सांगते तुला.
1: काय ग
0: त्याच्यावरनं एक विनोद पण मी ऐकला ह्या गोष्टीवरनं माकडाच्या आणि टोपीवाल्याच्या. तो जो टोपीवाला होता ना गोष्टीतला त्याचा नातू पण तोच व्यवसाय पुढे करत राहतो.
1: बरोबर
0: टोप्या विकण्याचाच. त्याच रस्त्याने जातो तशाच टोप्या घेऊन जातो. त्याच झाडाखाली विश्रांतीला थांबतो. झोपून उठतो तर तसंच आजोबांच्या जशा टोप्या माकडांनी पळवल्या त्या तशा ह्याच्या पण टोप्या पळवलेल्या असतात. तोही हुशार असतो. आजोबांनी त्याला सांगितलेलं असतं सगळं. मग तो आजोबांचाच प्रयोग करतो. स्वतःच्या डोक्यावरची टोपी काढतो आणि आपटतो गाठोड्याच्या जवळ.
1: त्याला वाटलं माकड फेकेल टोपी
0: आणि वर बघत राहतो आता माकड टोपी टाकेल मग टाकेल काहीच नाही विचारात पडतो असं कसं झालं. तेवढ्यात वर झाडावर बसलेलं माकडच खाली येतं आणि त्याला म्हणतं आम्हाला पण आजोबा आहेत बर का.
1: त्यांनी पण ही गोष्ट सांगितली त्यांनी चूक केली तिथे कळणार नाही. अरे काय भारी. ए पण आजकाल बर का ससा कासवाची जी रेस आहे ना त्या गोष्टीचा पण शेवट आजकाल मुलं आपापल्या पद्धतीने वेगळा करतात.
0: खूप छान असतो आणि तो शेवट आपल्या कधी मनातही असा आला नव्हता. सशाच्या पाठीवर कासव बसून जातं आणि दोघं रेस जिंकतात.
1: रेस जिंकतात तेच किंवा एकमेकांना हात देतात असं प्रत्येकाला. पण खरं सांगू का शून्यातनं एक निर्माण करणं खरं तर अवघड असतं. एकातनं दोन करणं सोपं असतं. तसं आहे या गोष्टी इतक्या सुंदर दिल्यात ना ग कोणी.
0: पण आपण नुसताच बोध घेतला ग. आपण असे वेगवेगळे प्रश्न नाही विचारले नाही कधी.
1: अगदीच नाही विचारले. म्हणजे गोष्टी तिथले प्राणी कसे बोलतात भोपळ्यात एवढी मोठी म्हातारी कशी बसली वगैरे प्रश्न विचारत बसलो नाही.
0: खरंय बाई. पण त्यामुळे गोष्टीच्या गाभ्याकडे आणि त्यातून मिळणारा बोध याकडे लक्ष असायचं.
1: बरोबर.
0: ए संज्ञा आता आपल्या गप्पांना थोडा टी ब्रेक लावूया का.
1: हो हो हो. अगं तुझ्या मनातलं रखमानी ओळखलेलं दिसत आहे तो बघ मस्त गवती चहाचा आणि चहाचा वास येतो छान.
2: आओ बच्चों आज तुम्हें कहानी सुनाता हूं मैं. शेर की कहानी सुनोगे.

0: अच्छा मस्त होता ग.
1: सगळं घरगुती.
0: थांब थांब, नाकतोडा नाकतोडा करत मुलं ओरडत आहेत बघ.
2: हो ताई तुम्ही थांबा, मी पाहते.
0: हे बघ रखमा, त्यांना निरोप सांग माझा. नाकतोडा काय खरंच नाकतोडत नाही म्हणावं. आणि आता हा आणि आता उन्हाळा आहे ना, त्यामुळे तर तो नक्कीच काही करणार नाही म्हणावं.
2: कळलं नाही काही, पण ते तुमचा निरोप.
1: अपर्णा मलाही काही कळलं नाही ग.
0: अग मुंगी आणि नाकतोड्याची गोष्ट नाही का ग, ती उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा एक छोटीशी मुंगी मेहनत करत असते, इकडून तिकडून धान्याचे दाणे गोळा करून आपल्या घरात साठवत असते. मग तेवढ्या तिथे एक नाकतोडा येतो बघ, मस्त गाणी गात असतो, उड्या मारत असतो आणि वेळ घालवत असतो.
1: बरोबर.
0: मग त्या मुंग्या एवढ्या उन्हात मेहनत करतात, धान्य गोळा करतात, म्हणून त्यांची खिल्ली सुद्धा उडवतो.
2: मुंगी शांतपणे म्हणाली, आता उन्हाळा आहे पण काही दिवसांनी पावसाळा आणि हिवाळा येईल, तेव्हा अन्न मिळणार नाही, म्हणून मी आता साठवण करते.
0: बरोबर. काही दिवसांनी पावसाळा येतो, मग आकाशात काळे ढग दाटतात, पाऊस सुरू होतो, थंडी वाढते, बाहेर अन्न मिळेना असं होतं. मुंगी मात्र आपल्या घरात सुरक्षित बसलेली असते, कारण तिच्याकडे भरपूर अन्न असतं, कारण ती आधीच तिने मेहनत करून साठवण केलेली असते. पण मग नाकतोड्याची अवस्था खूप वाईट होते, मग मुंगीलाच त्याची दया येते आणि ती त्याला अन्न देते. मग नाकतोड्याला आपली चूक समजते. आता यावरून काय बोध मिळतो?
1: वेळेवर केलेली मेहनत आणि तयारी
0: आपल्याला संकटात वाचवते.
1: बरोबर. खरंच ग, किती छान असतात ना या गोष्टी. उद्याचा विचार हा हवाच, एक टाका पुढचे 100 टक्के वाचवता.
0: थोडी जवळपास जाणारी म्हण आहे, इट्स ओके. हा थांब जरा, मी तुला नवीन काळातली याच आशयाची गोष्ट मी बनवली आहे ती सांगते.
1: सांग.
0: अद्वैत एक हुशार मुलगा होता बर का, पण त्याची एक सवय खूप वाईट होती. कुठलंही काम सांगितलं की म्हणायचा, अरे नंतर करीन. मग शाळेत शिक्षकांनी प्रोजेक्ट दिला, सगळे मित्र रोज थोडं थोडं काम करत होते त्या प्रोजेक्टवर.
1: या पुढची गोष्ट पुन्हा एकदा मी सांगते.
0: सांग.
1: अद्वैत म्हणाला, इतकं काय आहे त्यात, एकाच दिवशी करेन नंतर.

0: मित्रांचे प्रोजेक्ट तयार झाले. शेवटच्या दिवशी रात्री तो घाईघाईनं बसला. गोंधळ, घाई, चिडचिड, काहीच नीट होत नव्हतं. प्रोजेक्ट अर्धवट राहिला.
1: अरे राम.
0: दुसऱ्या दिवशी शाळेत शिक्षकांनी सगळ्यांचे प्रोजेक्ट पाहिले. मित्रांचं कौतुक झालं. अथवेची वेळ आली. त्याचा प्रोजेक्ट होता अपूर्ण. त्याला सगळ्यात कमी मार्क मिळाले. बरोबर का नाही?
1: बरोबर. तेव्हा काय अद्वैतनी ठरवलं?
0: काय काय?
1: सगळी कामं वेळेवरच करणार.
0: बरोबर.
1: यावरून आपल्याला त्या मुंग्या आणि नाकतोड्याच्या गोष्टीतलाच बोध मिळतो. वेळेवर काम करणं खूप महत्वाचं आहे.
0: बरोबर.
1: नंतर नंतर असं म्हणत राहिलं तर संधी हातातून निघून जाते.
0: म्हणूनच म्हणतात ना, कल करेसो आज कर, आज करेसो अब.
1: शाब्बास संज्ञा. लहानपणी पेक्षा बनवण्यात गोष्टी ग गोष्टी
0: असं बोल की नीट.
1: बरीच प्रगती झालीये. मुख्य म्हणजे शेवट केलास.
0: अगं संगती संगतो. कोणी थांब म्हणायची वेळ आपल्यावर येऊ नये. आपण समजून उमजून योग्य वेळी योग्य ठिकाणी थांबावं हे अनुभवातून शिकले.
1: पण तुला खरंच सांगू? अनुभव सांगितला की त्याचीच गोष्ट होते. आता लवकुशांनी श्रीरामांना त्यांचाच जीवनपट गोष्टीतून त्यांच्यासमोर सांगितलाच की.
0: खरंच की ग.

0: संज्ञा वळण लागायच्या वयात अनेक गोष्टींबरोबर गोष्ट ही सुद्धा किती महत्वाची असते ना.
1: खरंय ग. अगं वळण लागण्याच्या म्हणजे लहान वयात काय किंवा तरुणपणी काय किंवा आपल्या वयात सुद्धा बघ ना, श्रावणात गणपतीची कथा वाचून मग आपण नागपंचमीची वटसावित्रीच्या वगैरे कथा वाचतोच की
0: गो. आणि तो गरीब बहीण श्रीमंत भाऊ बहिणीचा त्याच्या घरी अपमान, मग मंगल प्रसंगी सुद्धा तिला आपल्या तो घरी बोलवत नाही. काही वर्षांनी बहीण श्रीमंत होते बघ, मग भाऊ तिला जेवायला बोलावतो, मग बहीण आपल्या अंगावरचे दागिने पाटावर उतरवते आणि दागिन्यांना अन्न भरवते आणि मग भाऊ भाऊजीला आपली चूक लक्षात येते.
1: या विषयावर सिनेमा सुद्धा निघालाय ना ग.
0: हो
1: ए पण या किंवा अशा ज्या व्यक्ती असतात ना ते स्वतःच गोष्टीचा भाग होतात नाही का ग. त्यांच्या आयुष्यावर गोष्ट होते जी वर्षानुवर्ष आपल्याला प्रेरणा देते.
0: हो ग, मला असं वाटतंय तू कुणाविषयी बोलतेस ते कळतंय मला.
1: शाबास.
0: म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वातंत्र्यवीर, बाकीचे देशभक्त किंवा त्या काळातले राजे महाराजे सम्राट छत्रपती ज्यांनी परकीयांची अनेक आक्रमणं परतवून लावली बघ.
1: बरोबर, इतिहास साक्षीदार आहे आणि त्या सगळ्याचा आपण गोल कसा पूर्ण होतो बघ ना. म्हणजे वीर सम्राट यांच्या कर्तृत्वाची गोष्ट झाली आणि या वीरांना सम्राटांना हो छत्रपती व्हायच्या खूप आधी बाल शिवाजीला आपल्या आईनं त्याला निजवताना परकीय आक्रमणाची देशात माजलेल्या अराजकतेची त्यातून तुला देशाला कसं बाहेर काढायचंय ही गोष्ट अंगाई रूपात ऐकवली होती, आठवते.

0: गोष्टीवर कितीतरी गोष्टी बोललो ना आपण,
1: खूप बोललो. आता आपण एक गोष्ट करू की ज्यामुळे काही वर्षांनी ही आपली मुलं जेव्हा या फार्म हाऊसची गोष्ट सांगतील तेव्हा नक्की सांगतील
0: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, तुम्ही हे बघताय ना, ते खोपटं आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
2: सखी विश्व.
3: आताच आपण संज्ञा कुलकर्णी लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम ऐकला. सहभाग अपर्णा जोग आणि संज्ञा कुलकर्णी यांचा. बराय तर मैत्रिणींनो, आजचा संपूर्ण वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर जरूर कळवा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.
4: पुणे आकाशवाणीची निर्मिती असलेला वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकलात. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचा एक वाजला आहे. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचा 1:08 झाले आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम NCERT द्वारा उमंग.

0: पतंग
1: CIET प्रस्तुत करता है
0: उमंग उमंग उमंग उमंग।
2: श्रोतो NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकलात। दुपारचा 1:28:47 झाले आहेत। आता ऐकूयात एक निवेदन। श्रोतेहो, सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे। वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे। दुपारी 12 ते 4 या वेळात शक्यतो घराबाहेर पडणं टाळा। अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा। हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा। शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या। लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रव पदार्थ नियमित घ्या। संतुलित आणि हलका आहार घेऊन जड, तेलकट तसंच तिखट पदार्थ खाणं टाळा। लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या। उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं असं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या। श्रोतेहो, आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे, तेव्हा सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा। यानंतरचे कार्यक्रम आमच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करत आहोत।
3: नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 5 देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इटलीमध्ये द्विपक्षीय चर्चा करणार। भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान संरक्षण सायबर सहकार्याच्या करारावर स्वाक्षऱ्या। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर। आणि नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचे काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे। आणि त्या बातम्या विस्तृतपणे। भारत आणि इटली यांच्यातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे इटली भेटीचं उद्दिष्ट असून इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत आज होणाऱ्या बैठकीबाबत आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे। 5 देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल रोममध्ये पोहोचले। इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिओ मेलोनी यांनी मोदी यांच्या स्वागतार्थ रात्री भोजनाचं आयोजन केलं होतं। यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं। आजच्या भेटीत भारत इटलीचे मैत्रीपूर्ण संबंध पुढे नेण्याच्या दृष्टीने चर्चा करू असं ते म्हणाले। रोममध्ये भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले। दरम्यान भारतीय संस्कृतीचं दर्शन आपल्या कलेतून घडवणारे इटालियन चित्रकार जांपालो तोमाहसेती यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरल्या पोस्टद्वारे प्रशंसा केली आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री आन ग्यू यांच्यात दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल इथं आज बैठक झाली। भारत आणि दक्षिण कोरिया यांच्या संरक्षण उद्योग आणि धोरणात्मक सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी वेळोवेळी चर्चा केली। भारत आणि दक्षिण कोरिया यांच्या संरक्षण सायबर सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाचा करार झाला, त्यामुळे ही बैठक फलदायी ठरली असं राजनाथ सिंग यांनी समाज माध्यमांवरल्या संदेशाद्वारे सांगितलं। यावेळी भारतीय राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय आणि कोरिया राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला।

0: ULPG-MV3 अर्थात मानवरहित हवाई वाहनाने प्रक्षेपित होणाऱ्या प्रिसिजन गायडन मिसाईलची अंतिम चाचणी DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज पूर्ण केली. देशाच्या संरक्षण क्षेत्रात ही महत्वाची कामगिरी असल्याचं सांगितलं जात आहे. आंध्र प्रदेशात कुर्नूल इथं ही चाचणी झाली. हवेतून जमिनीवर आणि हवेतल्या हवेत अशा दोन्ही पद्धतीनं ही चाचणी झाली. हे क्षेपणास्त्र DRDOच्या सहकार्याने हैदराबाद इथल्या RCI या संशोधन केंद्रानं केलं आहे. सुयोग्य नियमन आणि प्रतिसादात्मक प्रशासन यांच्या आधारे बाजारपेठेची विश्वासार्हता वाढवून निर्बंध कमी करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असं केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. जागतिक मोजणीशास्त्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज दृकश्राव्य पद्धतीनं संबोधित करत होते. भारतीय उत्पादनं जागतिक दर्जाची व्हावीत या दृष्टीनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सूचनांचं पालन केलं तर औद्योगिक अचूकता साधता येईल यासाठी वैध मोजणीशास्त्र अनुसरण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. अचूक वजन आणि मापांमुळे ग्राहक हितांचं संरक्षण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: The government is also working towards developing a national legal metrology portal. The Indian Standard Time Dissemination Project or One Nation One Time is being implemented in collaboration with National Physical Laboratory and ISRO to establish a robust national time.
0: सध्याच्या डिजिटल युगात भारतीय स्पर्धा आयोगाच्या भूमिकेचं मक्तेदारी विरोधी यंत्रणेपासून आधारभूत आर्थिक प्रशासन असं परिवर्तन झालं आहे असं देशानं नियंत्रक आणि महालेखा परीक्षक के संजय मूर्ती यांनी म्हटलं आहे. आयोगाच्या 17व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशाचा आर्थिक स्पर्धात्मक नाविन्यपूर्ण आणि समावेशक पद्धतीनं व्हावा यासाठी आयोगाची जबाबदारी महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देण्यावर बंदी घालावी आणि बनावट औषध विक्रीला आळा घालावा अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. रुबिओ यांचा हा पहिलाच भारत दौरा असून या दरम्यान ते कोलकाता, आग्रा, जयपूर आणि नवी दिल्लीला भेट देतील. 26 मे रोजी ते क्वाड देशांच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचं दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासातर्फे सांगण्यात आलं. क्वाड देशांच्या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे. सर्व प्रकारच्या सरकारी समित्या आणि विधी अधिकारी पदांवर महिला वकिलांसाठी 30% जागा आरक्षित ठेवल्या जाव्यात अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार, सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांकडून प्रतिक्रिया मागवल्या आहेत. देशातल्या विधी महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचं प्रमाण मोठं असलं तरी त्यांना व्यावसायिक प्रगतीपासून रोखलं जात असल्याचं दिसून येतं असंही जनहित याचिका दाखल करताना लाडली फाउंडेशन ट्रस्टनं म्हटलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट UG फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली.

ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मध्य भारत आणि देशाच्या वायव्येकडच्या भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. काही भागात उन्हाची काहिली तीव्र असेल. दिल्ली, पंजाब, हरियाणा, ओडिशा, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि उत्तराखंड इथे पुढच्या चार दिवसात उष्णतेच्या या लाटेचा तडाखा बसेल. दरम्यान आसाम, मेघालय, केरळ, बंगाल, सिक्कीम, तामिळनाडू आदी ठिकाणी उद्यापर्यंत मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे.

0: आजपासून पुढचे 5 दिवस तामिळनाडू आणि पुदुचेरीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं देशाच्या पूर्व किनाऱ्यावर ताशी 45 ते 65 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांचा सामना इडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. केदारनाथ मंदिर मार्गावर काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सोनप्रयाग गौरीकुंड मार्गावरील 3 ठिकाणी दरड कोसळली. मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे हजारो भाविकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. कालपर्यंत या यात्रेत जवळपास 7 लाख भाविक सहभागी झाले आहेत. सध्या दरडी हटवण्याचं काम वेगानं सुरू आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इटलीमध्ये द्विपक्षीय चर्चा करणार. भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान संरक्षण सायबर सहकार्याच्या करारावर स्वाक्षऱ्या. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. आणि नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचे काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोटघरे. भंडारा जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असून नागरिकांना स्वयंपाक करण्याकरता सुद्धा सिलेंडर उपलब्ध होत नाहीये. जिल्ह्यातील एजन्सी धारकांकडून योग्यरित्या गॅस सिलेंडरचं वाटप होत नसल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी नुकतेच भंडारा शहरातील खातरोड परिसरामध्ये एचपी गॅस एजन्सीसमोर रास्ता रोको आंदोलन केलं. भंडारा जिल्ह्यातील पवनी इथं तरुणाचा कूलरमध्ये पाणी भरताना विद्युत धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत 26 वर्षीय मोहित हटवार या तरुणाचा मृत्यू झाला. शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आधार ठरतो आहे. भंडारा जिल्ह्यात या आर्थिक वर्षात 61 रुग्णांना सुमारे 53,75,000 रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. भंडाराच्या मोहाडी नगर पंचायतीला 35 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर होऊनही शहरातील अनेक भागात आजही सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याचं चित्र आहे. नियमित पाणी न मिळाल्यानं महिलांना लांबवरून पाणी आणावं लागतं आणि त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. उन्हाळ्याच्या तीव्रतेत सामाजिक कार्यकर्त्यांकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय इथं अत्याधुनिक MRI सेंटरचं लोकार्पण नुकतंच करण्यात आलं. यामुळे आता जिल्ह्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना महागड्या तपासण्यांसाठी मोठ्या शहरांची वारी करावी लागणार नाही. राज्यात एकीकडे विद्यार्थी संख्या घटत असल्यामुळे जिल्हा परिषद शाळा बंद करण्याची वेळ येते आहे. मात्र भंडारा जिल्ह्यातील जेवनाळा इथल्या जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूलमध्ये याच्या उलट चित्र आहे. इथं प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असून शाळेला प्रवेश परीक्षा घ्यावी लागते आहे. भंडारा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 12,65,000 MD नुकतीच जप्त केली. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी सध्या 9 प्रवेशद्वार कार्यरत आहे. पर्यटकांची वाढती मागणी लक्षात घेऊन आणखी 4 नवीन गेट सुरू करण्याचा निर्णय वनविभागानं घेतलाय. त्यापैकी मुरदोली इथल्या प्रवेशद्वाराचं उद्घाटन 1 मे रोजी झालं असून उर्वरित 3 गेट लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती क्षेत्र संचालकांनी दिली आहे. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत खून प्रकरणातील पीडितांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याच्या शासनाच्या निर्णयानुसार गोंदिया जिल्ह्यातील 8 कुटुंबियांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पीक नुकसानीसह विविध समस्यांवर संतप्त शेतकऱ्यांनी थेट वरिष्ठ वन अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे. वारंवार सूचना देऊनही सुधारणा न झाल्यानं वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांना निलंबित करण्यात आलंय. देवरी तालुक्यात मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या 4 जणांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली. यामध्ये 3 महिला आणि 1 पुरुषांचा समावेश असून 1 वृद्ध महिला गंभीर जखमी झाली होती. त्यांच्यावर देवरी इथं रुग्णालयात उपचार करण्यात आले. जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्यानं ओबीसी संघटनांनी नाराजी व्यक्त करत जनगणनेवर

0: बहिष्काराचा इशारा दिलाय. जातीनिहाय जनगणनेची मागणी तीव्र होती आहे तर उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आमदार राजकुमार बडोले यांनी तीव्र विरोध दर्शवत शासन निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. देवरी इथं 91 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला. या विवाह सोहळ्याला गृह राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार मायाताई इवनाते, खासदार नामदेव किरसान, आमदार संजय पुराम उपस्थित होते. नवदाम्पत्यांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या 25,000 रुपयांच्या अनुदानात वाढ करून ते 1,00,000 रुपये देण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर लक्ष केंद्रित करत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ प्रशांत पडोळे यांनी आढावा बैठक घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या आढावा बैठकीला आमदार नाना पटोले, माजी आमदार दिलीप बनसोड, जिल्हाधिकारी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, जिल्हा पणन अधिकारी, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जिल्ह्यात तापमान 44.5 अंश सेल्सिअसवर पोहोचल्यानं उष्णतेची लाट कायम आहे. जनावरांसाठी विशेष उपाययोजना करण्यात आली असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. सुंदरनगर परिसरात पोलिसांनी 2 किलोहून अधिक गांजा जप्त करत एकाला अटक केली असून 2 आरोपी फरार आहे. तिरोडा इथं किरकोळ वादातून बीएसएफ जवानानं गोळीबार केल्याची घटना घडली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आमगाव तालुक्यात कर्जातून सुटका मिळवण्यासाठी मित्राची हत्या करून बनावट अपघात घडवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आताच आपण ऐकलं भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोटघरे.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता भावदार
2: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आपल्या रेडिओ सेट तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 2:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत नवीन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.
3: The next wave.
2: द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकत आहोत अमित त्रिवेदी यांच्या स्वरातलं RRR या चित्रपटातलं गीत. रिया मुखर्जी यांच्या या शब्दांना संगीत दिलं आहे MM क्रीम यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात तेज रफ्तार या चित्रपटातलं गीत. रवी बासनेत यांचे शब्द आहेत, संगीत आहे राजीव मोना यांचं, स्वर अरमान मलिक.

चित्रपट संगीताचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव. यानंतर कार्यक्रमात प्रसारित करत आहोत ॲनिमल या चित्रपटासाठी सोनू निगम यांनी गायलेलं हे गीत. गीतकार आहेत राज शेखर आणि संगीतकार हर्षवर्धन रामेश्वर.

यानंतर ऐकूयात हिमेश रेशमिया आणि निहाल तौरो यांच्या युगलस्वरातलं गीत रक्षाबंधन या चित्रपटातलं. गीतकार इर्शाद कमील, तर संगीत आहे हिमेश रेशमिया यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात नवीन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह. यामध्ये आजच्या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या नात्यांवरची गाणी ऐकलीत, ज्यामध्ये मैत्री, आई, वडील, भाऊ, बहीण आणि आता शेवटचं गीत प्रसारित करत आहोत प्रियकर प्रेसीचं नातं उलगडणारं पुष्पा टू द रूल या चित्रपटातलं गीत श्रेया घोषाल यांच्या स्वरात. रकीब आलम यांच्या गीताला संगीत आहे देवीश्री प्रसाद यांचं.

श्रोते हो, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण वर्षा तेंडुलकर यांचं गायन ऐकलत, राग होता मधमाद सारंग. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 2:59 झाले आहेत. यानंतर काही क्षणात म्हणजे 3 प्रादेशिक बातम्या आमच्या मुंबई वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे. आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. खासगी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांमधून विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी मुंबईत आयोजित टेक महा इम्पॅक्ट या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले,
1: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपला चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं. त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे. आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. देशामध्ये आता अणुऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करत आहे.
0: ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणुऊर्जा आणि इतर पर्यायी स्रोतांचा वापर गरजेचा असल्याचं ते म्हणाले. भारत आणि इटली यांच्यातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे इटली भेटीचं उद्दिष्ट असून इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत आज होणाऱ्या बैठकीबाबत आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमाद्वारे म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल रोममध्ये पोहोचल्यानंतर मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांनी संध्याकाळचं जेवण एकत्र केलं. यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. आजच्या भेटीत भारत इटलीचे मैत्रीपूर्ण संबंध पुढे नेण्याच्या दृष्टीनं चर्चा केली जाईल असं ते म्हणाले. रोममध्ये भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. दरम्यान भारतीय संस्कृतीचं दर्शन आपल्या कलेतून घडवणारे इटालियन चित्रकार जांपालो तोमासेती यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे प्रशंसा केली. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावे अशी मागणीही संघटनेनं केली आहे. यवतमाळ इथं औषध विक्रेत्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी विक्रेत्यांनी काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला. सोलापुरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलकांनी दिला. दरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागानं एक दिवसीय नियंत्रण कक्ष सुरू ठेवले आहेत. धुळ्यातही औषध विक्रेत्यांनी बंद पाळला.

तसंच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. रत्नागिरीसह कोकणातल्या औषध विक्रेत्यांनी आजच्या संपात भाग घेतला. सरकारनं मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर बेमुदत संप करू असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला. बंदमुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयामार्फत विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या. गोंदियात औषध विक्रेत्यांनी मुकमोर्चा काढून निषेध नोंदवला तर जळगाव जिल्ह्यात खामगाव, शेगाव, जळगाव जामोद या शहरातल्या औषध विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवली आहेत. दरम्यान अकोला इथं एका नागरिकानं अन्न आणि औषध प्रशासन, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे या संपाविरोधात तक्रार दाखल केली आहे. बुलढाणा तसंच हिंगोली इथंही औषध विक्रेत्यांनी दुकान बंद ठेवून तसंच मोर्चा काढून आंदोलन केल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. अल्पसंख्याकांचं सशक्तीकरण देशाच्या विकासासाठी आवश्यक असल्याचं मत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी व्यक्त केलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित विविध राज्यांच्या अल्पसंख्याक आयोगाच्या परिषदेत सहभागी झाल्यानंतर ते आज नागपुरात माध्यमांशी बोलत होते. विकसित देश घडवण्यासाठी अल्पसंख्याक समाज मजबूत आणि सुरक्षित असणं अत्यंत गरजेचं आहे. अल्पसंख्याक समाजातल्या सर्वधर्मीय नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजना उपलब्ध असून त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्र, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करायला नकार दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण बंदर क्षेत्रात येत्या 26 मे पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळानं जारी केले आहेत. हा बंदी आदेश 31 ऑगस्ट 2026 पर्यंत लागू राहणार आहे. प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांनी सर्व बंदर निरीक्षक, सहाय्यक बंदर निरीक्षक यांना याबाबतचे आदेश दिले आहेत. पावसाळी हंगामाची सुरुवात आणि समुद्रातले संभाव्य धोके लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी 20 मे रोजी झालेल्या तुफानी पावसामुळे जलपर्यटन थांबवण्यात आलं होतं. दरम्यान रायगड जिल्ह्यातला ऐतिहासिक जंजिरा किल्ला देखील येत्या 26 मे पासून 3 महिन्यांकरता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम अजून अपूर्ण असलं तरीही रायगड जिल्ह्यात खारपाडा इथं टोल वसुली सुरू करण्यात आली आहे. ही टोल वसुली अन्यायकारक असल्याचं रायगड प्रेस क्लबनं म्हटलं असून टोल वसुली त्वरित स्थगित करावी या मागणीकरता उद्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नागपूर जिल्ह्यातल्या ईशापूर गावाजवळ आज पहाटे विटांनी भरलेला एक ट्रक उलटल्यानं झालेल्या अपघातात 3 मजुरांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत. ईशापूरजवळ चालकाचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. मृतांची ओळख पटली असून जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ट्रकचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची FDA अर्थात अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. FDAचे आयुक्त श्रीधर दुबे यांची मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कान्हूराज बगाटे यांची नियुक्ती महामुंबई मेट्रो संचालन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. तसंच

0: आर एस चव्हाण यांना हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र कांडोरी यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार इथं शासकीय इतमामानं अंतिम संस्कार करण्यात आले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज खांडोरी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचे काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे. आणि जात गणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आपल्या रेडिओ सेट तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 3:10:30 झाले आहेत. आमच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी अमृता हर्षे आपला निरोप घेते. पुन्हा आपली भेट आमच्या दुसऱ्या सभेत म्हणजेच सायंकाळी 4:58 मिनिटांनी. नमस्कार.

शुभ सायंकाळ श्रोते हो. मध्यम लहरी 378 अंश 78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या

0: नेटवर्क आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. मी माधवी पानसरे या दुसऱ्या प्रसारण सभेत आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते.
1: शुभ संध्या.
0: आजच्या आपल्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता सुरुवात करूया. या सभेत सुरुवातीला प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. चला तर मग कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया आखरी खत या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं कैफी आझमी यांचं गीत. संगीत आहे खय्याम यांचं.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत होतं चिराग या चित्रपटातलं. मजरू सुलतानपुरी यांचे शब्द आणि मदन मोहन यांचं संगीत. वळूया पुढच्या गीताकडे. चितचोर या चित्रपटातलं गीत आता ऐकूया येसुदास यांच्या स्वरात.

यशोदास यांनी गायलेलं चितचोर या चित्रपटातलं गीत आताच आपण ऐकलं. संगीत आणि शब्द होते रवींद्र जैन यांचे. कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रेम पर्वत या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेली जानिसार अख्तर यांची गीतरचना, संगीत जयदेव यांचं.

प्रेम परबत या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बेमिसाल या चित्रपटासाठी लता मंगेशकर, किशोर कुमार, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत आर डी बर्मन यांचं.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचा समारोप करताना आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात कारवा या चित्रपटातलं गीत, मजरू सुलतानपुरी यांची गीतरचना आणि संगीत आर डी बर्मन यांचं.

श्रोते हो, कारवा चित्रपटातलं हे गीत गायलं होतं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी. मजरू सुलतानपुरी यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती आर डी बर्मन यांनी. आणि या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट गीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं पुणे केंद्र मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वदूर. संध्याकाळचे 5:30

0: वाजलेत. आता युवक मित्रमैत्रिणींसाठी युववाणी हा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. स्टेट युन्ड या सदरात किशोर वयातील बदल आणि पालकत्व याविषयी प्राध्यापक अनिल आटोळे यांच्याशी वैशाली जाधव यांनी साधलेला संवाद आता ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते धीरज केदारी.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट युन या सदरात आज ऐकूयात किशोरवयातील बदल आणि पालकत्व याविषयी प्राध्यापक अनिल आटोळे यांच्याशी वैशाली जाधव यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.

0: युवक मित्रांनो नमस्कार. युवावाणीच्या आजच्या भागामध्ये मी वैशाली जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. युवक मित्रांनो, किशोर वय हा मुलांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आणि त्याचबरोबर पालकांसाठी म्हणाल तर समजून घेण्याची एक मोठी परीक्षा. या वयामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक बदल हे त्या मुलांसाठी तर नवे असतातच, पण या बदलामुळे एकंदर वर्तणुकीमध्ये होणारा बदल आणि या बदलाबरोबर जुळवून घेण्यासाठी मुलासोबतच पालकांचीही विचार बदलाची प्रक्रिया कशी असू शकते किंवा ती कशी असायला हवी की ज्यामुळे त्यांच्या नात्याला अधिक समृद्धता प्राप्त होईल, अशाच काही महत्वाच्या विषयांवरती आणि प्रश्नांवरती बोलण्यासाठी आज आपण आपल्या आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये आमंत्रित केलंय प्राध्यापक अनिल अटोळे यांना. अनिल सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये.
1: धन्यवाद.
0: अनिल सर हे 20 वर्षाहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. किशोरवयीन मुलांसोबत, मुलींसोबत विविध प्रश्नांवर गेली अनेक वर्ष ते पालकांना मार्गदर्शन करतात. विविध शाळा, महाविद्यालये तसेच सामाजिक संस्थांमध्ये त्यांनी अनेक पालकांसोबत संवाद साधलाय. अनिल सर, मुलाखतीच्या सुरुवातीला मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की गेल्या दशकांमध्ये पालकत्वाच्या ज्या पद्धतींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे बदल घडत गेलेत, ज्याला आपण मोठे सांस्कृतिक बदल म्हणूयात, ते नेमके कोणते आहेत, इथून आपण मुलाखतीची सुरुवात करूया.
1: तुम्ही जो प्रश्न विचारलात तो आजच्या काळात अतिशय कळीचा आहे. पालकत्व किंवा त्याला पेरेंटिंग आता केवळ संगोपन न राहता तो एक सहप्रवास झालेला आहे.
0: बरोबर.
1: पूर्वी पालकत्व हे फक्त एकतर्फीच होतं. आई वडिलांनी सांगायचं आणि मुलांनी ते पाळायचं असा अलिखित नियम होता. पण आता तो अधिकारापेक्षाही ना, त्याच्यामध्ये नातं महत्वाचं झालेलं आहे.
0: अगदीच.
1: आपण ते वेगळ्या अँगलनी बघू की त्याच्यामध्ये पहिलं आहे बघा काय, की पूर्वी आपण मुलांना घडवायचो पण आता आपल्याला त्यांच्यासोबत वाढायचं आहे. आजची मुलं केवळ ऐकत नाहीत तर ते तुमचं खूप सूक्ष्म निरीक्षण करत असतात.
0: बरोबर.
1: तुम्ही काय सांगता त्यापेक्षा तुम्ही कसे वागता यातून ते संस्कार घेतात.
0: बरोबर.
1: दुसरा मुद्दा असा आहे की गेल्या दशकात सर्वात मोठा बदल म्हणजे इंटरनेटवरील माहितीचा स्फोट.
0: बरोबर.
1: मुलांकडे आता गुगलचं ज्ञान आहे पण पालकांकडे अनुभवाचं शानपण आहे. तिसरं म्हणजे आदेश देणाऱ्या पालकांऐवजी आता मित्र होऊ पाहणारे पालक मला दिसतात. पण यामध्ये शिस्त आणि स्वातंत्र्य याची जरा त्यांनी गल्लत केलेली दिसते. आणि सर्वात शेवटी म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीतून आपण विभक्त कुटुंबाकडे आलो आहोत, ज्यामुळे मुलांच्या भावनिक गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी केवळ आई वडिलांच्याच खांद्यावर आली आहे.
0: अगदी बरोबर.
1: हे मला प्रामुख्याने हे चार बदल पालकत्वामध्ये जाणवत आहेत.
0: बरोबर. आणि तुम्ही म्हणाला ते अगदीच खरं आहे की पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये केवळ आई वडीलच नाही तर आजी आजोबा, काका काकू हे सर्वच त्या कुटुंबाचा एक महत्वाचा भाग असल्यामुळे कळत नकळतपणे पालकत्व हे त्यांच्यासोबत सुद्धा घडत होतं. आणि त्यामुळे कदाचित त्यानंतर मुलांचे येणारे प्रश्न ते सोडवण्यासाठी आई वडिलांसोबतच अनेक मंडळीही होती आणि जे आत्ता कदाचित नाही आहे. जेव्हा आपण असं म्हणतो की मुलांच्या या बदलत्या पिढीनुसार त्यांचे प्रश्न बदलत आहेत, पारंपरिक भारतीय मूल्य आणि आजच्या ज्याला आपण जेनझीज म्हणतोय यानुसार जे बदलणारे ट्रेड्स आहेत, या सगळ्यामध्ये खूप मोठी तफावत जाणवते. आता आपली मूल्य आणि मुलांची बदलणारी पिढी या सगळ्यांमध्ये एक सुवर्णमध्य साधायचा असेल तर तो कसा साधता येईल?
1: खूप छान प्रश्न आहे. आणि आजकाल बऱ्याच पालकांना असं वाटतं की आधुनिकतेच्या प्रवाहात आपली जुनी भारतीय मूल्य कुठेतरी हरवत

0: चाललेली आहेत. पण खरं सांगू का, मूल्य कधीच जुनी होत नाहीत किंवा ती बदलतही नाहीत, फक्त ती मांडण्याची पद्धत बदलावी लागते. आता हा सुवर्णमध्य साधण्यासाठी काही महत्वाचे मी विचार सांगतो तुम्हाला. त्याच्यामध्ये पहिलं आहे म्हणजे मूल्यांची व्याख्या बदलली पाहिजे. आपण अनेकदा आदर म्हणजे फक्त नमस्कार करणं किंवा पाया पडणं इतकंच मर्यादित ठेवतो, पण आजच्या पिढीसाठी आदर म्हणजे एकमेकांच्या वेळेचा, खाजगी अवकाशाचा, म्हणजे त्याला प्रायव्हसी म्हणतो आपण, विचारांचा सन्मान करणं होय. जेव्हा आपण त्यांच्या भाषेत या मूल्यांची मांडणी करतो तेव्हा ती त्यांना जास्त जवळची वाटते.
1: बरोबर.
0: दुसरं म्हणजे का या प्रश्नाचं स्वागत करा, म्हणजेच काय, आपल्याकडे बघा डेमोक्रॅटिक पॅरेंटिंग म्हणतो आपण, लोकशाही पूर्ण पालकत्व असतं. आजची जी जेनझेड पिढीला प्रत्येक गोष्टी माग का हे विचारण्याची सवय आहे.
1: बरोबर.
0: आम्ही सांगतोय म्हणून तू हे कर असं म्हटलं की ते बंड करून उठतात बघा. पण जर आपण त्यांना एखाद्या मूल्यामागचं लॉजिक जर सांगितलं, कारण नीट पटवून दिलं ना, तर हीच पिढी ती मूल्य अत्यंत आनंदाने आणि स्वाभिमानाने स्वीकारतात.
1: बरोबर.
0: आता आपण एक व्यावहारिक उदाहरण बघू. आत्ताचा काळ बघा कसा आहे, सोशल मीडिया आणि गेमिंगचं आहे बघा. मुलांच्या नव्या ट्रेंड्सना सरसकट विरोध करून चालत नाही बघा आपल्याला. त्यांना आपण विरोध करून काय करतो, स्वतःपासूनच आपण लांब ढकलत असतो.
1: बरोबर.
0: त्याऐवजी आपण काय केलं पाहिजे की हे जी आपली टेक्नॉलॉजी आहे त्याला आपण एक ब्रिज म्हणून वापरलं पाहिजे आपण, आणि त्याच्याद्वारेच आपण मुलांच्या जवळ गेलं पाहिजे. त्यातली एक पद्धत सांगतो मी तुम्हाला. जर एखादा मुलगा किंवा मुलगी तुमची तासन तास काय करते, ऑनलाईन गेमिंग मध्ये बिझी आहे, तर त्यांना ओरडण्याऐवजी आपण त्यांच्या शेजारी बसलं पाहिजे, त्यांना कुतूहलाने विचारलं पाहिजे, अरे हा गेम नेमका कसा खेळतात, तुला यातलं नेमकं काय आवडतं, आता याचा परिणाम काय होईल बघा याच्यामध्ये. जेव्हा तुम्ही त्यांच्या जगात रस घेता तेव्हा त्यांचा तुमच्याबद्दल डिफेन्स मोड कमी होतो.
1: बरोबर.
0: ते तुमचं जग समजून घ्यायला तयार होतात.
1: बरोबर.
0: आणि याच्यासाठीच आपण मार्गदर्शन काय करणं अपेक्षित आहे बघा. एकदा संवाद सुरू झाला की मग तुम्ही त्यांना अधिकारवानाने सांगू शकता, बघा गेम खेळणं मनोरंजक म्हणून ठीक आहे, पण ही तुझी आता अभ्यासाची वेळ आहे बरं का, ही वेळ तुला स्वतःला सिद्ध करण्याची आणि करिअर घडवण्याची आहे.
1: बरोबर.
0: हे विसरून चालणार नाही. मला थोडक्यात हेच सांगायचं आहे पालकांना की पालकांनी मुलांच्या ट्रेंडच्या भाषेत बोलायला शिकलं पाहिजे, तर आणि तरच मुलं पालकांच्या मूल्यांच्या भाषेत संवाद साधतील.
1: बरोबर.
0: हाच तो सुवर्ण मध्य आहे जो आजच्या काळाची गरज आहे.
1: बरोबर. थोडक्यात काय तर तो दोघांमधला संवाद महत्वाचा आहे आणि तो योग्य पद्धतीने घडून येणं महत्वाचं आहे. मला अजून एक विचारावं असं वाटतं की आतापर्यंत कसं झालंय ना की पालक कायम मुलांना काहीतरी सांगत आलेत आणि मुलांनी ते कायम ऐकत आलेत. अशाच पद्धतीने पारंपरिक विचारधारणेने आपण आतापर्यंत प्रत्येक पिढी घडवत आलोय. पण आत्ता अर्थात ज्या पद्धतीने जनरेशन्स बदलतायत, ज्या पद्धतीने पिढी बदलतीय, त्याप्रमाणे पालकांनी स्वतःचे अधिकार न गमावता सुद्धा मुलांबरोबर एक मैत्रीपूर्ण नातं निर्माण करायला हवं. पण प्रश्न पडतो की मग हे नातं निर्माण करायचं कसं, कारण पालकांची भूमिका तर हातून सुटणार नाहीये, पण मैत्रीचं नातं पण निर्माण करायचंय. तर तुम्ही काय सांगाल?
0: हा प्रश्न ना तुम्हाला सांगतो आजच्या प्रत्येक पालकाला पडलेला आहे.
1: नक्की.
0: बऱ्याचदा पालकांना असं वाटतं की आपण मुलांचे मित्र झाले पाहिजे. पण मला थोडंसं वेगळं वाटतं. मुलाला किंवा मुलीला त्यांच्या वयाचे मित्र बाहेर आहेतच की.
1: बरोबर.
0: पालकांनी मुलांचे बेस्ट फ्रेंड होण्यापेक्षा फ्रेंडली पालक होणं जास्त गरजेचं आहे. आता याच्यातली काही सूक्ष्म फरक आणि पद्धती आपण समजून घेऊया. आता मैत्री आणि जबाबदारी याची सांगड आपण घातली पाहिजे. म्हणजेच काय केलं पाहिजे, समजा मुलाने एखादी चूक केली तर मित्र म्हणून आपण त्याच्या पाठीवर हात ठेवून ती चूक कशी सुधारायची ते सांगतो.
1: बरोबर.
0: पण पालक म्हणून ती चूक नेमकी चूक का आहे हे स्पष्ट करणं आपलं उत्तरदायित्व आहे. मी तुझा बाप आहे हा अहंकार सोडून मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास देणं म्हणजे खरं पालकत्व आहे.
1: अगदीच.
0: दुसरं म्हणजे अधिकार ओरडण्यातून नाही तर प्रभावातून दिसून आला पाहिजे. मुलाला हे माहितीच असावं की संकटकाळी मी माझ्या आईवडिलांकडे हक्काने जाऊ शकतो आणि तिथं मला कोणीही ओरडणार नाही.
1: बरोबर.
0: मला फक्त पालकांचा आधारच मिळेल. आपला अधिकार हा मुलांवर खेकसण्यातून किंवा धाक दाखवण्यातून निर्माण होऊ नये, तर आपल्या विचारांच्या त्यांच्या मनावर जो प्रभाव आहे त्यातून निर्माण झाला पाहिजे. आपण एक उदाहरणातून बघू. परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि त्याचे गुण अपेक्षेपेक्षा मुलाला कमी आलेले आहेत किंवा एखाद्या विषयात तो नापास झालेला आहे, तुमची भूमिका कशी असावी त्याबद्दल. एकतर मुलाला बघा काय लागतो की एक भावनिक आधार लागतो.
1: बरोबर.
0: मुलाला निराश झालेलं पाहून तुम्ही त्याच्या खांद्यावर हात ठेवता आणि शांतपणे सांगता, निकाल वाईट लागलाय हे मला दिसतंय रे, आणि

0: तुलाही त्याचं वाईट वाटतं हे मला समजतंय. हवं तर थोडा वेळ रडून घे, हरकत नाही, पण लक्षात ठेव हा एक निकाल म्हणजे तुझी संपूर्ण आयुष्य नाहीये.
1: बरोबर.
0: त्याची दुसरी पायरी अशी आहे की आता इथं अधिकार आणि स्पष्ट मार्गदर्शन तुमचं झालं पाहिजे ह्या भावनिक आधारातून अधिकाराच्या नंतर.
1: बरोबर.
0: जेव्हा तो मुलगा शांत होतो ना तेव्हा तुम्ही तुमचा अधिकार न गमावता वस्तुस्थिती सुद्धा मांडली पाहिजे.
1: बरोबर.
0: तुम्ही त्याला सांगता तुझा पालक म्हणून मला हे सांगावंच लागेल, गेल्या काही महिन्यात अभ्यासापेक्षा सोशल मीडियावर तू जरा जास्तच वेळ घालवलायस.
1: बरोबर.
0: आणि ती तुझी चूक आहे. आता आपण एकत्र बसूया आणि ही चूक कशी सुधारायची आणि पुढच्या वेळेस काय काळजी घ्यायची याचं आपण नियोजन करू. थोडक्यात मला म्हणायचंय की मुलाला तुमच्याबद्दल

0: थोडक्यात मला म्हणायचं आहे की मुलाला तुमच्याबद्दल भीती वाटण्यापेक्षा आदर वाटला पाहिजे. ज्या दिवशी मुलाला खात्री पटेल की माझे आई वडील मला जज करणार नाहीत तर गाईड करणार आहेत, त्या दिवशी अधिकार आणि मैत्री यांचा ना समतोल आपोआप साधला जाईल.
1: बरोबर. तुम्ही खूप महत्वाचं सर एक आत्ता म्हणालात की पालकत्व म्हणजे त्या मुलाला गाईड करणं आहे, आणि मुलाच्या मनामध्ये ती भीती न येता तुमच्याविषयी जर तो आदर निर्माण झाला तर कदाचित अनेक प्रश्न सुटू शकतात. आपण जे आत्ता सो कॉल्ड म्हणत चाललोय की पालकांमधलं आणि मुलांमधलं जे नातं आहे ते मैत्रीपूर्ण असायला हवं, पण मैत्रीपूर्ण करताना कुठेतरी त्याला पालकत्वाची जोड असलीच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय ते नातं खऱ्या अर्थाने ग्रो होणार नाहीये. आणि आपण प्रत्येक वेळी ना माझं मूल म्हणून त्याच्याकडे आपली जी बघण्याची भूमिका आहे ना ती खूपदा अधिकारवाणीच होते. खरं तर आता ती भागीदार या अँगलने सुरू व्हायला हवी आहे किंवा ती त्या पद्धतीने असायला हवी आहे. आणि जेव्हा मी हे म्हणतीये की मुलांबरोबरचं पालकांचं नातं हे भागीदारी किंवा भागीदार म्हणून असायला हवं, तेव्हा अर्थात पालकांकडून त्या मुलांसाठी म्हणून काही अशी वेगळी पावलं उचलायला हवीत का की जेणेकरून मुलांना सुद्धा जाणवत राहील की हो माझे पालक माझ्या सोबत आहेत.
0: आता आपण एक अधिकारवाद्याने जर बघितलं ना आपल्या समोर काय असतं, फक्त की मी ज्यावेळेस त्याची मालकी फक्त मानतो, माझा त्याच्यावरती हक्क आहे, माझी ही इन्व्हेस्टमेंट आहे, असं आपण मुलांच्या बाबत असं बोलत असतो, त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर ना फक्त काय दिसतात, मग रिझल्ट दिसतो, त्याला मार्क्स किती पडलेत दिसतात, त्याचं यश दिसतं, घरात किती ट्रॉफी आणलेल्या आहेत त्या दिसतात आपल्याला. पण जेव्हा आपण एक भागीदार म्हणून बघतो ना तेव्हा तिथं फक्त काय दिसतं माहिती का, प्रेम दिसतो त्याच्याबद्दल. आता ह्याची काय बघा, एक पहिली पायरी अशी आहे की मुलांचं पहिलं आपण काय घेतलं पाहिजे, ऐकून घेतलं पाहिजे. आपण मुलांशी बोलतो खूप पण त्यांचा आपण ऐकतो का? समजा मुलाने आज अभ्यास केला नाही तर आपण अधिकारवाने लगेच ओरडतो अभ्यास का नाही केला. पण एक भागीदारी म्हणून जर आपण बघितलं तर आपण त्याच्याशी काय कॉन्व्हर्सेशन करू शकतो, बघा अरे आज थोडा थकलेला वाटतोयस तू, काही अडचण आहे का? यामुळे मुलाला वाटतं की माझे आई बाबा मला समजून घेत आहेत.
1: बरोबर.
0: त्यातली दुसरी पायरी बघ काय असली पाहिजे की त्याला निवडीचं पण स्वातंत्र्य पाहिजे. आता अधिकारवाने असलं की आपण काय करत असतो त्याच्यासाठी मला सांगा, छोट्या छोट्या गोष्टीत आपणच सगळे निर्णय घेत असतो. त्याच्यामध्ये मग काय करतो आपण की तू कुठले कपडे घातले पाहिजे, इथपासून तू अभ्यासाची वेळ ठरवण्यापर्यंत त्यांना संधी देत नाही आपण.
1: बरोबर.
0: जर आपण त्यांच्यासाठी सगळे निर्णय घेतले तर ते स्वतःचे निर्णय घ्यायला कधी शिकणार नाहीत. हा, याच्या भागीदारी म्हणून आपण काय करू शकतो, काय विचारू शकतो त्याच्यासाठी आपण, तुला होमवर्क आधी करायला आवडेल की खेळून आल्यावर, हा छोटासा बदल त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवतो.
1: बरोबर.
0: तिसरी पायरी म्हणजे काय बघा याच्यामध्ये, त्यांच्या चुकांना तुम्ही संधी मानलं पाहिजे. चूक झाली की आपण काय करतो, पहिली शिक्षा करतो त्यांना. हे जर आपण भागीदारीत जर बघितलं तर आपण काय म्हणू शकतो बघा याच्यामध्ये, की आपण सोबत मिळून मार्ग काढूया. समजा मुलाकडून काहीतरी नुकसान झालं, त्याला ओरडण्यापेक्षा आता हे कसं निस्तारायचं किंवा पुढच्या वेळी आपण काय काळजी घेऊ शकतो यावर चर्चा करा.
1: बरोबर.
0: यामुळे मुलांना जबाबदारीची जाणीव होते, भीती वाटत नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे मला एक थोडक्यात असं सांगायचं आहे की एक भागीदारी म्हणून काय आपण केलं पाहिजे, की मुलाला भागीदार म्हणून वागवणे म्हणजे त्याला पूर्ण मोकळीक देणे नव्हे, त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देत प्रेमाने आणि विश्वासाने सोबत नेणं होय.
1: बरोबर.
0: यामुळे मुलाला स्वतःची किंमत वाटते आणि तो अधिक जबाबदार बनतो.
1: बरोबर. आणि आता तुम्ही जसं म्हणालात तसं, तुम्ही जेव्हा त्यांना त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेता, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांचं मत विचारत घेताना, तेव्हा तुम्ही म्हणालात तसं ती ते त्या निर्णय प्रक्रियेचा भाग होत राहतात. ओनरशिप नावाची जी गोष्ट आपण कधी कधी म्हणतो की या नवीन पिढीत नाहीये, ती रुजवावी लागेल ना. आणि पालक म्हणून ती कदाचित आपली जबाबदारी की ती ओनरशिप त्यांनी लहानपणापासून या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल जेव्हा पालक त्याच्याबरोबर बसतील आणि बोलायला लागतील आणि त्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये दोघे जण मिळून निर्णय घेतील, तेव्हा ती ओनरशिप जी आपण म्हणतो जी मुलांमध्ये यायला हवी, ती कदाचित डेव्हलप होत राहील. आणि अर्थात यासाठी पालकच सगळ्यात जास्त महत्वाचा रोल करू शकतो.
0: पालकांची ती जबाबदारीच आहे.
1: आपल्याकडे ना कायम जेव्हा मी मुलाला घडवणार आहे अशी भूमिका पालकांची होत जाते, तेव्हा कुठे ना कुठेतरी त्या मुलावरती सतत वॉच ठेवणं ज्याला आपण म्हणू, किंवा सतत त्याला क्रॉस चेक करणं असं जे आपण म्हणू, तेच चालू राहतं. आणि जेव्हा मुलाला हे कळतं ना की कुणीतरी मला क्रॉस चेक करतंय, तेव्हा अर्थात त्याच्याबद्दल ती थोडी अपमानास्पद किंवा अविश्वासात्मक गोष्ट ठरत जाते. अर्थात कदाचित

0: पालक त्यांच्या जागेवर बरोबर असतील, पण मुलासाठीची ही एक खूपच गुंतागुंतीची भावनिक गोष्ट आहे असं मला वाटतं. मग अशा वेळी नेमकं पालकांनी कसं वागावं की ते मुलाला त्याचं क्रॉस चेकिंग पण नाही वाटलं पाहिजे, पण पालक म्हणून त्यांची जी जबाबदारी आहे त्या अर्थाने त्यांनी ते मुलाबरोबरचं ते संवाद पण ठेवला पाहिजे. तुमचं मत काय, ते कसं करता येईल?
1: तुम्हाला असं म्हणायचंय की विश्वासाचं नातं निर्माण करायचं.
0: बरोबर.
1: आता हा प्रश्न खरं तर ना आजच्या काळातील प्रत्येक पालकांच्या मनातला आहे बरं का. जेव्हा आपण क्रॉस चेकिंग करतो तेव्हा आपण अजाणतेपणे मुलाला हा संदेश देत असतो, माझा ना तुझ्यावरती विश्वासच नाही आहे.
0: एक्झॅक्टली. आणि मग मुलाला फार वाईट वाटतं त्या गोष्टीचं किंवा दुःख होत राहतं.
1: पण जर आपल्या मुलामध्ये विश्वासाचे नाते निर्माण करायचे असेल की नाही आपल्याला, तर तुम्ही संवाद केला पाहिजे आणि त्या संवादामध्ये काय पाहिजे, सहजता पाहिजे. जेव्हा मूल बाहेरून येतं की नाही तेव्हा त्याला असे प्रश्न नाही केले पाहिजे, कुठे गेला होतास, कोण कोण होतं, काय केलं.
0: बरोबर.
1: अशा प्रश्नांचा भडीमार करण्यापेक्षा आजचा दिवस कसा होता रे, काही गंमत घडली का आज शाळेमध्ये कॉलेजमध्ये, असे मन मोकळेपणाने तुम्ही काय केले पाहिजे प्रश्न विचारले पाहिजे. नाहीतर जनरली काय होतं माहिती का, की पोलीस आपल्याला कसे प्रश्न विचारतात, उलट तपासणी करण्यासारखे प्रश्न विचारतात असं मुलांना नाही वाटलं पाहिजे. दुसरं आहे म्हणजे काय की मुलांच्या शब्दावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे तू. तिसरं म्हणजे काय की त्यांची जी काय प्रायव्हसी आहे ना त्यांचा पण आदर केला पाहिजे हो आपण.
0: बरोबर.
1: त्याचं कपाट असतं किंवा त्याचा मोबाईल असतो किंवा त्याची डायरी असते, ते चोरून तपासणं हे विश्वासाच्या नात्यासाठी चांगलं नाहीये. त्यांना त्यांचा जो काही वैयक्तिक, हल्ली बघा हा शब्द वापरतात, स्पेस पाहिजे म्हणतात, त्यांना ती वैयक्तिक स्पेस पण दिली पाहिजे आपण.
0: बरोबर.
1: हा जर तुम्हाला काही शंका असेल की नाही, तुम्ही थेट ती प्रेमाने बोलून दाखवा. चोरी पकडण्यापेक्षा काय केलं पाहिजे, तुम्ही त्याच्याशी चर्चा केली पाहिजे.
0: बरोबर.
1: अजून एक आहे म्हणजे त्याचे चुकांकडे पाहण्याचा आपल्याला दृष्टिकोन पण बदलला पाहिजे. केव्हा खोटं बोलतात मुलं किंवा एखादी गोष्ट केव्हा लपवतात, की मला घरी आल्यावरती काहीतरी पालकांना कळाल्यानंतर मला ओरडणा मिळणार आहे असं त्यांना वाटत असतं.
0: बरोबर.
1: आपल्याकडून त्यांच्यासाठी आपण काय बोललं पाहिजे, चूक झाली तरी चालेल पण ती मान्य केली तर आम्ही तुला मदत करू.
0: बरोबर.
1: आणि तेव्हाच काय होतं माहिती का, शिक्षेची भीती संपते आणि विश्वासाचा पाया रचला जातो.
0: बरोबर.
1: अजून एक आहे म्हणजे त्यांना जबाबदारी पण आपण दिली पाहिजे, कामांची जबाबदारी दिली पाहिजे, म्हणजे त्या मुलांना पण कळते की माझ्याही मताला किंमत आहे.
0: बरोबर.
1: आणि मुलं काय करतात, आपोआपच जबाबदारीने वागायला शिकतात आणि त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी वाढते. आणि मुलांना अजून काय की आपलं असं वागणं पाहिजे की आपण ऍज अ त्याला रोल मॉडेल दिसलं पाहिजे. अजून एक गोष्ट आहे म्हणजे क्वालिटी टाइम घालवला पाहिजे मुलांबरोबर. तिथे मग टीव्ही नसेल, मोबाईल नसेल, फक्त तुम्ही आणि तुमची मुलं, एकत्र खेळणं असेल, जेवण बनवणं असेल, फिरायला जाणं असेल.
0: बरोबर.
1: त्याच्यामुळे काय होतात बघा, तुमचे मनाचे बंद घट्ट होतात. जेव्हा नाते घट्ट होतं की नाही तेव्हा क्रॉस चेकिंगची जास्त गरजच उरत.
0: अगदीच.
1: मला अजून याच्यामध्ये थोडंसं ऍड करायचंय की पालकत्व काय असते माहिती का, ही एक प्रोसेस आहे, हा काय एक क्षण नाहीये. विश्वासाचं नातं आहे ना ते एका रात्रीत किंवा मूल 14 वर्षाचं झाल्यावर अचानक निर्माण होत नाही.
0: बरोबर.
1: ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.
0: अगदीच.
1: त्याच्यामुळे काय करणं अपेक्षित आहे की बालपणापासूनच ते किशोरवयीन टप्प्यापर्यंत, करिअरच्या निवडीपासून ते जोडीदार मिळेपर्यंत, प्रत्येक वळणावर तुम्हाला विश्वासाचा हा धागा विणावाच लागतो. तुम्ही प्रत्येक टप्प्यावर त्याच्या सोबत असणं गरजेचं आहे. थोडक्यात मला काय सांगायचं आहे की मुलावर वॉच ठेवण्यापेक्षा त्यांच्या मनात जागा तुम्ही निर्माण केली पाहिजे.
0: बरोबर. बरोबर.
1: माझ्या आई बाबांना माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे आणि ते मला समजून घेतात, हा आत्मविश्वास मुलामध्ये लहानपणापासूनच निर्माण करा.
0: पालक कायम मुलांना ना माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे, मला माहितीये तू चांगलंच करणार आहेस वगैरे वगैरे असे शब्द जेव्हा वापरतात, अशी वाक्य जेव्हा त्यांच्याशी बोलतात ना, तेव्हा ते सर्व शाब्दिक आहे. ओके. आणि खूपदा ना तुमचं शाब्दिक बोलणं आणि तुमची कृती यांच्यात जेव्हा मेळ दिसत नाही ना, तेव्हा सुद्धा खूपदा मुलं नाराज होतात. म्हणजे पालक एकीकडे विश्वासाचं नातं गुंफण्याबद्दल बोलतात पण त्यांची कृती मात्र ते काही दाखवत नाही. आणि मग ती तफावत ही खरं तर मुलांसाठी आणखीन एक मोठा अडसर आहे असं मला कायम वाटतं. तर मग त्याविषयी तुम्ही काय सांगाल की मग मुलांबरोबरचं ते प्रामाणिक नातं पालकांनी खरं कसं तयार करायला हवं किंवा ते त्यांच्या वागणुकीतून कसं दिसायला हवं?
1: खूपच मार्मिक प्रश्न आहे बरं का. आपण मुलांशी ना तासनतास बोललो तरी त्याचा जेवढा परिणाम होत नाही ना तेवढा परिणाम तुम्हाला सांगतो. 10 मिनिटं आपण कसं वागतो ना यावर होतो.
0: बरोबर.
1: मुलं ना ही पालकांसाठी ना आरसा असतात असं म्हणतात बघ.

0: आता त्याच्यामधले काही पैलू आहेत बघा महत्वाचे, ते आपण चर्चा करू त्याच्याबद्दल. एक तर पहिला आहे म्हणजे काय बघा, एक आपण असं बोलतानी बोलतो बघा, कथनी आणि करणी यातील पारदर्शकता बघा त्याच्यामध्ये. मुलांसाठी पालक हे पहिलं रोल मॉडेल असतात. जर आपण मुलांना सांगत असू की मोबाईलचा वापर कमी करा, जेवताना टीव्ही बघू नकोस, आपल्या मात्र हातात काय असतं मला सांगा, सारखा फोन वगैरे असतो. आपल्या शब्दांना काहीच किंमत राहत नाही हो. प्रामाणिकपणाची पहिली पायरी म्हणजे काय, जे नियम आपण मुलांसाठी लावतो ना
1: ते आपल्यासाठी पण
0: ते आपण स्वतः पहिले पाळलेच पाहिजे. मग ते मोबाईल वापरायचा असू द्या किंवा इतरांना आदराने बोलायचं असू द्या.
1: बरोबर बरोबर.
0: दुसरं म्हणजे काय, स्वतःच्या चुका आपण मान्य करण्याची तयारी ठेवली पाहिजे की माझं हे खरंच चुकलंय.
1: बरोबर.
0: तिसरं म्हणजे काय असतं बघा, की नैतिक मूल्य आणि काही कठीण प्रसंग असतात बघा. म्हणजे काय, संकटकाळी किंवा कठीण प्रसंगात आपण नैतिक मूल्यांची तडजोड करतो का? आपण जर ती नाही केली तर मुलंही करणार नाहीत.
1: बरोबर. आणि हे मुलं बघत शिकणार आहेत.
0: अगदी बरोबर आहे ते. आपण नाहीतर काय करतो की मुलांसमोर खोटं बोलतो आणि मुलांना काय सांगतो, खोटं बोलायचं नाही. थोडक्यात मला काय सांगायचं आहे, मुलांना उपदेशाचे डोस देण्यापेक्षा स्वतः जगून दाखवणं जास्त परिणामकारक असतं. तुमचा प्रामाणिकपणा हा तुमच्या शब्दात नाही तर तुमच्या दैनंदिन कृतीत दिसला पाहिजे.
1: अगदीच बरोबर. अनिल सर, जेव्हा कधी आपण पालकत्व असं म्हणतो तेव्हा खूपदा ते पालकत्व ना मुलाचं ते शिक्षण, करिअर किंवा अभ्यासाच्या व्यतिरिक्त पण अनेक इतर गोष्टी आहेत ज्याकडे खरं आपण लक्ष द्यायला हवं. आणि आपण कायमच पालक म्हणून चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देतो आणि त्याविषयी बोलत राहतो, पण मुलांच्या जडणघडणीमध्ये इतर कौशल्यांच्या बाबतीत, अपयशाच्या बाबतीत सुद्धा पालकांचा तितकाच सहभाग आहे आणि हे वारंवार पालकांकडून मुलांकडे गेलं पाहिजे. त्याविषयी काय सांगाल?
0: आता आपण तुमच्या पहिल्या प्रश्नाकडे फक्त वळू आपण. त्याच्यामध्ये या विषयाकडे पाहण्याचा ना काही महत्वाचे दृष्टिकोन आहेत. आपण असं समजलं पाहिजे की अपयश ही केवळ हार नसून ती प्रगतीची पहिली पायरी आहे.
1: बरोबर.
0: जेव्हा मूल एखादी गोष्ट करताना अपयशी होतं तेव्हाच त्याला संयम आणि पुन्हा उभा राहण्याची चिकाटी शिकता येते. ज्या मुलाने कधीच अपयश पाहिले नाही त्याला आयुष्यातले मोठे धक्के पचवणं सुद्धा कठीण जातं बरं का.
1: खरंय.
0: दुसरं म्हणजे काय, गुन्हा नव्हे तर धडा. म्हणजे काय की मुलांच्या चुकांकडे अपराध म्हणून पाहणं पालकांनी थांबवलं पाहिजे. पहिलं चूक झाली की शिक्षा करण्यापेक्षा त्या चुकीकडे मिळालेला धडा या भूमिकेतून पाहिलं पाहिजे आपण. जेव्हा मूल हारतं किंवा चुकतं तेव्हा त्याला तू असं का केलंस असं विचारून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यापेक्षा पुढच्या वेळी तू हे वेगळं कसं करू शकतोस असा आपण त्याला प्रश्न विचारला पाहिजे.
1: बरोबर.
0: तरच त्याचं काय होणार आहे बघा, अनालिटिकल थिंकिंग तो वाढणार आहे याच्यामध्ये. तो वेगवेगळ्या प्रकारे काय करू शकतो, विचार करू शकतो.
1: बरोबर.
0: तिसरं म्हणजे पालकांचं पण मोकळेपणा पाहिजे हो. पालकांनी स्वतःचे अपयश मुलांसमोर मान्य सुद्धा करायला पाहिजे. अरे मी पण फेल झालो होतो, मग मी असं केलं. आपल्या काही आजूबाजूची पण मित्रांची उदाहरणं असतात ती मुलांना दिली पाहिजे.
1: बरोबर.
0: की अरे काही नाही, अपयश म्हणजे आपल्याकडे काय होतं की मोठा बागलबोवा केलेला असतो त्याचा.
1: खरंय.
0: आणि दुसरं काय असतं बघा, की प्रयत्नावर प्रेम केलं पाहिजे. यश काय मिळेल हे आपल्याला माहित नाहीये.
1: बरोबर बरोबर.
0: त्याच्यामुळे काय होतं मुलांमध्ये माहिती का, की तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे हे निकालावर किंवा यशावर अवलंबून नाही असं मुलांना खात्री पटायला लागते.
1: बरोबर.
0: त्यांना अजून एक काय खात्री पटते, की माझे आई वडील माझ्या प्रयत्नाचं कौतुक करतायत. तेव्हा त्यांच्यात ना कठीण जे प्रसंग असतात ना त्याला तोंड देण्याची ना मानसिक शक्ती सुद्धा निर्माण होते. ज्या मुलांची ना भावनिक बुद्धिमत्ता, त्याला हल्ली EQ असं म्हणतो बघा, उच्च असते, त्याला यश आणि अपयश या दोन्ही गोष्टीचा समतोल राखता येतो.
1: बरोबर.
0: तुम्ही आणि दुसरं अजून एक विचारलेलं होतं की मुलांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी पालकांनी अभ्यासाव्यतिरिक्त कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे.
1: बरोबर.
0: हा ना आजच्या काळातील अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कारण काय होतं बघा, की मुलांच्या प्रगतीचं मोजमाप आहे ना आपल्याकडे फक्त मार्कशीटवरूनच करतात. पण खऱ्या आयुष्यात ना मार्कशीट पेक्षा त्याचं लाईफ स्किल खूप महत्वाचं असतं.
1: खरंय.
0: मग आता त्याच्यामध्ये पहिली कुठली येते बघा, याच्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता असते बघा. केवळ बुद्ध्यांक चांगला असून चालत नाही, तर त्या मुलाची ना भावनिक बुद्धिमत्ता विकसित होणं खूप गरजेचं असतं. भावना दाबण्यापेक्षा त्या व्यक्त करायला आणि त्याचं व्यवस्थापन करायला शिकवणं खूप महत्वाचं आहे. आणि ही ना त्याच्या व्यक्तिमत्व विकासाची पहिली पायरी आहे बरं का. दुसरं एक अजून आहे म्हणजे त्यांच्या निर्णयाला तुम्ही स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये छोटे बदल पण केले पाहिजे. त्या मुलाला वाटलं पाहिजे हो माझं स्वतंत्र अस्तित्व आहे, मला पण स्वतः निर्णय घेता आले पाहिजेत. आणि आपण तशी पालकांनी त्यांना संधी पण दिली पाहिजे.
1: बरोबर.
0: जेव्हा आपण त्यांचे छोटे मोठे निर्णय त्यांना स्वतःला घेऊन देतो तेव्हा त्यांच्यात कमालीचा आत्मविश्वास निर्माण होतो.
1: खरं.

0: स्वतःच्या चुकांमधून शिकू द्या, कारण त्यातूनच त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाची त्यांना जाणीव होते.
1: बरोबर.
0: आणि तिसरं म्हणजे काय, सहानुभूती आणि त्यांच्याकडे ना संवाद कौशल्य पाहिजे, म्हणजे त्याला आपण एम्पथी आणि कम्युनिकेशन असं म्हणतो. मुलाला ना केवळ स्पर्धेत टिकायचं फक्त शिकू नका बरं का, तर दुसऱ्याच्या दुःखात सुद्धा सहभागी व्हायला त्यांना आलं पाहिजे, सहानुभूती दाखवायला शिकली पाहिजे त्यांनी. आजच्या जगात ना संवाद कौशल्य हे खूप महत्वाचं आहे बरं का.
1: बरोबर.
0: आणि हे सर्वात मोठं शस्त्र पण आहे. आपल्या मनातले जे काही विचार आहेत ना ते स्पष्टपणे आणि संयमाने मांडता आले पाहिजे. हे ज्याला जमलं ना तो आयुष्यात कुठेही मागे पडत नाही.
1: बरोबर. बरोबर.
0: माझा एक व्यावहारिक सल्ला असा असेल की मुलाला घरातील लहान मोठ्या जबाबदाऱ्यांमध्ये सामील करून घ्या. मग त्या भाज्या आणणं असेल किंवा घर आवरण्याचं काम असेल, यातून त्यांना ना टीम वर्क आणि जबाबदारी या दोन गोष्टी पुस्तकी ज्ञानाशिवाय समजतात.
1: बरोबर.
0: थोडक्यात म्हणजे काय बघा, जेव्हा पालकांचा कल केवळ मार्कावर नसून मुलांच्या सहानुभूती आणि संवादावर असतो, तेव्हाच एक खंबीर प्रगल्भ आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व आकाराला येतं.
1: बरोबर.
0: आपण त्यांना फक्त यशस्वी नाही तर सक्षम माणूस म्हणून घडवायला हवं.
1: अगदीच. मुलांबरोबरचं जे नातं आहे ते भीतीवर नाही तर ते आदर आणि प्रेमावर आधारित असायला हवं, आणि त्यासाठी तो संवाद कायम असायला हवा आणि तो कायम सतत सुरू ठेवायला हवा आणि तो ठेवावा यासाठी म्हणून पालकांना या निमित्ताने काय संदेश द्याल?
0: तुम्ही मुलांचे पालक होण्याआधी त्यांचे उत्तम श्रोते बना. बी अ गुड लिस्नर. या सल्ल्याचं मर्म समजून घेण्यासाठी एक तीन छोटे मुद्दे आपण लक्षात घेऊ. पहिला म्हणजे काय, ऐकून घेण्याची ताकद पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे गॅजेट फ्री 15 मिनिटं मुलांसाठी तुम्ही दिली पाहिजे. आणि तिसरी म्हणजे भीती विरुद्ध प्रेम. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भीतीपोटी मुले फक्त आज्ञा पाळतात पण प्रेमापोटी मुले तुमच्या मूल्यांचा स्वीकार करतात. तुमचा मुलावर असलेला विश्वास आणि त्यांच्याबद्दल वाटणारा आदर हाच त्यांच्या आयुष्याचा खरा पाया ठरेल.
1: बरोबर.
0: मुलांना उत्तम बनवण्याच्या नादात त्यांना आपलं बनवायला विसरू नका, मी एवढंच म्हणेल. आणि धन्यवाद.
1: बरोबर. तुम्ही आकाशवाणी पुणे केंद्रात आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्या, त्या सर्वांसाठी मनापासून धन्यवाद.
0: संपूर्ण आकाशवाणी टीमचे मी धन्यवाद मानतो.
1: युवक मित्रांनो, आपल्या युववाणीच्या कार्यक्रमातून मी वैशाली जाधव आपल्या सर्वांचा निरोप घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

दिलेली माहिती आणि त्यानंतर बाजारभाव सांगितले जातील. कार्यक्रमाचे सादरकर्ते धीरज केदारी. आज रात्री 8:15 एक कलाकार हा कार्यक्रम जरूर ऐका, जो आहे केंद्रित मधुबाला जव्हेरी यांच्यावर. रात्री 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 चर्चा का विषय है, 10:00 हिंदी चित्रपट संगीत, 10:30 नादब्रह्ममध्ये नॅन्सी कुलकर्णी यांचं चेलो वादन, राग जय जयवंती, पखवाज साथ माणिक मुंडे यांची असणार आहे. त्यानंतर हिंदीतून समाचार 11:00 आणि 11:05 इंग्रजीतून समाचार आणि त्यानंतर आजच्या कार्यसभेचं समापन होईल. उद्या 21 मे गुरुवार पहिल्या सभेत 5:55 गिरवाणवाणीमध्ये श्रीमंत शंकराचार्य रचित परापूजा उदयन काळे यांच्या स्वरात, 6:05 प्रभातवंदनमध्ये काही भक्तिगीतं आणि त्यानंतर उषा साने यांचे विचार आपण ऐकू शकाल. 6:30 आणि 6:10 कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल. 6:35 दिनविशेष सादरकर्ते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी सदरात जनावरांना होणाऱ्या उष्माघातावर घरगुती उपचार याविषयीची माहिती आपण जाणून घेऊ शकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा लहान मुलांचे वर्तन याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती आणि 6:50 परिसरमध्ये जैवविविधता पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सांगितलेली माहिती. या दोन्ही कार्यक्रमांची सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन यांचं. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:00 आमच्या स्टुडिओतून आजचा विचार सांगितला जाईल आणि 7:10 प्रादेशिक बातम्या दिल्या जातील. 7:25 वेळ प्रायोजित कार्यक्रम दिलखुलासची, जो मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमाच्या वेळा 7:40, 8:40 आणि 10:20. मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल 9:00, तर 9:30 साधसंवादमध्ये रंगभूषाकार वेशभूषाकार आशिष देशपांडे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत, सादरकर्ते विक्रांत मंडपे. 10:00 आपली आवडती कौटुंबिक श्रुतिका 101 उमासदन, लेखन रुचा नामजोशी यांचं, सादरकर्त्या गौरी लागू. 10:25 काही स्थानिक निवेदनं सांगितली जातील. हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकणार आहात 10:30, 5:00 आणि 10:10. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उद्याचे कलाकार पंडित राजेंद्र कंदलगावकर यांनी गायलेला राग भूपाल तोडी आपण 11:00 ऐकू शकणार आहात, तर 10:30 यांनी गायलेला राग चंद्रकंस आपण ऐकू शकाल. 11:30 विशेष गीतगंगामध्ये सिनेनाट्य अभिनेता आनंद निंगळे यांच्याशी गप्पा आणि गाणी यांचा भाग 8 संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. 12:00 वनिता मंडळमध्ये आरोग्य संवाद आत्मविश्वासाची पायवाट जयश्री शिवळकर यांची मुलाखत आणि त्यानंतर जागर आर्थिक साक्षरतेचा फायनान्शियल प्लॅनिंगविषयी कांचन करंदीकर यांची मुलाखत. NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम 1:00 आणि मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकणार आहोत 1:40. द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम 1:45 आणि 2:45 दरम्यान 2:30 आपण लोकसंगीतात संगीत भजन ओमकार महामुनी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ऐकू शकणार आहात. 5:30 युववाणीमध्ये दहशतवाद विरोधी दिनानिमित्त कार्यक्रम आणि त्यानंतर करिअर मंत्र या मालिकेत IT मधील करिअर संधी याविषयी डॉ निर्मल मुंगडे यांची मुलाखत. कामगार सभा 6:30 धर्मेंद्र चौधरी यांचं स्वरचित काव्यवाचन मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. निवेदन आहे स्मिता नामदे यांचं आणि सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात माती परीक्षण काळाची गरज याविषयी ज्योती खराडे यांनी दिलेली माहिती आणि त्यानंतर शेळ्यांचे वाहतूक नियोजन याविषयी डॉ स्मिता कोल्हे यांनी दिलेली माहिती, त्यानंतर बाजारभाव सांगितले जातील आणि कृषीवाणी हा कार्यक्रम होईल. रात्री 8:15 एक कलाकार हा कार्यक्रम, तर 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्रीवाईड, 9:45 इन्साईट्स हे कार्यक्रम. तर ही होती आमची आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.
ही रूपरेषा.

पण ऐकली आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. श्रोते हो, आज प्रसारित होणाऱ्या एका कार्यक्रमाविषयी निवेदन. आज रात्री 8:15 एक कलाकार हा कार्यक्रम सुप्रसिद्ध गायिका मधुबाला जव्हेरी यांच्यावरती केंद्रित आहे. नावा इतकाच गाण्यात गोडवा असणाऱ्या या गुणी गायिका जव्हेरींचा हा मोलाचा ऐवज ही मौल्यवान गाणी जरूर ऐका. आज रात्री 8:15 एक कलाकार या कार्यक्रमात, कार्यक्रमाच्या सादरकर्त्या माधवी पानसरे.

0: किती आपल्याला
1: का अडवायला?
2: बारा घरच्या तरुणी बारा
1: तितक्याच बरं का?
2: आम्ही निघाल रे बाजारा, आम्ही निघाल रे बाजारा.
3: तेव्हा अवीट गोणीची गाणी ऐकण्यासाठी जरूर ऐका आजचा एक कलाकार हा कार्यक्रम. आता जाणून घेऊया आमच्या इतर कार्यक्रमांविषयीची माहिती.
4: आम्ही शेतकऱ्यांसाठीचं सगळ्यात सुंदर गाणं माझ्या मुळशी पॅटर्न मध्ये होतं. आकाशवाणी ऐकणाऱ्या प्रत्येकाचा आयडॉल हा त्याचा बाप असतो. त्या आभाळाहून मोठ्या बापासाठी हे गाणं आहे.
5: परत गॅलरीमध्येच येते आमचा रोमॅन्टिसिझम. सगळा गॅलरीमध्ये असा चहा आम्ही घेतो,
4: सकाळी 10 संध्याकाळी 4 चहा हा बायको बरोबरच.
5: काय अंदाज आला?
6: उन्हो ना
5: करेक्ट.

लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल तरडे यांची वाफाळलेली प्रेम कहाणी आम्ही कार्यक्रमात दर मंगळवार आणि बुधवार आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी 11:30 वाजता, पुणे विविध भारती वरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30 वाजता. आम्ही सादर करते संजय भुजबळ.

0: मोही तो आत्ता अलीकडे आलेला आहे ना. चहा कॉफी कसं असं म्हणजे पारंपरिक प्लेयर्स आहेत ना. चहाने काय फ्रेश वाटत. ये तुम क्या जानो विराज बाबू.
1: हो हो हो शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है
0: इसीलिए मम्मी ने मेरे तुझे कॉफी पे बुलाया है.
2: तुमच्याकडे ही रंगत असतील ना अशा चाय पे चर्चा किंवा कॉफी बरोबरच्या गप्पा. मग उमा सदन मधल्या मंडळींच्या याच गप्पा ऐकून रिफ्रेश होऊया. गुरुवारी 21 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.
3: 101 उमा सदन.
4: श्रोते हो आता काही क्षणातच म्हणजे 6:20 संस्कृत मधून समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
5: संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक पुनीत त्रिपाठी. आदौ मुख्य वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य रोमनगरे इटली देशस्य प्रधानमन्त्रिणा जॉर्जिया मेलोनी इत्यनया सह वार्तालापं कृतवान्. उभौ देशौ द्वैपाक्षिक सम्बन्धं विशेषतः सामरिक सहभागित्वेन उन्नतिं कर्तुं निर्णयम् अकुर्वताम्. प्रधानमन्त्रिणा श्रीमोदिना उक्तं यत् उभौ देशौ भयोत्पादनं मानवतायै गभीर प्रतिरोधरूपेण पश्यतः. DRDO इति संघटनेन ड्रोन प्रक्षेपितस्य मानवरहित स्पष्टता निर्देश

नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि रश्मी महामरेचा नमस्कार. जगभरात अनेक देश वेगवेगळ्या गोष्टींसाठी एकमेकांवर अवलंबून असतात, त्यामुळे जगभर कशाची ना कशाची आयात आणि निर्यात सुरू असते. ही आयात निर्यात अनेक गोष्टींवर अवलंबून असते, म्हणजे सागरी मार्ग असेल, जागतिक संबंध असतील, ऊर्जा पुरवठा असेल, किमती

0: असतील अशा सगळ्या जागतिक पुरवठा साखळी संबंधी जाणून घेऊया आजच्या आपल्या कार्यक्रमातून. त्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत अन्न तंत्रज्ञ अर्थात फूड टेक्नॉलॉजिस्ट भूषण नामदेवराव एंगडे. हे जागतिक स्तरावर प्रसिद्ध अन्न तंत्रज्ञ असून बाइंडर टेक्नॉलॉजी कन्सल्टन्सीचे संस्थापक आहेत. R&D, प्रशिक्षण, बाजार संशोधन, अन्न प्रक्रिया अशा विविध अंगांनी ते कार्यरत असून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तराचा व्यापक अनुभव आहे. भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी त्यांनी प्रशिक्षण कार्यक्रम घेतले आहेत. मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे सर.
1: धन्यवाद
0: सर. आत्ताच मी म्हटलं तसं जागतिक स्तरावर जी काही सप्लाय चेन असते तर त्याविषयी आज आम्ही आपल्याकडून जाणून घेणार आहोत. तर जागतिक अन्न पुरवठा साखळी म्हणजे नेमकं काय असतं?
1: धन्यवाद मला इथे इन्व्हिटेशन दिल्याबद्दल. बघा, एक फूड टेक्नॉलॉजिस्ट म्हणून मी या विषयाकडे एक वेगळ्या दृष्टिकोनाने बघतो. आजची जी फूड सप्लाय चेन आहे ती म्हणजे केवळ एकदम माल आणणं आणि नेणं हीच गोष्ट नाही, तर ती जगभरातील जे अन्न आणि निविष्ठांचे इनपुट्स अत्यंत गुंतागुंतीचं एकदम हे एक जाळं आहे. आणि यामध्ये आपले खते, इंधन, पशुखाद्य, पैसा आणि मजूर याचाही समावेश आहेत आणि हे सगळे इंटरकनेक्टेड आहेत. या साखळीचं सर्वात एक महत्त्वाचं सूत्र आहे की जगाच्या कानाकोपऱ्यात किंवा या क्षेत्रात झालेले जे छोटे पुरवठा विस्कळीतसुद्धा एक कुठे विस्कळीत झाला तर त्याचा इम्पॅक्ट दुसरीकडे होतो. आणि आपण आजच्या ह्या जगात, आजच्या ह्या घडीत जे आपण जिओपॉलिटिकल सिच्युएशन बघत आहोत ती सध्या तयार झालेली आहे. एक छोटीशी गोष्ट सांगायची म्हणजे जे फॅक्टरीज आपण जे उत्पादनं बनवतो, समजा कुठे व्हिएतनाममध्ये एक जर संप चालू झाला तर आम्ही इन्ग्रेडियंट म्हणून स्टेबिलायझर्स घेतो वेगवेगळ्या फॉर्म्युलेशनसाठी, ते फॉर्म्युलेशन इथे ठप्प होतात. किंवा कुठे आता पॅकेजिंगचं उत्पादनाचं कमी झालं तर इथे पॅकेजिंगच नाही उरत. सध्या आपण पॅकेजिंग आता घेत आहोत, पेट्रोलियमचा बाय प्रोडक्ट असते पॅकेजिंग म्हणजे, आणि सध्या तीच बंद झाली आहे. तर त्यामुळे इथल्या फूड पॅकेजिंगवरच हळूवार एकदम इम्पॅक्ट झालेला आहे. आणि खत आणि इंधनाचा हा डॉमिनो इफेक्ट हा सगळीकडे जाणवतो. म्हणजे शेतीसाठी जो खतं लागतात आणि नॅचरल गॅस जो लागतो तो आपल्याला हॉर्मोन्स समुद्रधुनीतून येतो आणि तो एकदम महाग झालेला आहे. आणि ह्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढतो आणि शेवटी आपल्या हे ताटातलेच भाव वाढतात.
0: खरंय तुम्ही सांगता ते, कारण तुम्ही आत्ता म्हणालात तसं आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड असतो आणि एकीकडून दुसरीकडे वस्तू जाते, त्यामुळे जाण्या येण्याची जी काही कारवाई असते किंवा इतर ज्या काही गोष्टी असतात, जर एकीकडे त्या बंद पडल्या तर दुसरीकडे त्याचा परिणाम होणार हे निश्चित आहे. पण मग ऊर्जा आणि अन्नाची उपलब्धता यांचा नेमका संबंध कसा आहे? तो डायरेक्ट किंवा थेट संबंध आहे की काय सांगाल तुम्ही?
1: ऊर्जा, सागरी मार्ग आणि एकदम जागतिक संबंध, म्हणजे याचा संबंध अगदी हडा मासाचाच आहे. आपण जेव्हा जेवतो तेव्हा आपल्या प्रत्यक्षात आपण ऊर्जेचे खतच खात असतो एका प्रकारे. जागतिक बँक आणि IMF डेटाचा अभ्यास केला तर असं दिसतं की अन्नाच्या किमतीतील 50% चढ उतार हे थेट ऊर्जेच्या किमतीवर अवलंबून असतात. म्हणजे विचार केलेला आहे, म्हणजे किती 50% ही खूप मोठी एक संख्या आहे. जेव्हा कच्चं तेल महाग होतं तेव्हा लॉजिस्टिक कंपन्यांचे दर वाढतातच आणि त्यामुळे अन्नाचा तुटवडाही होत नाही, पण ते आर्थिकदृष्ट्या आवाक्याबाहेर जातं. थोडक्यात सांगायचं झालं तर गोदामात तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी असूनही जर तुमचं इंधन एकदम महाग झालं तर तो सामान्य माणसाच्या ताटापर्यंत पोहोचवणं एकदम अशक्य होतो. हा ऊर्जेचा महापूर अन्नाच्या उपलब्धतेला एकदम कोरडं पाडतो. आणि आपण जेव्हा आपण आता हॉर्मोन्सबद्दल बोलतो तेव्हा जगाचे हे लक्ष आहे ते फक्त एक खनिज तेलाचा व्यापार. म्हणजे दररोज आपण वृत्तपत्रात एकदम हेडलाईन्स बघतो, खनिज तेल, पेट्रोलियम, हे ते, गॅसोलीन
0: पदार्थ वाचतो
1: बरोबर. आणि पण मी एक फूड टेक्नॉलॉजिस्ट म्हणून मी याकडे वेगळ्या नजरेतून बघतो. हा केवळ एनर्जी गेटवे नाहीये तर हा एक कॅलरी

0: निगेटिव आहे. आजची संपूर्ण जागतिक अन्नव्यवस्था ही हायड्रोकार्बन्सवर उभी आहे. शेतात ट्रॅक्टर चालवण्यासाठी आपल्याला डिझेल लागतं किंवा सिंचनासाठी वीज लागते किंवा अन्न प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला नैसर्गिक वायू लागतो, म्हणजे कोल्ड रेफ्रिजरेशनसाठी आपल्याला वायू लागतो, तो आपल्याला तिथूनच येतो. आणि ही जेव्हा ऊर्जा महाग होते तेव्हा आपल्याला आपली अन्न म्हणजे फूड प्रोसेसिंगची मॅन्युफॅक्चरिंगची आपली एकदम कॉस्ट वाढते आणि ही शेवटी ठिणगी आहे तुमच्या किचनच्या बजेटवरच येते. बेसिकली हे एक जागतिक संकट आहे, पण असं हे आपल्या फूड प्रोसेसिंगवर एकदम हळूवारपणे का म्हणता परिणाम आता सध्या तरी दिसत नाहीये, हे लक्षात येतच नाहीये, कारण हा परिणाम आपल्याला पुढच्या आपल्या क्रॉप सायकलमध्ये दिसेल. आपल्याला Q3 आणि Q4 म्हणजे काही महिन्यांनी आपल्याला हा परिणाम आपल्याला दिसेल, कारण आपण असा सध्या मुंबईत आहे अगदी स्टॉक मार्केटच्या जवळ, म्हणजे आपण 2 महिन्यात स्टॉक मार्केटमध्ये कसे चढाव आणि उतार बघितलेले आहेत. पण जेव्हा आपण आपल्या जेव्हा शेतकरी बंधू भगिनी किंवा फूड प्रोसेसिंगमध्ये असलेले जे एंटरप्रिनर्स आहेत ते ह्याकडे ह्यांचं एक समीकरण आहे, पॅरलल आहे, इकॉनॉमिकचं समीकरण पॅरलल आहे, पण जे अन्न उगवायला वेळ लागतो तो स्टॉक मार्केटच्या चढ उताराशी पॅरलल कधीच नसतो.
1: खरंय, अगदी खरं सांगते तुम्ही, कारण शेतात बी रोजवल्यापासून अन्न उगवून यायला जे काही 3-4-5-6 महिने लागतात
0: अगदी
1: त्याचा जो काही परिणाम आहे तो निश्चित आपल्याला 6 महिन्यानंतर लक्षात येणार आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यासक असल्यामुळे तुम्हाला ते आधी लक्षात येत आहे, पण सर्वसामान्य माणसांना ते नंतर लक्षात येईल. पण मग हा जो काही पुरवठ्याची ही साखळी आहे त्याच्यामध्ये हा जो परिणाम होतो किंवा जो काही चढ उतार होतो त्याच्यावर काही उपाय आहेत की काय सांगाल तुम्ही?
0: ह्यावर उपाय बरेच आहेत, म्हणजे आता ICAR त्यांचं एक टास्क फोर्स चालू केलेली आहे. ते शेतकऱ्यांना ट्रेनिंग देतात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन, वेगवेगळ्या खेड्यांमध्ये जाऊन, तुम्ही फर्टिलायझर्सचा उपयोग किती केला पाहिजे, कसा केला पाहिजे, ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्या ट्रेनिंगनुसारच आपल्याला होतं. आणि बेसिकली एक आपलं जे धोरण आहे, आपण दुसऱ्या देशांशी एक करार व्यापार अजून चालू केलेला आहे, ती पण एक चांगली गोष्ट आहे. खरं म्हणजे मला इथे एक मुद्दा नमूद करावा असा वाटतंय की आपण भारताच्या अमोनियापैकी जवळपास 81% आयात आपण फक्त एका मार्गावरून घेतो.
1: अच्छा,
0: म्हणजे ही एकदम प्रचंड एक मोठी संख्या आहे, मोठी गोष्ट आहे. आणि अमोनिया हा युरिया आणि DAP सारख्या खतांचा खणा आहे. जर होर्मुसमध्ये जवळपास 50 दिवसांनी मालवाहतूक जर थांबली तर आपल्या देशातील खतांचे कारखाने ठप्प होतात आणि आपल्याला हे रिझल्ट्स आपल्या एकदम फूड सप्लाय चेनमध्ये दिसतात. आणि सध्या आपण बघतोय, खरं बघायला गेलो तर 2 महिन्यानेच, म्हणजे 2 महिने ठप्प होती, म्हणजे कमी जास्त तिथे चालू होतं पण 2 महिने ठप्प झालं. आणि मला अजून एक एक्सपिरियन्स मला शेअर करायचा वाटतो की जवळपास हे युद्ध जवळपास चालू झालं फेब्रुवारीच्या एंडमध्ये, तर आम्ही कन्सल्टेशन एक्सपोर्टर्सला सुद्धा देतो. एक्सपोर्टर्सला कन्सल्टेशन देतो म्हणजे आम्ही त्यांचे प्रत्येक देशाचे वेगवेगळे नियम असतात, त्यांचे फूड सेफ्टी स्टँडर्ड्स असतात, ते स्टँडर्ड्स कसे असावेत काय नाही, त्यासाठी एकदम एक्सपोर्टर्स परिपक्व आहेत का नाही, त्यांच्या सर्टिफिकेशन्स वगैरे चेकिंग वगैरे, ते रेग्युलेशन्स रूल्स रेग्युलेशन्स सगळ्या आम्ही गोष्टी व्यवस्थित प्रकारे बघतो. आणि असं दिसलं की जवळपास मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये अगदी त्यांच्या बोटीस थांबलेल्या होत्या आणि जे आपला इथून असलेलं काही किलोमीटर नावाशिवा बंदर आहे तिथून जवळपास भारताचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा सगळ्यात जास्त इम्पोर्ट एक्सपोर्ट होतो. तिथे दुतर्फा लांब लांब कांदा बटाट्याच्या मीठच्या आपल्या फळभाज्यांच्या
1: फळांच्या
0: वगैरे एकदम ह्या दुतर्फा वाहतूक म्हणजे ट्रक्स थांबले होते आणि जवळपास एका वेळेस एक कंटेनर एका दिवसाच्या रिचार्ज करण्यासाठी म्हणजे रेफ्रिजरेशन मेंटेन करण्यासाठी त्यांना जवळपास खर्च 10-15 हजार होत होता. आणि हा जवळपास ते जवळपास 1 दिवस थांबले, 2 दिवस थांबले आणि आठवड्याभराने ते त्यांच्या ठिकाणी गेले. आणि म्हणजे हा प्रदीर्घ असा हा काळ हा चालू होता आणि नंतर तर हा

0: मिडल ईस्टमध्ये म्हणजे आखाती देशात ईद हा सण होता, आणि जेव्हा जेव्हा सण असतो तेव्हा तेव्हा भारतामधून आपले टरबूज किंवा केळी फळांना खूप प्रचंड प्रकारात मागणी असते, आणि बघायला गेलं तर फळ एकदम नाशवंत असतं, त्यांची शेल्फ लाईफ एका आठवड्यापेक्षा किंवा त्यापेक्षा कमी असते,
1: खरं
0: तर ती रेफ्रिजरेशनने मेंटेन करणं

0: ई रेफ्रिजरेशनने मेंटेन करणं आणि त्यामध्ये वेगवेगळ्या ऑफकोर्स सर्टिफिकेशनचा खर्च वेगळा, तर ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव आपल्या फूड प्रोसेसिंगवर झालेला आहे आणि नासाडीवर प्रचंड प्रकारे एक वेगळ्या प्रकारचा एक परिणाम झालेला आहे.
1: सर, आता इतक्या सगळ्या तुम्ही गोष्टी सांगतात तर एक प्रश्न मनात येतोय की भारतातून नेमक्या कोणकोणत्या गोष्टी आयात होतात किंवा निर्यात होतात?
0: भारतातून प्रचंड होतात गोष्टी, आयात आणि निर्यात पण होतात आणि आयात पण होतात. जर आपण एक्सपोर्टचं बघितलं तर फूड प्रोसेसिंगमध्ये जे मिडल ईस्ट देश आहेत ते सेल्फ सफिशियंट नाही आहेत. आपण एक खूप भाग्यवान देशात आहोत, आपल्याला इथे हिमालय आहे, वाळवंट आहे, नद्या, समुद्र आणि सगळ्या प्रकारच्या जवळपास 25-26 प्रकारचे क्लायमॅटिक झोन्स आहेत आपल्या भारतामध्ये. त्यामुळे आपल्याला विविध प्रकारचे फळं, भाज्या, धान्य, कडधान्ये आणि सगळ्या प्रकारचं पीक आपल्याला उपलब्ध मुबलक प्रमाणात आहे. पण आखाती देशांचा हा मुद्दा हा वेगळा आहे. त्या देशांचा सेल्फ सफिशियन्सी रेशो हा 20% आहे, म्हणजे 80% हे फक्त आणि फक्त काय म्हणतात निर्यातीवर अवलंबून असतात. आणि भारतातून म्हणजे प्रचंड गोष्टी जातात. आपल्या भारतामधून बासमती राईसला म्हणजे
1: सगळ्यात
0: मोठी, अत्यंत मोठी मागणी आहे. जवळपास UAE आणि सौदी अरेबिया हे दोन देश आपल्याकडून सगळ्यात जास्त इम्पोर्टर आहेत या बासमती राईसचे. इराक आणि ओमान हे अगदी बासमती राईसचे इम्पोर्टर आहेत. अगदी छोट्या ना छोट्या गोष्टी आपल्या आजूबाजूच्या पालघरचा कांदा असू दे किंवा मिरच्या असू दे किंवा आलं असू दे ह्या गोष्टी पण जातात. आणि मांस आणि अंडी ह्या गोष्टी पण प्रचंड प्रकारे जातात. पण मला एक एक चांगली एक गोष्ट इथे नमूद करायचं वाटते की हा फक्त हा इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचाच हा एक सराव नाही आहे. पण UAE दरवर्षी एक मोठा मेळावा भरतो, गल्फ फूड एक्सपो.
1: अच्छा.
0: तर तिथे वेगवेगळ्या कंपन्या येतात आणि वेगवेगळ्या देशातल्या. आणि हो, यात गल्फ फूड एक्सपोचा अगदी मुख्यपणे मला उल्लेख करायचा आहे. हा दुबईत होणारा सगळ्या जगातला मोठा एक अन्न मेळावा आहे. तिथे भारतीय कंपन्या आपला माल जगापुढे मांडतात आणि सगळ्यात मोठे सौदे करतात. आणि थोडक्यात पाहिलं तर भारताची शेती आणि अरब देशाची भूक एक एक समीकरणच झालंय. आणि महाराष्ट्रात म्हणजे आपण आता उन्हाळ्यात बोलतोय तर आपल्या रत्नागिरीचा हापूस आंबा किंवा काजू किंवा कोळंबी किंवा सुरमई हे एक मोठे एक्सपोर्ट आहेत, एक्सपोर्ट कमोडिटीज आहेत. किंवा आपलं पश्चिम महाराष्ट्रातलं जे डेअरी प्रोडक्ट्स आहेत किंवा कोल्हापूरचं गुळ किंवा साखर ह्याची सुद्धा एक मोठ्या प्रमाणात निर्यात होते. आणि जेव्हा आपण खानदेशात वळतो तिथे हा म्हणजे नाशिकचा कांदा किंवा आपले द्राक्षे हे जगात प्रसिद्ध आहेत. म्हणजे काही दिवसापूर्वीच गव्हर्नमेंटनी नाशिकला एक वायनरी झोन म्हणून पण डिक्लेअर केलंय. पण आता हा डिहायड्रेट कांदा जळगावचा जातो आणि कांद्याच्या पावडरची तिथल्या देशांमध्ये खूप मोठ्या प्रकारे मागणी असते. आणि जेव्हा आपण मराठवाड्यातला विचार करतो तर मराठवाड्यातला केसर आंबा आहे त्याला खूप मोठी प्रचंड मागणी आहे. जेव्हा आपण कोकणातला हापूस आंबा आणि आपल्या मराठवाड्यातला केसर हापूस आंबा करतो ह्यामध्ये एक समीकरण, किमतीचं समीकरण खूप मोठं असल्यामुळे आता केसरचीही वेगळी एक मागणी आहे. आणि त्याशिवाय आपलं ज्वारी किंवा बाजरी काही वर्षापूर्वी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि युनायटेड नेशनच्या संलग्नित मिलेट इयर हे एक काय म्हणतात सेलिब्रेट केलं. म्हणजे पूर्ण वर्ष कुठे ना कुठे काही ना काही मिलेटचे कार्यक्रम होत होते. आणि त्यावेळेस मी पण एक कर्नाटकातल्या रायचूर नावाच्या गावी एक काम करत होतो मिलेट सप्लाय चेनवर. रायचूर हेच असं एक वेगळ्या प्रकारचं गाव आहे. तिथे राईस कन्झम्पशन पण जास्त आहे आणि मिलेट कन्झम्पशन पण जास्त आहे. आणि कडधान्याची मागणी इथून महाराष्ट्रातून, मराठवाड्यातून आणि आपल्या कर्नाटकातून बरीच आहे. आणि शेवटी एक विदर्भाला आपण विसरू नये, कारण विदर्भातून म्हटलं की आपण आपल्या डोळ्यापुढे एक नागपूरची संत्री येते. नागपूर आणि अमरावतीची जी संत्री आहे आणि त्यापासून बनवलेले पदार्थ बाहेर जातात. तसंच चंद्रपूर आणि गडचिरोली भागातून तांदूळ आणि वाशिम अकोला

0: पट्ट्यातून सोयाबीनचीही आपल्याला म्हणजे भरपूर प्रमाणात निर्यात होते.
1: अरे वा, खूप छान. सर, जेव्हा आपण निर्यातीबद्दल बोलतो तेव्हा या सगळ्या वस्तू व्यवस्थितरित्या पॅक करून पाठवल्या जातात, आणि जेव्हा इंधनाच्या किमती वाढतात किंवा त्याचा तुटवडा भासतो तेव्हा पॅकेजिंग सुद्धा विस्कळीत होतं. तर या संबंधात काय सांगाल आपण?
0: बेसिकली आपण बघायला गेलो तर ही कोल्ड सप्लाय चेन ही पूर्णपणे इंधनावर चालणारी एक लाईफ सपोर्ट सिस्टीम आहे. आपलं दूध, फळे, भाज्या, औषधं टिकवण्यासाठी आपल्याला शीतगृहांची एक मदत लागते, आणि शीतगृह आणि पॅकेजिंग ह्या दोन गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. आणि मी एक फूड टेक्नॉलॉजिस्ट म्हणून एक सातत्याने सांगतोय की अन्नाचं रक्षण करणारं कवच म्हणजे पॅकेजिंगच आहे, आणि हे पूर्णपणे पेट्रोलियमवर आधारित आहे. आपण जेव्हा प्लास्टिक फिल्म्स किंवा रेजिन्स वापरतो ते कच्च्या तेलाची एक उप उत्पादने आहेत, आणि होर्मुज संकटामुळे कच्चं तेल महागलं की पॅकेजिंग मटेरियलच्या किमती जवळपास 30 ते 40% आपोआप वाढतात. आणि हा आकडा एकदम खूप मोठा आहे. 30 ते 40% पॅकेजिंग आता कशी होणार, काय होणार, आणि याचा परिणाम असा होतो की मूळ जी अन्नाची किंमत कमी असते पण पॅकेजिंगचा खर्च आता जास्त होतोय, आणि अनेक लघु आणि मध्यम जे उद्योग आहेत हे खर्च न पेलू शकल्यामुळे काही म्हणजे बंद पडण्याची पण शक्यता आहे. जर पॅकेजिंग नसेल तर अन्नाची वाहतूक होऊ शकणार नाही, आणि त्याची कोणत्याही अन्नाची फूड सप्लाय म्हणजे शेल्फ लाईफ ही वाढणार नाही. आणि ह्यामुळे फूड सप्लायचं म्हणजे फूड वेस्टेजचं प्रमाण हे वाढणार ना. आपण जर उत्पादन करून लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही तर म्हणजे एकदम हे वाढलं तर ह्याचा गंभीर परिणाम आपल्या एक शेतकरी बंधू भगिनीवर होऊ शकेल. आणि तसं बघायला गेलं तर भारताचं हे आपण फूड वेस्टेज आहे ते डेव्हलप कंट्रींपेक्षा खूप आहे. याचं एक ज्वलंत उदाहरण देतो म्हणजे आपले आता श्रोते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असतील, हे ऐकत असतील, महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही. आपल्या गावाच्या एपीएमसी मार्केट जवळ सकाळी सकाळी जा आणि तिथं तुम्हाला अन्नाचे ढिगारे सापडतील. ह्याचाच अर्थ जे खेड्यापाड्यातून छोट्या गावांमधून आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी जे पुरवलेले अन्न आहे, भाजी फळ, म्हणजे ह्याचा परिणाम आपल्याला एक मोठ्या प्रमाणात दिसेल आता.
1: खरे, आणि तुम्ही सांगता ते खूप महत्वाचं आहे की अन्नाची नासाडी होता कामा नये, कारण ते उगवताना खूप कष्ट तर लागतात, वेळही लागतो आणि मेहनतसुद्धा लागते. सर, खरं तर खूप छान आणि महत्त्वाची माहिती तुम्ही देत आहे, पण आपल्याकडे वेळेचं बंधन मात्र नक्कीच असतं. तर लहान आणि मध्यम उत्पादन करणारे जे उद्योग असतात ते आयात निर्यात करू शकतात की फक्त मोठे उद्योगच करू शकतात, आणि या सगळ्या गोष्टींचा छोट्या उद्योगांवर काय परिणाम होतो? जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल तू?
0: आता जग लहान झालेलं आहे, ग्लोबलायझेशनमुळे सगळं जवळ आले, जग हे खेडं झालेलं आहे. आणि खरं तर आपल्याला गरज आहे आपल्या शेतकऱ्यांना आणि लहान उद्योजकांना आपण एक रीच आउट करण्याची, आम्ही आहोत हे सांगण्याची. कारण मी जसं आधी बोललो की त्यांच्या तिथे एक सेल्फ सफिशियन्सी रेशो दुसऱ्या देशांचा म्हणजे गल्फ मिडल ईस्ट सारख्या देशांचा कमी आहे. त्यांच्यामुळे त्यांना ह्या गोष्टीची नितांत गरज पडते आपल्या ॲग्रिकल्चर प्रोड्यूसची. आणि त्यासाठी आपण एक आणि गव्हर्नमेंटच्या पण खूप सबसिडीज आहेत, स्कीम्स आहेत. जसा माझा हा एक्सपिरियन्स आहे, मिनिस्ट्री आधी मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगच्या नोडल एजन्सीमध्ये होतो मी, तर आपल्या इथे वेगवेगळे मेगा फूड पार्क्स आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने इंट्रोड्यूस केलेले, आणि परत पी एम एफ एम ई ही पण एक गव्हर्नमेंटची स्कीम आहे. एम एस सीसाठी हा थोडा एक कसोटीचा वेळ, थोड्या क्षणासाठी असू शकतो, पण मी त्यांना शेवटचे एक 3 सल्ले देईल. आपल्या प्रक्रियेत जे शक्य आहे तिथे विजेचा आणि इंधनाचा वापर कमी करा, आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंगकडे वळण्याची नितांत गरज आहे. कारण स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंगमुळे बऱ्याच आपण

0: ऊर्जाचा जो प्रसार आहे, म्हणजे ऊर्जा जेवढी लागते ऊर्जेचा आपण वापर थोडासा आपण कमी करू शकतो, आणि खरं ही गरज पण आहे आजच्या ह्या काळाची. आणि जागतिक आयातीवर अवलंबून न राहता स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या कच्चा मालाच्या आधारित उत्पादने निर्मित करा. म्हणजे आता आपण उपलब्ध वेगवेगळ्या रॉ मटेरियल्सवर अवलंबून राहतोय, पण आपण आपले जे रॉ मटेरियल्स आहेत अवतीभोवतीचे आपल्या गावातले, त्यापासून आपण एक वेगवेगळे फॉर्म्युलेशन्स डेव्हलप करण्याची आपल्याला खूप नितांत गरज आहे.
1: अच्छा.
0: आणि भारत सरकारच्या ज्या योजना आहेत, जसं PMFME स्कीम सारख्या अनेक योजनांचा फायदा घेऊन तंत्रज्ञान अपग्रेड करण्याची ही पण एक गरज आहे. आपलं हे भविष्य एकदम सस्टेनेबल मॉडेल्स आहे. आपण जर आत्ता सावध झालो नाही तर जागतिक घडामोडी आपल्या ताटातील अन्नाचं नियंत्रण करतील. आपल्याला अन्नाकडे सुरक्षेच्या नजरेतून बघण्याची गरज आहे, केवळ व्यवसाय म्हणून नाही, कारण आपल्या देशाची अन्न सुरक्षा ही आपण सांभाळू शकतो. आणि खरं झालं तर आपण हे सांभाळताना आपल्याला आपणच आपली ही अन्न सुरक्षा जर सांभाळली तरच आपला देश बलसागर भारत होईल.
1: क्या बात आहे. आणि मला वाटतं याच मुद्द्यावर आज आपण थांबूया की अन्न सुरक्षा आणि त्याचप्रमाणे अन्नाची नासाडी न करणं या सगळ्या गोष्टींची जबाबदारी एका सुजाण नागरिकावर नक्कीच आहे, आणि त्याचा जर लक्षपूर्वक वापर केला तर सगळेच सुखी होतील. तुम्ही मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इतकी मौलिक माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: धन्यवाद
1: मंडळी. आजबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव.

आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर स्वरांजली. श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी

0: ला ला ला ला।
1: हाय, मी शर्वरी।
2: नमस्कार, मी रोहित।
3: मी सुखदा।
1: आणि मी रेवा। आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
1: आम्ही मजा मस्तीही करतो,
2: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
1: आपुलकी आदरात
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
3: आपुलकी या घरात।

0: अतिमूल्य भरा।
1: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत। मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना। मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो। पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in।

आकाशवाणी मुंबई, नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 मध्ये व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केल्याचं मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तो दौलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. आणि जात गणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी आज रोम इथे शिष्टमंडळ

0: स्तरावर चर्चा केली. विविध क्षेत्रात भारत आणि इटली यांच्यातले संबंध अधिक बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी हे मुद्दे या बैठकीच्या केंद्रस्थानी होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं. भारत आणि इटलीनं आपले द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीत रुपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी जाहीर केलं. भारत आणि इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 मध्ये व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केली आहे. दोन्ही देशातलं सहकार्य वाढीस लागावं यासाठी यावेळी सखोल चर्चा झाल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. इटली डिझाईन आणि काटेकोरपणासाठी ओळखलं जातं तर भारत क्षमता आणि नवोन्मेषासाठी ओळखला जातो. त्यामुळे दोन्ही देशांचं सामर्थ्य एकवटून संपूर्ण मानवजातीसाठी काम करू असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
1: हम डिझाईन अँड डेव्हलप इन इंडिया अँड इटली अँड डिलिव्हर फॉर द वर्ल्ड के सिद्धांत पर आगे बढेंगे. फॅशन से लेकर फिनटेक तक, लेदर से लेकर लॉजिस्टिक तक, मोबिलिटी से लेकर मैन्युफैक्चरिंग तक, हर क्षेत्र में हम अपनी ताकतों को जोड़कर पूरी मानवता की भलाई के लिए काम करेंगे.
0: महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज युएस न्यूक्लिअर एक्झिक्युटिव्ह मिशन इन इंडिया अंतर्गत आयोजित अणुऊर्जा आणि अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी या परिषदेत बोलत होते. भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध आता तंत्रज्ञान, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पुरवठा साखळी या क्षेत्रात अधिक मजबूत होत आहेत. नागरी अणुऊर्जा सहकार्य हे या भागीदारीच्या पुढच्या टप्प्यातलं निर्णायक क्षेत्र ठरू शकतं असंही ते म्हणाले. यावेळी अमेरिकेतल्या न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया ग्रेस कोसर्निक उपस्थित होत्या. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. खासगी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांमधून विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी मुंबईत आयोजित टेक महाइम्पॅक्ट या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ते म्हणाले,
2: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपला चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं. त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. देशामध्ये आता अणुऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करत आहे.
0: ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणुऊर्जा आणि इतर पर्यायी स्रोतांचा वापर गरजेचा असल्याचं ते म्हणाले. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस आजपासून भारत दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी त्यांचं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं स्वागत केलं. ख्रिस्तोदौलिदेस या दौऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेतील. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात सहकार्य बळकट करण्याबाबत दोन्ही देशात चर्चा होईल. मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या ते सहभागी होतील. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणाऱ्या नवीन विकसित भारत जिरामजी योजनेची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयानं आज संसदीय समितीसमोर त्याबाबतचं सादरीकरण केलं. देशातल्या 25 राज्यांनी या कार्यक्रमासाठीची तरतूद आधीच केली असल्याची माहिती त्यांनी दिली. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज 1 दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. नागपूर इथे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं संविधान चौकात निदर्शनं केली तर ठाण्यातल्या 800 औषध विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवून निषेध नोंदवला. सांगली आणि बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करायला नकार दिला. भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून इराण युद्धासारखी अनिश्चित परिस्थिती असूनही यंदा 6.4% विकासदर राखू शकेल असा अंदाज संयुक्त राष्ट्रांचे वरिष्ठ अर्थतज्ञ इंगो पिटरले यांनी वर्तवला आहे. जगाची आर्थिक स्थिती आणि प्रगती अहवाल याविषयी ते बातमीदारांशी बोलत होते. क्रिकेट. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर थोड्याच वेळात म्हणजे 7:30 सामना सुरू होईल. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती इथे 46.8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या 1 दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वदूर. श्रोतेहो, जाणून घेऊया आमच्या काही कार्यक्रमांविषयीची निवेदनं.

0: आपली प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरभ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबा.
1: आम्ही शेतकऱ्यांसाठीचं सगळ्यात सुंदर गाणं माझ्या मुळशी पॅटर्न मध्ये होतं. आकाशवाणी ऐकणाऱ्या प्रत्येकाचा आयडॉल हा त्याचा बाप असतो. त्या आभाळाहून मोठ्या बापासाठी हे गाणं आहे.
2: परत गॅलरीमध्येच येते आमचा रोमॅन्टिसिझम. सगळा गॅलरीमध्ये असा चहा आम्ही घेतो,
1: सकाळी 10 संध्याकाळी 4 चहा हा बायको बरोबरच.
2: काय अंदाज आला
3: उन्हून
2: करेक्ट.

0: लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल तरडे यांची वाफाळलेली प्रेम कहाणी आम्ही कार्यक्रमात दर मंगळवार आणि बुधवार आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी 11:30 वाजता, पुणे विविध भारती वरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30 वाजता. आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: श्रोत्याहो, एक निवेदन. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीही यांचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमाने वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणे, जखमी प्राण्यांना मदत करणे, तशीच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सह अस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद. श्रोतेहो, एक आठवण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाविषयी. आज रात्री 8:15 वाजता एक कलाकार हा कार्यक्रम केंद्रित असणार आहे सुप्रसिद्ध पार्श्वगायिका मधुबाला जव्हेरी यांच्यावर. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या माधवी पानसरे. आज रात्री 8:15 वाजता जरूर ऐका कार्यक्रम एक कलाकार, जो केंद्रित आहे पार्श्वगायिका मधुबाला जव्हेरी यांच्यावर. सात वाजून पंधरा मिनिटांनी अर्थविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.
2: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, अभ्यास, नोकरी, व्यवसाय आणि कौशल्य प्राप्ती हे विद्यार्थी दशेतलं ध्येय असतं. विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळावं यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. विविध अभ्यासक्रमांमध्ये राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेमार्फत देशव्यापी परीक्षा घेतल्या जातात. अशाच प्रकारे वैद्यकीय प्रवेशासाठीच्या आवश्यक असलेल्या नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली आणि देशभर एकच गदारोळ झाला. या परीक्षा, त्यांची व्याप्ती, त्यांची आवश्यकता आणि या परीक्षांना सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःहून घेण्याची काळजी याविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, यंदा नीट परीक्षेचा पेपर फुटला आणि त्या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर सरकारने तातडीने कारवाई सुरू केली. एका शहरात पेपर फुटल्याने देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे श्रम वाया जातात. केवळ नीटच नव्हे तर जेई

0: ई कॅट अशा अनेक ज्ञानशाखांच्या परीक्षांना न्यायालयात आव्हान दिलं जातं. न्यायालयाचे निकाल येईपर्यंत विद्यार्थ्यांच्या करिअरला खीळ बसते. यामुळे अशा परीक्षा पद्धतीमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे का? निवड परीक्षेनंतरचा अभ्यासक्रम आणि आपली क्षमता लक्षात घेऊन विद्यार्थी आणि पालकांनी या निवड चाचणी परीक्षांसंदर्भात भूमिकेत काही बदल केले पाहिजेत का? याविषयी करिअर मार्गदर्शन तज्ज्ञ श्रीराम गीत यांनी सांगितलं.
1: पहिली गोष्ट म्हणजे चाचणी परीक्षा घेण्याची फार मोठी गरज आहे नीट मत करता. 23 लाखाचा आकडा, खरे परीक्षार्थी जेमतेम 3 लाखावर येतील. ज्याप्रमाणे जेईई ऍडव्हान्स ही जेमतेम 2 लाख मुलं देतात, त्या पद्धतीत ही परीक्षा घ्यायला पाहिजे. दुसरा मुद्दा, ऑनलाईन परीक्षा घेणं हे जगभर आता रुळलेलं आहे. ऑनलाईन परीक्षेच्या संदर्भात पेपर लीक झाला असं समजलं तर शेवटच्या मिनिटाला सुद्धा पेपर बदलता येतो. प्रश्नांचा सिक्वेन्स बदलून परीक्षा घेणं हाही एक उपाय आहे. त्याच्यामुळे हे सगळे उपाय पुढच्या वर्षी अंमलात येतील असं मला वाटतं. तशी धर्मेंद्र प्रधान आणि एनटीएचे अध्यक्ष या दोघांनी ग्वाही दिलेली आहे. डॉक्टर झाल्यानंतरची परिस्थिती काय आहे याच्याबद्दल पालक आणि विद्यार्थी पूर्ण अंधारात असतात. तर असं लक्षात येईल की वैद्यकीय करिअरमध्ये पैसा हा एकमेव जोडीला प्रतिष्ठा ही सगळी संपलेली आहे. सध्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर हा तिथे राबणारा कामगार म्हणून असतो याची पालकांना अजिबात कल्पना नसते. ती त्यांनी जर घेतली तरी सुद्धा या परीक्षेचं या करिअरचं आकर्षण कमी होत जाईल. दुसरा मुद्दा असा, डॉक्टरांवर होणारे हल्ले, डॉक्टरांना येणाऱ्या कायदेशीर अडचणी आणि लागणारा पैसा हा इतका चमत्कारिक पद्धतीत वाढत गेलेला आहे अशी सध्याची परिस्थिती आहे. पण याची कल्पना कोणचीही नसल्यामुळे डॉक्टरच बनायचंय असा हट्ट असतो आणि तो वेडा हट्ट कमी होण्याची गरज आहे. जेईला माझ्या माहितीत यंदाच्या वर्षी माझ्या जवळचे ओळखीचे अनेक विद्यार्थी बसले आहेत. आयआयटी करता जेईची परीक्षा द्यायची असते म्हणून त्यांनी क्लास लावला, अभ्यासाला सुरुवात केली. यांच्यातला फार तर 2 किंवा 3 विद्यार्थी आयआयटी पर्यंत पोहोचतील. 2000 किंवा 3 जर विद्यार्थी या पद्धतीत जर आयआयटीला पोहोचणार असतील किंवा नीटची परीक्षा तयारी केली, नीटचा क्लास लावलाय म्हणून सुरुवात केली आणि सरकारी किंवा खाजगी कॉलेजात प्रवेश मिळत नाही अशांची संख्या याच प्रमाणात असते. तिसरी एक परीक्षा एमबीएच्या एंट्रन्सच्या संदर्भात सर्व पदवीधर एमबीए करायला कॅटची परीक्षा द्यायची जी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात असते अशी सुरुवात करतात. पण कॅटचं सिलेक्शन अत्यंत टफ असतं आणि 22 आयएम मध्ये जाणारा मुलगा शोधून सुद्धा पुण्यात सापडत नाही. तर ती परीक्षा किती कठीण आहे. पण पुण्यात कॅटचे क्लासेस प्रचंड प्रमाणात आहेत. मी 3 प्राइम परीक्षांची तुम्हाला उदाहरणं दिली. खासगी मेडिकल कॉलेजला लागणारी फी ही सध्या साधारणपणे 60 ते 80 लाख असते फक्त एमबीबीएस करता. याऐवजी 10 लाख रुपये देऊन जर 100 पालक निघणार असतील की पेपर आम्हाला द्या, तर क्लास चालक तो पेपर मिळवण्याच्या किंवा फोडण्याच्या मार्गाचा अवलंब करू शकतात ना. तोच प्रकार यंदा तिसऱ्यांदा घडला आहे. पण यंदा पूर्ण परीक्षा कॅन्सल केली गेलेली आहे. याच्या आधी 2 ज्या ज्या सेंटरला हा प्रकार घडला तेवढ्या पुरताच ठेवलेला होता. पण पूर्ण परीक्षा कॅन्सल केली गेली आणि मुलांचं 3 मे पासून 21 जून पर्यंत सगळं मानसिक आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. सुमारे 15 साल पासून इंटिग्रेटेड किंवा टायअप नावाची व्यवस्था संपूर्ण भारतात अस्तित्वात आलेली आहे आणि महाराष्ट्रात ती बोकाळलेली आहे. महत्वाचा मुद्दा असा आहे, जेईच्या संदर्भात किंवा नीटच्या संदर्भात फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे विषय कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकांच्या कुवती बाहेरचे आहेत म्हणून क्लासची गरज असते. आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर कॉलेजचा वेळ वाया जातो, त्याच्याऐवजी टायअप मध्ये जा, तिथेच तुमची हजेरी लागेल, बसण्याची परीक्षेला व्यवस्था होईल. खरं सांगायचं तर या सगळ्यावर शिक्षण खात्याने बंदी घालायला पाहिजे. शिक्षण खातं याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करते. 11वी 12वीच्या वर्गामधली

0: 75% उपस्थिती नसेल तर फॉर्म परीक्षेचा मिळणार नाही, परीक्षेला बसता येणार नाही. हा नियम पूर्णपणे धुडकावून आयएफ किंवा इंटिग्रेटेडची व्यवस्था पॅरलली चाललेली आहे आणि त्याला पालक बळी पडतायत. शेवटचा एक महत्वाचा मुद्दा सांगतो. इयत्ता 11वी पास झाली की अनेक मुलांच्या डोक्यात मला एनडीएला जायचंय असं सुरू होतं आणि एनडीएला जाण्याकरता सायन्स घेतलंच पाहिजे अशी एक भूमिका चुकीची असते. या निमित्ताने महाराष्ट्रात अनेक अकॅडमी सुरू झालेल्या आहेत, पुण्यात काही जुन्या जाणत्याही आहेत. मूळचा मुद्दा एनडीएत जाण्याकरता सायन्स लागतं हीच कल्पना चुकीची आहे हे पालकांना माहीत नसतं. सायन्स सगळ्यांना झेपतं असं नाही, एनडीएत जाण्याकरता सर्व विषय लागतात आणि मुख्य म्हणजे मोठा विषय गणित असतो. गणिताचा अभ्यास तुम्ही कॉमर्स घेऊन करू शकता, आर्ट्स घेऊन करू शकता, पण त्याच्याऐवजी सायन्स घेतलं तर सायन्स न झेपणं, सायन्समध्ये बोऱ्या वाजणं आणि एनडीए पण न मिळणं अशा सगळ्या बाजूनी नाराजी आयुष्यावर दाटून येते.
1: श्रोतेहो, नीट सारख्या परीक्षांमधून वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळतो, पण चांगल्या करिअरसाठी केवळ MBBS हाच एक पर्याय आहे का? केवळ डॉक्टर बनूनच रुग्णांची सेवा किंवा वैद्यकीय क्षेत्रात करिअर करता येते का? त्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या अन्य पर्यायांविषयी विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे. वैद्यकीय क्षेत्राची व्याप्ती मोठी आहे. औषध निर्माण, संशोधन, साथरोगांचं संशोधन, भौतिकशास्त्रावर आधारित वैद्यकीय उपकरणं, नर्सिंग आणि इतरही अनेक पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. या पर्यायांविषयी व्यवसाय मार्गदर्शक आनंद मापुसकर यांनी सांगितलं.
2: विद्यार्थी आणि पालकांनी हे विचार केला पाहिजे की त्यांना वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचंय, तर त्याच्यामध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. साधारणतः भारतामध्ये जर का आपण विचार केला तर जो MBBS डॉक्टर आहे त्याला खूप महत्व दिलं जातं आणि त्याच्या अंडरच सगळ्या गोष्टी आहेत असं आपल्याला साधारणतः वाटतं. पण मला वाटतं की हे तितकंच बरोबर नाही. आता वैद्यकीय क्षेत्राचा जर का आपण विचार केला तर डॉक्टर जे आहेत MBBS किंवा MD असतील, स्पेशालिस्ट असतील, तर ते साधारणतः आपण बघतो की रुग्ण असेल तर त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या करतात आणि त्याच्यातून रोगाचं निदान करण्याचं काम करतात आणि त्यानंतर त्यांना औषधं वगैरे लिहून देतात. म्हणजे मग लक्षात आलं की फक्त डॉक्टर्स नाही तर औषधं निर्मिती करणारे सुद्धा गरजेचे आहेत. मग आपल्याला लक्षात येतं की अरे औषध तयार करण्याचं जे शास्त्र आहे त्याला आपण औषध निर्माण शास्त्र किंवा इंग्रजीमध्ये आपण त्याला फार्मसी म्हणतो. आता फार्मसीचा आपण विचार केला तर फार्मसीमध्ये सुद्धा आपल्याला बघायला लागतं की त्याच्यामध्ये केमिस्ट्री हा विषय येतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला औषधं किंवा ड्रग्ज किंवा लसी ह्या शोधण्याचं काम जे आहे हे साधारणतः फार्मास्युटिकल कंपन्या करतात. त्यामुळे रिसर्चमध्ये ज्यांना जायचं आहे त्यांना सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा वाव ह्या फार्मसी या शाखेकडे आहे. फक्त वेगवेगळ्या प्रकारचे रोग येतात त्याच्यावर संशोधन करायला लागतं, मग आपल्याला लक्षात येतं की अरे याच्यामध्ये रिसर्चर लागतात. मग आपण विचार करूया की रिसर्चर कुठल्या प्रकारचे लागतील. मग काही केमिस्ट्री मधले रिसर्चर लागतात, काही मायक्रोबायोलॉजी या विषयातले रिसर्चर लागतात. आता काही विद्यापीठांमध्ये व्हायरोलॉजी म्हणजे व्हायरसचा अभ्यास करणारी लोक सुद्धा असतात. आता हा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या काय फक्त MBBS डॉक्टर करत नाही, त्यामुळे मग आपल्याला BSc केमिस्ट्री असेल, BSc मायक्रोबायोलॉजी असेल किंवा MSc आपल्याला व्हायरोलॉजी असे विषय घेऊन सुद्धा आपल्याला मला वाटतं की हे मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा काम आपल्याला करता येऊ शकतं. डेंटिस्ट सुद्धा आपण बनू शकता. त्यानंतर आपण विचार जर केला तर आता आपल्याला भारतीय ज्ञान परंपरेतून आलेली जी आयुर्वेद आहे म्हणजे BAMS नावाची जी पदवी आहे त्या BAMS आपण शिक्षण घेऊ शकतो. ज्यांना युनानी पद्धतीचा अभ्यासक्रम शिकायचा आहे तर त्यांच्यासाठी बॅचलर इन युनानी मेडिसिन अँड सर्जरी नावाचा अभ्यासक्रम आहे. आणि एक वेगळ्या प्रकारचा अतिशय पण जो खूप लोकप्रिय होतोय तो अभ्यासक्रम जो आहे नॅचरोपॅथी आपण म्हणतो ज्याला, तर त्याची सुद्धा आपल्याकडे बॅचलर डिग्री आहे. तर अजून पर्याय त्याच्यामधले असे आहेत की सगळेच रोगांवर MBBS डॉक्टर उपचार करू शकत नाही. मग आपल्याला लक्षात येतं काही अस्थिव्यंग वगैरेचा आजार असेल किंवा काही दुखापत झालेली असेल, परत माणसाला चालायचंय तर मग त्याला फिजिओथेरपीची गरज पडते. आणि मग फिजिओथेरपी हे सुद्धा खूप महत्वाचं फील्ड आहे. आपण बघतो की अनेक वेळेला म्हातारी माणसं असतील, अपघात झालेले आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण ऍथलीट्स बघतो किंवा स्पोर्ट्स पर्सन बघतो त्या सगळ्यांना फिजिओथेरपीस्ट लागतो मदतीला. कारण स्नायू बळकट कसे करायचे, कोणी कुठला व्यायाम करायचा हे सांगणारा, हे शिकवणारा असं लागतो. त्यामुळे फिजिओथेरपी हे सुद्धा एक मेडिकल ब्रँचेस आहे, ती सुद्धा चांगली आहे. आता दुर्दैवाने कधी कधी काय होतं की काही मुलं जन्माला येतात काही ना काही व्यंग घेऊन जन्माला येतात, मग सेरेब्रल पाल्सी असेल किंवा काही जणांना आयुष्यामध्ये नंतर काही अपघात होतात त्याच्यानंतर त्यांना चालता येत नाही. तर अशा लोकांना रोजच्या जीवनातली कामं कशी करायची शिकवणं

0: वेगळी असतात ते ऑक्युपेशनल थेरपिस्ट असतात. त्यामुळे ऑक्युपेशनल थेरपी हा सुद्धा तशा खूप चांगल्या प्रकारचा अभ्यासक्रम जो आहे हा अभ्यासक्रम आहे. त्याच्यानंतर अजून एक आगळा वेगळा अभ्यासक्रम जो आहे तो म्हणजे बॅचलर इन ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी. आता याच्यात काय होतं की कानाने काही जणांना ऐकू येत नाही, बोलतानाही त्रास होतो, स्टॅमरिंग नसतं, किंवा काही गायक वगैरे असतात तर त्यांना गळा जो आहे गळ्याचा स्ट्रेंथ ती वाढवायची असेल तर अशा वेळेस मदत करणारे जे असतात ते बॅचलर इन ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजीवाले. आपल्याला आश्चर्य वाटेल पण भारतीय ज्या परिचारिका आहेत त्यांना युरोपमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, विकसित देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे आपण बीएससी नर्सिंग हा एक अभ्यासक्रम आहे आणि त्यामुळे जनरल नर्सिंग जीएनएम हा पण एक अभ्यासक्रम आहे. आता याच्यानंतर आपण बघतो की रोग निदान करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञांची आपल्याला आवश्यकता भासत असते तर ते पण शिकण्याचं आहे. म्हणजे आपल्याला जर का त्यातलं चांगलं शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला आश्चर्य वाटेल की बायोमेडिकल इंजिनिअरिंग सारखं एक शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये आपण जी उपकरणं वापरली जातात मग MRI स्कॅन असेल, CT स्कॅन असेल, वेगवेगळ्या प्रकारची शरीराची आपण स्कॅनिंग करत असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या आपण टेस्ट घेत असतो आणि त्याच्यातून रोग निदान होत असतं तर असे तंत्रज्ञ सुद्धा आपल्याला लागत असतात. म्हणजे साधं आहे की बीएससी केमिस्ट्री आणि नंतर DMLT केलं तर तुम्ही पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये खूप चांगल्या प्रकारचे टेक्निशियन म्हणून काम करू शकता. तुमचा जर का डिप्लोमा झाला असेल तर टाटा कॅन्सर हॉस्पिटल जे आहे तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे एक्सरे टेक्निशियन, त्यानंतर सोनोग्राफी यासारखे अभ्यासक्रम जे आहेत आणि MRI स्कॅन सारखे अभ्यासक्रम जे आहेत हे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मला वाटतं की ते बघता येऊ शकेल. त्यामुळे अशा प्रकारे टेक्निशियन होणं आणि वेगवेगळी जी यंत्र असतात ती यंत्र हाताळणं, प्रसंगी ती यंत्र जी आहेत त्यानंतर रिपेअरिंग करणं, ह्या सगळ्यांमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारच्या संधी जे आहेत ह्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत. हे सगळे जे अभ्यासक्रम मी सांगितले त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचे अभ्यासक्रम आहेत, स्पेशलायझेशनचे अभ्यासक्रम आहेत, हे सगळे आपल्याला उपलब्ध आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राची व्याप्ती ही केवळ MBBS या एका अभ्यासक्रमापुरती नाहीये तर ती मला वाटतं की वेगवेगळ्या कोर्सेसमधनं वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेऊन आपल्याला करता येऊ शकतं त्याचा विद्यार्थी आणि पालकांनी जरूर विचार केला पाहिजे.
1: श्रोते हो, देशाच्या विकासात या विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा ठरून त्याप्रमाणे सर्वच संबंधित यंत्रणा आणि संस्थांनी तसंच पालकांनीही सजगतेने निर्णय घेतले तर देशाचं भवितव्य निश्चित उज्ज्वल आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. त्याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला केव्हाही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. निर्मिती, संपादन आणि निवेदन गौरी देशमुख, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे.

0: वृत्त विशेष आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं पुणे केंद्र मध्यमलहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वदूर. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. शेतकरी बांधवांसाठी माझं घर माझं शेत हा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

शेतकरी बंधूंनो, राम राम. कसे आहात? खूप उन्हाळा आहे, कडक उन्हाळ्यात स्वतःची आणि पशुधनाची काळजी घेत आहे ना? नक्की घ्या. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 30 वैशाख 1948, 20 मे 2026. कार्यक्रमात सुरुवातीला जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह

विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी उबदार रात्रीची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, स्वतःची आणि पशुधनाची नीट काळजी घ्या. आपल्या आजच्या कार्यक्रमात आपली आवडती कौटुंबिक श्रुतिका चालू जमाना आपण ऐकणार आहोत. याचं लेखन केलंय शारदा फाकटकर यांनी आणि निर्मिती सहाय्य आहे प्रिया बेल्हेकर यांचं. सहभाग प्रसाद कुलकर्णी, धीरज केदारी आणि प्रिया बेल्हेकर यांचा. कार्यक्रमाचे सादरकर्ते धीरज केदारी. तर ऐकूया कौटुंबिक श्रुतिका चालू जमाना.

0: बाप रे, काय गरम होत आहे, काय बी सुचे ना बघा, काय करावं काही कळत नाही.
1: काय झालं, काय झालं तारा, एवढी वैतागलेली का दिसती तू?
0: अहो काय, सकाळपासून लाईट नाही, एवढं उकडतंय, काय विचारू नका बाबा.
1: अगं तारा, आता उन्हाळा आहे, कडक आहे यंदा उन्हाळा, हा म्हणून तुला सांगतोय, जरा उन्हाळ्याचे 2 घास कमी खात जा आणि पाणी भरपूर पीत जा. तर तू ऐकत नाही.
0: तसं बी जेवण जात आहे कुठे, आणि तुम्हाला सांगते ते मसाल्याचं चमचमीत तर बघवतच नाही बाबा. 2 दिवस झाले बघताय ना तुम्ही, दुपारी फक्त ताक भाकरी आणि संध्याकाळी मुगाची खिचडी, काय इच्छा बी होईना खायची काही
1: नाही. मी म्हणजे ते विचारणार होतो, पण म्हटलं नको बाबा विचारायला, जे मिळतंय ते बी बंद होईल म्हणून आपलं काही तोंड उघडलं नाही. मी
0: इतकी दुष्ट आहे बाई मी?
1: अगं नाही ग बाई, दुष्ट नाही म्हणत मी, उग आपली चेष्टा केली. हे बघ, अगं मी बघतोय ना पाठीपासून तुझं आपले म्हणजे राबणं चालू असतंय, सडा रांगोळी, मग गोठ्याची स्वच्छता काय थांबते का, पर देवपूजा आहे, घरातली इतर कामं आहेतच, तुला विश्रांती तशी नाहीच हे मी बघतोय.
0: बास झालं.
1: गेली कसं, गेली 5-7 दिवस बघतोय मी आपलं धान्य उन्हात वाळवतीस तू, निवडून टिपून ठेवतीस, त्यामुळे पण तू दमत असशीलच ना, म्हणून मग ताक भाकरी गोड लागते तुला काय. बर, तुला चहा करून देऊ का मी?
0: बर, बास झालं,
1: माझं कौतुक बास. अगं असं नाही, मला काय जाऊ दे, चला ज्याचं करावं भलं तू म्हणतो माझं खरं. आता हे बघ, एक काम कर, असं कर, मग तूच मला चहा करून आण थोडा.
0: तरीच म्हंटल मी, अजून चहा कसा मागितला नाही.
1: तो काय करता?
0: म्हणजे मी काय म्हणते, तो गोपाळ आता येईलच ना, मग ठेवते ना तेव्हा चहा. काय
1: माझं काही म्हणणं नाही, तू म्हणशील तस, पण म्हणजे काय माहितीये का तारा, चहा तर घेईनच मी, पण त्याला म्हणजे थोडा असं भूक लागल्यासारखं झालंय म्हणून आपलं जरा.
0: मग काय चिवडा आणि शंकरपाळी बी देते त्यासोबत, चालेल ना?
1: कसं म्हणजे काय माहितीये का, तुला ना मनातलं ओळखता येतच बघ, मनातलं बोललीस. हा एक काम कर, ते परवा तालुक्यावरून ते वेफर्सचा पुढा आला ना, हा तो बी पोडकी, हा आवडतो गोपाळ, लय आवडतो.
0: अजून काय सेवा असेल तर ते बी सांगा, हा ते बी करते त्याच्यासोबत.
1: नाही काय तसं काय नाही.
2: काय झालं, कसली सेवा करायची तारा वहिनी?
1: अरे अरे बाबा, आला गोपाळ, आला बस रे बाबा. नाही काय झालं माहितीये का, आपलं नेहमीच आपलं गरम गरम चर्चा चहाची, त्यामुळे कसं झालंय तुझ्या वहिनीला म्हणलं जरा चहा कर, आणि सोबत ते आपलं चिवडान शंकरपाळी आणि ते अरे परवा वेफर्स आलेत, ते वेफर्स काय असेल ते म्हटलं गोपाळा आला तर गप्पा मारत एकीकडे खाऊ आम्ही. हा मग
0: गोपाळा त्यांचं राहू दे, हे घे बाबा पाणी पी.
1: तू पाणी पी बाबा.
0: भाऊरावांचं ठाव आहे ना, तोंड सतत चालू असतंय बघ, खायला बी आणि बडबड करायला बी.
1: अरे बाबा,
0: त्यामुळं जरा त्यांच्यावर रागवले होते, इतकंच आमचं चाललं होतं.
1: कसं काय?
2: बर बर, चालू द्यात तुमचं, तुम्ही खुशाल रागवा भाऊरावांना.
1: बाबा आहे ना तो, आता
2: मी आपलं त्यांना खायला मदत करतो काय भाऊराव.
1: हा कसं, तू दोन्हीकडनं बोला, मला ते पटलं बाबा. हा ये होईना बात, म्हणजे कसं आहे तारा, तू आता काही थांबू नको, तू आपलं खायला घेऊन ये. हा
0: आणते आणते, जरा दम तर धरा, देवा पुढे दिवा लावते.

0: बाप
1: एक
0: रे,
1: लाइट भी नहीं है, एगो पड़ा लाए
0: लाइट आली, लाइट
1: लाइट आ गए।
0: आली, लाइट आली, बाबा बरालो बरालो, वाह वाह,
2: अरे वा वहिनी, तुम्ही देवापुढे दिवा लावलात आणि लख प्रकाशच पडला बघा, म्हणजे लाइट आली।
1: खरंच बरं झालं, देवच पावला। मला तर इतकं गरम होत होतं गोपाळा, काय आता मी यांना तेच सांगत होते, सहनच होत नव्हतं। बापरे,
2: अहो वहिनी, गर्मी वाढली आहे हे तर खरंच आहे, पण हे समजा कशामुळे होत ठाव आहे का?
0: अरे माहिती बाबा गोपाळा, आता काय अनेक वेळा बोलू आपण या विषयावर, काय त्याच त्याच
1: गोपाळा, आपण नुसती चर्चा करतो आणि तसंच राहतंय सगळं। विकासाच्या नावाखाली आपण सगळी हानी करून ठेवली आहे बघ,
0: आणि काय करायचं,
1: काय टाळूच शकत नाही।
2: खरंय, विकास आणि नैसर्गिक संसाधनाची जोपासना याचा मेळ घालत आपण सुविधांकडे वळायला हवं।
1: म्हणजे कसं रे,
0: नाही
1: पाहिजे ते बी पाहिजे असं कसं रे?
0: काय झालं, मी मध्ये दोन वाक्य बोललो नाही ना, त्यामुळे बोलावं असं वाटतंय मला।
1: बघ
0: कसं माहितीये का, आपण तोडलेली झाडं पुन्हा लावली पाहिजे, किंवा इंधनाचा वापर कमी करायला हवा, आपलं शेतामध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करायला हवा। त्यामुळे कसं आहे माहितीये का, मिथेन वायू हा वातावरणात पसरला जातो ना, आणि वातावरणाचं संतुलन बिघडतं, ते आपल्याला सगळं परत नवीन करायचंय।
2: याशिवाय जागोजागी झालेली सिमेंटची जंगल, वाढलेली लोकसंख्या आणि त्याचबरोबर वाढलेल्या गरजा, या सगळ्याचा परिणाम आपल्या नैसर्गिक संपत्तीवर होऊन ती संपत्ती नष्ट तर होते आहेच, नाहीतर ती दूषित पण होत आहे, जसं हवा, नद्या, माती।
0: बघ म्हणजे झालं गोपाळा, आपल्या सगळ्यांना काय माहित नाही का, पण काही कोणी करू शकत नाही रे त्याच्यावर, असं झालंय बाबा, काय करा।
2: असं कसं म्हणता भाऊराव,
0: आता काय,
2: आता परवाच आपण बायोगॅस प्रकल्प गावागावात उभारण्याविषयी ग्रामसभेत प्रस्ताव मांडला,
0: हा मग झालं ना,
2: आणि सर्वांनी त्याला सहमती पण दर्शवली।
0: अरे विसरून कसं चालेल,
1: पण हे तर तू चांगलंच केलं बाबा गोपाळा, फक्त लवकरात लवकर तो प्रकल्प आपल्या गावात उभारायला हवा। मी तर खरं तर वाटच बघते बघ,
2: अगदी खरं बोललात वहिनी, पण कसं आहे काही गोष्टी आपण वैयक्तिक पातळीवर पण करायला हव्यात ना।
1: आता त्या कोणत्या रे बाबा?
2: हा सांगतो, ऐका तर,
0: चांगले बाबा।
2: सुका कचरा याचं वर्गीकरण, त्यानंतर घरात घराबाहेरची स्वच्छता, ज्यामुळे घाण होणार नाही, आणि मग त्यावर बसणाऱ्या डासांसाठी वेगवेगळ्या औषधांची गरज भासणार नाही,
0: सारखी औषधं मारायला लागतात।
2: हा, या औषधांमुळे देखील वातावरण दूषित होऊन वायू पसरतात। तसंच तुम्हाला सांगतो की घरोघरी जे एसी वापरले जातात, यामुळे देखील हानिकारक वायू वातावरणात उत्सर्जित होतो। यापेक्षा कूलर हा चांगला पर्याय आहे बघा।
0: बरोबर आहे बाबा गोपाळा, आणि ते तू ते जंगल तोड, इंधनातून निघणारा ते कार्बन डायऑक्साइड, ही पण सगळी उदाहरण आहेतच की हे निश्चितच आहे, काय विचारू नको बाबा, काय खरं नाही,
1: खरंच आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि ती जंगल तोडी बरोबर डोंगर पोखरून जो रस्ता तयार करतात, त्याच्यातून वाहतूक करतात, हे सुद्धा धोकादायक असतं की
0: होय झालं ना।
1: आपल्या दोन गावांमध्ये बघा, पूर्वी एक डोंगर होता, आता तो फोडलाय आणि आता मस्त हायवे तयार केलाय। त्याचं दुर्दैव इतकंच की आजूबाजूला झाडी त्यांनी काही परत बांधली नाही, आधी जंगल होतं ते सगळं संपलं, आता त्याच्या दुतर्फा आता हॉटेल झाले, ढाबे झाले। त्या रस्त्याचा पालखीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांना उपयोग होईल, पण झाडं कमी झाल्याने तापमान वाढलेलं असणारे त्याचा त्यांना त्रास होणार आहे।
0: हे मात्र
1: कशाला, आपण बी रोज जातोय, आपल्याला बी होतच त्रास।
0: खरे खरे खरे,
2: अगदी बरोबर बोललात वहिनी तुम्ही, हेच तर मी मगाशी बोलत होतो ना। विकास आणि नैसर्गिक संपत्तीचं संवर्धन याचा मेळ घालूनच प्रगती करायला हवी।
1: खरंय बाबा गोपाळा, खरंय खरंय, तुला जे म्हणायचं ना ते बाबा माझ्या लक्षात आलंय आता।
0: तारा, ए तारा, आतल्या खोलीत तुझा फोन वाजतोय बघ, जर जा बघ पटकन।
1: बघते बघते।
0: हा गोपाळा, अरे चिवडा शंकरपाळे आवडले का ना तुला?
2: मग भाऊराव, एकदम जकास होती बघा।
0: नाही नाही, आणि कसं आहे माहिती का, सोबतीला ही आपली खमंग चर्चा,
2: चिवडा म्हणजे लाजवाब,
0: शंकरपाळी पण तशीच,
2: एकदम
0: म्हणजे कसं माहितीये का, चर्चा फलदायी ठरली पाहिजे रे, जेव्हा आपण आणि आपले श्रोते हे सगळे मुद्दे असे वैयक्तिक पातळीवर असेल, तेव्हा ते सगळं सुधारेल रे बाबा, असं होईल ते।
2: खरंय भाऊराव, आपले श्रोते तर चतुर आहेतच हे नक्की, ते बदल करतील, पण आपणही शक्य तितक्या गोष्टी वैयक्तिक पातळीवर सुधारून वागूयात। बरं,
0: वागायलाच पाहिजे बाबा।
2: तारा वहिनी कुठं राहिल्या? मी निघतो आता।
0: अरे अरे।

0: अरे थांब ना बाबा, ए लगेच निघाल तू, आज काय करतो?
1: जातो जरा सरपंचांना भेटतो. बायोगॅसचं कुठपर्यंत आलंय?
0: अरे आय अरे असं नको करू, थांब जरा बाबा थांब. आ तुला सांगतो गोपाळा, अरे एवढा वेळ फोन चालू आहे, म्हणजे हा फोन नक्कीच तिकडचा माहेरचा असणार आहे, माहेरचा.
1: खरंय खरंय असं म्हणताय. मग निघतो आता मी, बरं अजून लय टाइम लागेल की काय
0: अरे
1: वहिनीला?
0: माहेरचा फोन तो काय समजतो काय
2: वय
0: लगेच.
2: वय चालतंय चालतंय, कळवते तुम्हासनी. हा हा चल चल, ठेव का मग आता फोन? चल चल, हा ठेवते ठेवते.
0: आली आली आली बाबा, आज जरा लवकर संपला फोन म्हणायचा. आली बाबा, वहिनी आली तुझी. बर काय म्हणजे साले साहेबांचा फोन दिसतोय. हा काय म्हणतात ते?
2: अहो बापूचा फोन होता, आई बी बोलत होती.
0: हा मग
2: आपल्याला धोंड्याच्या जेवणाचं निमंत्रण दिलंय
0: ओ
2: तिने,
0: हो
2: आईने तुम्हाला

0: तोंडाच्या जेवणाचं निमंत्रण दिलंय ती.
1: हो हो हो,
0: आईने तुम्हाला परत फोन करणार आहे. हा
1: बर बर.
2: हा बरोबर भाऊराव, धोंड्याचा महिना सुरू झाला ना, मजाच आहे बुवा. हे सर्व जावे लोकांचं बरं असतंय बरं का. आमच्याकडं बी आईनं या रविवारी धोंड्याचा घाट घालायचं ठरवलं.
1: अरे वा छान की.
2: दोन्ही बहिणी, जावई, नातवंड, बाप रे, लई धमालच असणार आहे बरं का आठवडाभर. विचारू नका.
1: खरंय बाबा खरंय. काय माहिती का गोपाळा, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ना काही चाली परंपरा मजेशीर आहेत. हा पण त्या म्हणजे एकमेकांमधलं प्रेम आहे, जिव्हाळा आहे, ते वाढवण्यासाठी सगळं तयार केलेलं काय काय असं वाटतं. हा आता हा धोंड्याचा महिना, आता याला अधिक मास किंवा आपण ते पुरुषोत्तम मास म्हणतो. हा चंद्र आणि आपलं सूर्य याच्यामध्ये म्हणजे त्याच्यानुसार जे काय आपलं कॅलेंडर चालतं त्याच्यात ताळमेळ ठेवायचा म्हणून हा अतिरिक्त महिना येतो. हा आणि बघ ना त्यामुळे कसं आहे माहितीये का, 13 महिने होतात त्या वर्षात. हा भगवान श्री विष्णूची उपासना या महिन्यात करावी म्हणतात आणि विष्णुरूपी जावयाचा देखील यथोचित मानपान करावा आम्हाला बोलवणं आलेलं आहे म्हणून म्हणतो. अर्थात हा जात्रेचा श्रद्धेचा प्रश्न आहे. पण म्हणजे कसं आहे की लग्न झाल्यापासून दर अधिक मासात माझ्या सासरी जाऊन मुठभर अधिक मांस माझ्या अंगावर चढून येत असतो बाबा. हा भाग्यवान मानायचं आम्ही काय आता. बर आयुष्यभर कसं आहे म्हणजे त्यांचा धोंडा आणि मग ते म्हणजे
0: काय काय म्हणालात तुम्ही.
1: नाही नाही हे आपलं म्हणजे लाडाचं शेंडे फळ मी सांभाळतोय असं मला म्हणायचं होतं. तेव्हा मानपान ते करणारच का नाही असं आहे ना. सोपं आहे का, नाही तर हे असं म्हणजे सांभाळणं काय म्हणजे हे जबाबदारी हो, बाकी काय नाही. नाही म्हणजे कसं आहे मी म्हणतोय अशी परंपरा पुढे सांभाळण्याचं काम सासरीची लोक करतायत ना, त्याचा आनंद आहे बाबा.
2: भाऊराव मला कळलंय सगळं आता. तुम्ही अधिक बोलला तर अजून एक धोंडा म्हणजे एक संकट स्वतःच्याच पायावर.
1: मी जास्ती बोलणारच नाही. नाही
2: आधीच मी इथून निघतो, भेटू पुन्हा.
0: गोपाळा तू बी यांच्यासारखा चेष्टा करायला शिकलायस बघ आता.
2: नाही नाही नाही बहिणी, मी तर काहीच बोललो नाही.
1: तू काय तू बोलला नाही. हा तू सावका जा रे. हे बघ तू बोलला नाही, मी काय बोललो नाही का नाही. हे बघ तुला सांगतो तारा, याच्या गळ्यात कोणता धोंडा नाही म्हणून जास्त शेफरलाय तो बरं का. तू सावका जा रे. हा आणि काय मी शांत आहे, काय काळजी करू नको. मी काय बोलणार नाही घरात.
0: राहू दे राहू दे. कोण काय किती मला सगळं समजतंय. मला स्वयंपाकाचं काम आहे, तुम्ही आपलं बसा पेपर वाचा.

0: शेतकरी बंधूंनो, कौटुंबिक श्रुतिका चालू जमाना आवडली ना तुम्हाला? कार्यक्रमात आता वळूया पुढच्या कार्यक्रमाकडे. 8 साली ऊसासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर रणजितसिंग निंबाळकर, सहाय्यक प्राध्यापक मृदाशास्त्र विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे यांनी दिलेली माहिती आता ऐकूया.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, तर आपणा सर्वांना माहितीच आहे की ऊस हे महाराष्ट्रातलं सर्वात महत्त्वाचं नगदी पीक आहे आणि महाराष्ट्र राज्य हे ऊस पिकामध्ये अग्रेसर आहे की जो 68 हंगामामध्ये साधारणतः 2 हेक्टर क्षेत्रावरती महाराष्ट्रात हे ऊस पीक घेतलं जातं. म्हणजेच आपल्या ऊस पिकाचे जे काही उत्पन्न आहे ते अतिशय जास्त प्रमाणात आहे, परंतु जी जमिनीची उत्पादकता आहे ती फारच कमी आहे. आणि ही जी उत्पादकता आहे ही कमी होण्याचे महत्त्वाचे कारणं हे आहेत की जे आपण सेंद्रिय खतांचा अतिशय कमी वापर करतो, तसंच पिकांची फेरपालट करत नाही, रासायनिक खतांचा असंतुलित वापर करतो आणि पाण्याचा भरमसाठ वापर करतो आणि त्याचा निचरा न झाल्यामुळे आपल्या ज्या 54 आणि क्षारयुक्त झालेल्या जमिनी आहेत या सर्व बाबींमुळं जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होऊन जमिनी ह्या नापीक झालेल्या आहेत. तर यासाठी आपल्याला ऊस उत्पादन जास्त घेण्यासाठी हंगामनिहाय लागवड, पाणी व्यवस्थापन, तसेच तण व्यवस्थापन, पीक संरक्षण या ज्या गोष्टी आपण करत असतो, याचबरोबर खताचं ज्यावेळेस आपण योग्य व्यवस्थापन करू आणि या बाबीकडे बारकाईने लक्ष देऊ, त्याच वेळेस आपलं

जे प्रति हेक्टरी ऊसाचं उत्पन्न आहे ते वाढू शकतं। तर यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट काय असती, तर प्रथम आपण आपल्या मातीचं परीक्षण करून घेणं गरजेचं असतं। त्यानुसार आपल्याला मातीचं परीक्षण केल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये नत्र, स्फुरद, पालाश तसंच सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण किती आहे आणि त्यानुसार आपल्याला रासायनिक खते आणि त्याचबरोबर सेंद्रिय खते वगैरे किती द्यावी लागतील हे आपल्याला कळतं। त्यामुळं माती परीक्षण करणं हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे। त्याचबरोबर माती परीक्षण केल्यानंतर मग ज्यावेळेस आपण खताचं व्यवस्थापन करणार असू त्यावेळेस आपण शास्त्रीय पद्धतीने सेंद्रिय, रासायनिक आणि जीवाणू खतं यांचा एकत्रितपणे जर वापर केला तर ते अतिशय फायद्याचं ठरतं आणि याच गोष्टीला आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असे म्हणतो। आता एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सर्वात महत्वाचा घटक जो पहिला असतो तो म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर। आता सेंद्रिय खतांचा वापर जेवढा तुम्ही कमी करताल तेवढा तुमच्या जमिनीची उत्पादकताही कमी होणार आणि तुम्ही सेंद्रिय खतांचा वापर वाढवला तर जमिनीचे जे जैविक आणि भौतिक गुणधर्म आहेत ते सुधारून जमिनीची उत्पादकताही वाढली जाते। आता सेंद्रिय खतं कोणते, तर त्यामध्ये सर्वात पहिलं येतं म्हणजे आपलं शेणखत। ते शेणखत ज्यामध्ये 0.80% नत्र, 0.65% स्फुरद आणि 0.88% पालाश असतं। आडसाली ऊसासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने हेक्टरी 30 टन शेणखताची शिफारस केलेली आहे। तर हे जे काही शेणखत आहे ह्याची अर्धी मात्रा ही ऊस लागणीपूर्वी आणि जी आपली दुसरी नांगरट असती त्याच्या अगोदरच शेतात देणे गरजेचं असतं आणि उरलेली जी अर्धी मात्रा आहे ती सरी वरंबे तयार झाल्यानंतर सरीमध्ये पसरून देणं गरजेचं असतं। आता सर्वसाधारणपणे शेतकरी काय करतात, शेणखत जेवढे उपलब्ध असेल तेवढंच वापरतात आणि शेणखत सध्या खूप कमी प्रमाणात सर्वांना मिळतं। त्यामुळं शेणखताला काही पर्यायी खतव्यवस्था सुद्धा आपल्याकडं आहे, तर त्या पर्यायी व्यवस्था ज्या आहेत त्या सेंद्रिय खतांमध्ये आपण शेणखताऐवजी पाचटाचं कंपोस्ट सुद्धा वापरू शकतो। तर आता पाचटाचं कंपोस्ट म्हणजे कुठलं, तर आपला जो ऊस तुटून गेलेला असतो साधारणतः ऑक्टोबर पासून जी तोड सुरू होती ती आपली फेब्रुवारी पर्यंत चालती, 265 जातीचं जे वाण आहे ते फेब्रुवारी पर्यंत ऊस तुटला जातो। तर जेव आपला समजा जानेवारी फेब्रुवारी मध्ये ऊस तुटला असेल तर तो ऊस तुटून गेल्यानंतर जे शिल्लक राहिलेलं ऊसाचं पाचट आहे ते शेतातच आपण कुजवलं पाहिजे, त्याची कुट्टी केली पाहिजे, ते शेतात कुजवलं पाहिजे। त्याचा ऊस पिकास आणि जमिनीमध्ये जमिनीसाठी खूप चांगला फायदा होतो। आता हे जे पाचट आहे याच्यामध्ये साधारणतः 0.50% नत्र, 0.30% स्फुरद आणि 1% पालाश असतं आणि त्याचबरोबर 32-40% सेंद्रिय कर्ब असतो। म्हणजे जर समजा तुमचा 1 हेक्टर ऊस तुटून गेला तर त्यापासून साधारणतः आपल्या शेतामध्ये 7.5-10 टनापर्यंत आपल्याला पाचट मिळतं। या पाचटाची कुट्टी करून तुम्ही जर ते पाचट कुजवलं आणि जमिनीतच गाडलं तर त्यापासून साधारणतः 50 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश आपल्याला अन्नद्रव्य आपल्या जमिनीला मिळू शकतं आणि त्याचबरोबर 3-4 हजार किलो सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीमध्ये घातला जाऊ शकतो। आता पाचटाचं कंपोस्ट जे आहे याबरोबरच आपण प्रेसमड केक किंवा प्रेसमड कंपोस्ट हे सुद्धा वापरू शकतो। तर आता साखर कारखान्याचं साखर उत्पादन झाल्यानंतर जो काही दुय्यम उपपदार्थ आहे त्यामध्ये प्रेसमड केक येतो, जो असा घट्ट काळसर असतो ज्याला आपण मळीच म्हणतो, तर त्याचा आपण सेंद्रिय खत म्हणून वापर करू शकतो। या प्रेसमड केकमध्ये साधारणतः 1.5% नत्र, 2.25% स्फुरद आणि 1% पालाश असते। म्हणजे लागणीच्या ऊसासाठी म्हणजे आडसालीची आपण लागण करत असताना त्या ऊसासाठी आपण प्रति हेक्टरी जर 6 टन वाळलेले प्रेसमड जर वापरले तर स्फुरदयुक्त खतांची जी मात्रा आहे ती 33% आपण कमी करू शकतो आणि हेच प्रेसमड केक जर आपण प्रति हेक्टरी 9 टनापर्यंत वापरले तर स्फुरदयुक्त खतांची मात्रा 66% कमी करता येऊ शकते। आता सध्या काही कारखाने काय करतात की प्रक्षेत्रावर जे काही प्रेसमड केक आहे त्यामध्ये स्पेंट वॉश मिक्स करून आणि जो काही उपलब्ध काडी कचरा असेल यांचं एकत्रित कंपोस्ट करतात, याला प्रेसमड कंपोस्ट असं पण म्हणतात। त्यामुळे

मडके किंवा प्रेस मड कंपोस्ट हे नांगरट झाल्यानंतर सरी सोडण्यापूर्वी आपण जमिनीमध्ये जर टाकलं तर आपल्या जमिनीची उत्पादकता ही निश्चितच वाढली जाऊ शकते. आता हे झाले प्रेस मडके, एक प्रेस मड कंपोस्ट, पाच टाचे कंपोस्ट, शेणखत. याबरोबरच जर आता या गोष्टी जर उपलब्ध नसतील तर गांडूळ खत हा एक अजून एक चांगला पर्याय आहे सेंद्रिय खतामध्ये. त्या गांडूळ खतामध्ये साधारणतः 2% नत्र, 82% स्फुरद आणि 1.25% पालाश असतं. तर ऊस पिकासाठी आपली जी काही शिफारस आहे ती प्रति हेक्टरी 5 टन गांडूळ खत अशी आहे. ही गांडूळ खत जे आहे हे लागणीपूर्वी सरीमध्ये टाकून आपण ते मातीनी झाकलं तर त्याचा फायदा जास्त होतो. आता हे गांडूळ खतापर्यंत झालं, पण आपल्याला समजा गांडूळ खत, शेणखत किंवा कंपोस्ट खत हे जर उपलब्ध झाले नाही तर हिरवळीचे खत जे तुम्हाला कुठेही उपलब्ध होऊ शकतात हे तुम्ही वापरू शकता. आता हिरवळीचं खत म्हणजे काय, की आपण जे काही वनस्पतीचे हिरवे अवशेष आहे हे जमिनीमध्येच वाढवून किंवा बाहेरून आणून जमिनीत जर आपण गाडले तर त्या वनस्पतीच्या हिरव्या अवशेषांपासून जे काही खत तयार होतं ते म्हणजे हिरवळीचं खत. आता शेणखताची उपलब्धता खूप कमी असते, त्यामुळं सेंद्रिय खत पूरक पद्धतीने जमिनीमध्ये मिक्स व्हावं यासाठी आपण ही हिरवळीची खत वापरू शकतो. तर ऊस लागणीपूर्वी म्हणजे आता आपण 15 जुलैपासून आडसाली पिकाची लागण करत असतो, तर त्या लागणीच्या अगोदर 2 महिने अगोदर जर समजा आपण ताग, धेंच्या, शेवरी, चवळी, उडीद यासारखी हिरवळीची जी काही पिकं आहे यांची लागवड करून आणि 1.5 महिने साधारणतः 45 दिवसांनंतर आपण हे परत जमिनीत गाडतो, त्याला एक पाणी जरी मिळालं तरी अतिशय चांगल्या पद्धतीचं हे पिकं येतात. आणि ते परत जर जमिनीत गाडले तर आता समजा ताग जर तुम्ही घेतला तर या तागापासून हेक्टरी 90 किलो आणि धेंच्यापासून 85 किलो आणि जर चवळी घेतली तर त्यापासून 75 किलो नत्र या जमिनीला मिळू शकते. आता हे आपण ऊस लागणीपूर्वी हिरवळीचे खत वापरायचं बघितलं, परंतु ऊस लागण झाल्यानंतर सुद्धा आपण आंतरपीक म्हणून सुद्धा हिरवळीचे पिकांचा वापर करू शकतो. त्याचाही फायदा तेवढाच होतो जेवढा तुम्ही हिरवळीचे पीक लागणीपूर्वी घेत असता. आता हिरवळीचे पीक घेताना आपण साधारणतः द्विदल पीकच घेणं गरजेचं आहे, एकदल पिकांची हिरवळीचे पिकं म्हणून कधीही वापरू नये. त्यानंतर जे आहे आता हे सेंद्रिय खतांचं बघितलं, म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनातला आपला हा पहिला टप्पा संपला सेंद्रिय खतांचा. आता जो दुसरा टप्पा आहे तो म्हणजे सर्वात महत्वाचा रासायनिक खतांचा, जो आपल्याला संतुलित पद्धतीने रासायनिक खतांचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. तर आडसाली पिकासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जे काही शिफारस केलेली खतांची मात्रा आहे ती आहे 400 किलो नत्र, 170 किलो स्फुरद आणि 170 किलो पालाश प्रति हेक्टरी अशी आहे. तर यामध्ये सुद्धा नत्र जे आहे ते आपल्याला 4 स्प्लिटमध्ये टाकायचं आहे, म्हणजे एकाच वेळेस आपल्याला नत्र, स्फुरद, पालाश टाकायचं नाही. तर लागणीच्या वेळी नत्राची साधारणतः 40% मात्रा आपल्याला देणं गरजेचं असतं. त्यानंतर स्फुरदाची ही 50% मात्रा आणि पालाशची 50% मात्रा देणं गरजेचं असतं. त्यानंतर लागणीनंतर 6 ते 8 आठवड्यांनी 10% नत्राची मात्रा देणं गरजेचं असतं. त्यानंतर लागणीनंतर 12 ते 16 आठवड्यांनी 40% नत्राची मात्रा आणि मोठ्या बांधणीच्या वेळेस उरलेली जी नत्राची 10% मात्रा आणि स्फुरद आणि पालाशची उरलेली 50% मात्रा देणं अत्यंत गरजेचं असतं. आणि हे सेंद्रिय खत अशा पद्धतीने संतुलित जर वापर केला तरच तुमचं जे काय आहे जमिनीचं जे उत्पादन आहे ते वाढणार आहे. आता आपलं जे व्हरायट्या वापरल्या जातात, वाण वापरले जातात ऊसाचे, त्यामध्ये मॅक्झिमम जे आहे 265 आणि 86-032 हे वापरले जातात. आता 86-032 साठी जी काय आहे ती शिफारस केलेली खताची मात्रा आहे ती 25% जास्त आहे बाकीच्या वाणांपेक्षा, कारण त्याची उत्पादन क्षमता जास्त आहे. तर त्या पद्धतीने 86-032 जे आडसालीमध्ये घेणार असतील त्यांनी खताची मात्रा देताना 500 किलो नत्र, 200 किलो स्फुरद आणि 200 किलो पालाश प्रति हेक्टरी देणं गरजेचं आहे. आता याचबरोबर आपण हे झाले मुख्य अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरही ऊसच्या पिकामध्ये भरपूर केला जातो. तर ऊस पिकासाठी आपण जे काय आहे सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत ते साधारणतः लोह,
त्यानंतर मंग

0: चिखल, त्यानंतर झिंक आणि फेरस हे आपण देत असतो. तर आपण जे काय आहे ते शिफारसीतली मात्रा जी आहे रासायनिक खतांबरोबरच जे आपले मुख्य अन्नद्रव्य त्याच्याबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य, लोहासाठी आपण 25 किलो हिराकस, जस्तासाठी 20 किलो झिंक सल्फेट, मंगलसाठी 10 किलो मॅंगनीज सल्फेट आणि बोरॉनसाठी 5 किलो बोरॅक्स हे प्रति हेक्टरी वापरणं गरजेचं आहे. हे आपण लागणीच्या वेळेस मातीत मिसळून दिलं तरी चालेल. परंतु काही काही वेळेस काय होतं की मातीत मिसळून न देता बरं आपण शेणखतात सुद्धा 1:10 या प्रमाणात मिसळून हे आपण सूक्ष्म अन्नद्रव्य खतं देऊ शकतो. काही शेतकऱ्यांचे लागणीच्या वेळेस सूक्ष्म अन्नद्रव्य खतं देण्याचे विसरले जातं, तर त्यावेळेससुद्धा आपण जे काय आहे सूक्ष्म अन्नद्रव्यांची ही आपण फवारणीसुद्धा करू शकतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी फुले मायक्रो ग्रेड 2 नावाचं एक सूक्ष्म अन्नद्रव्यांचं लिक्विड फर्टिलायझर विकसित केलेलं आहे, ज्यामध्ये लोह 2.5%, मॅंगनीज 1%, कॉपर 1%, जस्त 3%, मॉलिब्डेनम 0.1% आणि बोरॉन जे आहे ते 0.5% एवढ्या प्रमाणात आहे. तर ह्या जे द्रवरूप खत आहे ह्याची जी काही फवारणी आहे ही आपल्याला 5 लिटर द्रवरूप फुले मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2 घेऊन ते 500 लिटर पाण्यामध्ये मिक्स करावं आणि 60 दिवसांनी याची पहिली फवारणी प्रति हेक्टरी करावी. त्यानंतर 90 दिवसांनी ऊस लागणीनंतर 90 दिवसांनी 7.5 लिटर फुले मायक्रो ग्रेड 2 मायक्विड फर्टिलायझर 750 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची फवारणी करावी. तर अशा पद्धतीने जर समजा सूक्ष्म अन्नद्रव्य पहिल्या लागणीच्या वेळेस जमिनीतून दिले गेले नसतील तर अशा पद्धतीने आपण फवारणी सुद्धा करू शकतो. आता हा झाला रासायनिक खतांचा दुसरा टप्पा. आता जो तिसरा टप्पा आहे तो म्हणजे जीवाणू खते. तर ऊसाचं जे काय बेनं आहे आपण जे लागण करतो, लागण करताना ऊसाचं बेनं जे आहे, तर हे जे बेनं आहे हे बेनं हेक्टरी आपण ॲसेटोबॅक्टर 10 किलो आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू म्हणजे PSB म्हणतो आपण त्याला, फॉस्फरस सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया, हे 1/4 किलो हे आपण 100 लिटर पाण्यामध्ये मिक्स केले आणि त्याचं जे काही द्रावण तयार होतं त्या द्रावणामध्ये ऊसाचे बेनं हे 30% बुडवून ठेवलं आणि त्यानंतर त्याची लागवड केली तर साधारणतः 50% नत्र आणि 25% स्फुरद खताची बचत होत असलेली आपल्याला दिसलेले आहे. आणि हे जे काय ॲसेटोबॅक्टर जीवाणू खत आहे हे जीवाणू खत बेण्याच्या पेशींमध्ये प्रवेश करतं आणि नत्राची बचत करतं आणि स्फुरद विरघळणारे जे जीवाणू आहेत ते जमिनीतील स्फुरद ऊस वाढीसाठी उपलब्ध करून दिलं जातं. तर हा आपला जीवाणू खतांचा तिसरा टप्पा. म्हणजे 68 ऊस पिकासाठी आपण अशा तिन्ही सेंद्रिय खत, रासायनिक खत आणि जीवाणू खत यांचा एकात्मिक जर संतुलित वापर केला म्हणजेच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर तुमच्या ऊसाचं उत्पन्न हे निश्चित वाढलं जातं. म्हणजे अन्नद्रव्याचा पुरवठा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने होतो, जमिनीची सुपीकता वाढते आणि त्याचबरोबर ही सुपीकता वाढल्यामुळं ऊसाच्या उत्पन्नामध्ये भरघोस अशी वाढ होते.
1: 68 ऊसासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयीची डॉक्टर रणजित सिंग निंबाळकर यांनी दिलेली माहिती शेतकरी बंधूंनो आत्ताच आपण ऐकलीत. आता जाणून घेऊया आजचे बाजारभाव. बाजरी महिको आवक 421 क्विंटल, 3400 किमान, 3800 कमाल आणि 3600 सरासरी दर. ज्वारी मालदांडी 441 क्विंटल आवक, 4000, 6500 आणि 5250 सरासरी दर. मका 5 क्विंटल आवक, 2700 किमान, 2900 कमाल आणि 2800 सरासरी दर. मूग 40 क्विंटल आवक, 9200, 9600 आणि 9400 सरासरी दर. हरभरा 46 क्विंटल आवक, 6000 किमान, 6400 कमाल आणि 6200 सरासरी किंमत होती. तर शेतकरी बंधूंनो हे होते आजच्या कृषी मालाचे बाजारभाव. उद्या 6:40 जनावरांना होणाऱ्या उष्माघातावर घरगुती उपचार याविषयीची माहिती जरूर ऐका सकाळी कृषीवाणी या सदरात. आत्ताचा कार्यक्रम आपण इथेच समाप्त करत आहोत. उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात पुन्हा भेटूया. तोपर्यंत राम राम.

आपली प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरभ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबाग.

0: मोहित तो आत्ता अलीकडे आलेला आहे ना. चहा कॉफी कसं असं म्हणजे पारंपरिक प्लेयर्स आहेत ना. चहानी काय फ्रेश वाटतं. ये तुम क्या जानो विराज बाबू.
1: हो हो हो शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है
0: इसीलिए मम्मी ने मेरे तुझे कॉफी पे बुलाया है.
2: तुमच्याकडेही रंगत असतील ना अशा चाय पे चर्चा किंवा कॉफी बरोबरच्या गप्पा. मग उमा सदन मधल्या मंडळींच्या याच गप्पा ऐकून रिफ्रेश होऊया. गुरुवारी 21 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.
3: 101 उमा सदन.
4: श्रोते हो ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यात शिष्टमंडळीय चर्चा. द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदोलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि रुपयाचं मूल्य प्रति डॉलर 96.83 नीचांकी पातळीवर. आणि आता बातम्या विस्तारानं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी आज रोम इथं शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. विविध क्षेत्रात भारत आणि इटली यांच्यातले संबंध अधिक बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी हे मुद्दे या बैठकीच्या केंद्रस्थानी होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर देखील चर्चा केली. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं. भारत आणि इटलीनं आपले द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचं मोदी यांनी यावेळी जाहीर केलं. भारत आणि इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-2029 व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केली असल्याचं ते म्हणाले. भारत इटली संरक्षण उद्योग रोडमॅपनं लष्करी सामुग्रीच्या उत्पादनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

0: असं त्यांनी सांगितलं.
1: दोनों देशों के स्टार्टअप्स, रिसर्च सेंटर्स और उद्योगों को आपस में जोड़ने के लिए हम इंडिया इटली इनोवेशन सेंटर पर काम कर रहे हैं. हमारी सेनाओं के साथ साथ दोनों देशों के रक्षा उद्योगों के बीच भी सहयोग बढ़ रहा है. मैरिटाइम पावर्स के रूप में भारत और इटली के बीच करीबी सहयोग स्वाभाविक है. हम मिलकर शिपिंग, पोर्ट्स मॉडर्नाइजेशन, लॉजिस्टिक और ब्लू इकोनॉमी पर काम करेंगे.
0: इटली डिझाईन आणि काटेकोरपणासाठी ओळखलं जातं, तर भारत क्षमता आणि नवोन्मेषासाठी ओळखला जातो. त्यामुळे दोन्ही देशांचं सामर्थ्य एकवटून संपूर्ण मानवजातीसाठी काम करू असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. भारत आणि इटली यांच्यातले संबंध परस्पराबद्दल आदर आणि विश्वासावर आधारलेले आहेत असं इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी म्हणाल्या. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदोलिदेस आजपासून भारत दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी त्यांचं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांच्याबरोबरच्या शिष्टमंडळात सायप्रसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री कॉन्स्टन्टिनोस कोम्बोस तसंच इतर वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग जगताचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. पुढच्या वर्षी फेब्रुवारीत भारत सायप्रस राजनैतिक संबंधांना 65 वर्ष पूर्ण होत आहेत. तसंच युरोपीय संघाचं अध्यक्षपद सध्या सायप्रसकडे असल्यानं या दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे. ख्रिस्तोदोलिदेस या दौऱ्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेणार आहेत. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात सहकार्य बळकट करण्याबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा होईल. मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या ते सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज युएस न्यूक्लिअर एक्झिक्युशन मिशन इन इंडिया या अंतर्गत आयोजित अणुऊर्जा आणि अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी या परिषदेमध्ये बोलत होते. भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध आता तंत्रज्ञान, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पुरवठा साखळी या क्षेत्रात अधिक मजबूत होत आहेत. नागरी अणुऊर्जा सहकार्य हे या भागीदारीच्या पुढच्या टप्प्यातलं निर्णायक क्षेत्र ठरू शकतं असंही ते म्हणाले. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्र्यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं.
2: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपलं चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं. त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे. देशामध्ये आता अणुऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करेल.
0: ग्रामीण भागामध्ये रोजगाराची हमी देणाऱ्या नवीन विकसित भारत जी रामजी योजनेची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून करण्यात येणार आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयानं आज संसदीय समितीसमोर त्याबाबतचं सादरीकरण केलं. देशातल्या 25 राज्यांनी या कार्यक्रमासाठीची तरतूद आधीच केली असल्याची माहिती त्यामध्ये दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयामध्ये हस्तक्षेप करायला नकार दिला. जागतिक बाजारात आज तेलाच्या दरामध्ये घसरण झाली. कच्च्या तेलाचा दर 2.3% खाली येऊन $108.07 प्रति बॅरल इतका झाला. परकीय चलन बाजारामध्ये रुपयाचं 30 पैशांनी अवमूल्यन झालं आणि त्यानं प्रति डॉलर 96.83 रुपये इतकी नीचांकी पातळी गाठली. भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून इराण युद्धासारखी

0: निश्चित परिस्थिती असूनही यंदा 6.4% विकास दर राखू शकेल असा अंदाज संयुक्त राष्ट्रांचे वरिष्ठ अर्थतज्ञ इंगो पिटरले यांनी वर्तवला आहे. जगाची आर्थिक स्थिती आणि प्रगती अहवाल याविषयी ते बातमीदारांशी बोलत होते. यंदा जीडीपीमध्ये किंचित घट झाली तरी पुढच्या वर्षी भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उसळी घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 8 प्रमुख उद्योगांच्या एकत्रित निर्देशांकात यावर्षी एप्रिलमध्ये 1.7% वाढ झाली, जी मार्चमधील 1.2% जास्त आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात वार्षिक आधारावर सिमेंट उत्पादनात 9.4%, पोलाद उत्पादनामध्ये 6.2% आणि वीज निर्मितीमध्ये 4.1% वाढ झाली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये आज कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांचा सामना सुरू आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 7 षटकात 4 बाद 50 धावा झाल्या होत्या. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती इथं 46.8° सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार इथं शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज खांडुरी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यात शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीत रुपांतरित करण्याचा निर्णय. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदोलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि रुपयाचं मूल्य प्रति डॉलर 96.83 रुपयांच्या नीचांकी पातळीवर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोतेहो, रात्रीचे 8:15 वाजलेत. वेळ झाली आहे एक कलाकार या कार्यक्रमाची.
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
1: एक कलाकार या आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपली रेडिओ सखी माधवी पानसरे आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपण गप्पा मारणार आहोत सुप्रसिद्ध पार्श्वगायिका मधुबाला जव्हेरी यांच्याबद्दल. मधुबाला जव्हेरी नावच किती ग्लॅमरस आहे ना. 19 मे 1935 रोजी मुंबईतल्या गिरगावात त्यांचा जन्म झाला बरं का. हिराबाई जव्हेरी आणि नवजीवनभाई जव्हेरी ह्या दाम्पत्याच्या या सुकन्या किंवा या बाला ज्यांचं नाव त्यांनी ठेवलं मधुबाला. नावा इतकाच गोडवा मधुबाला ताईंच्या गाण्यात आणि रूपातही होता बरं का. जेव्हा त्यांचा आपण फोटो बघतो ना तेव्हा चटकन आपल्या डोळ्यात काय बरं भरतं. काळ्या कुरळ्या केशसंभारात माळलेलं गुलाबाचं फूल आणि मोहक टप्पोरे डोळे. मधुबाला हे त्यांचं नाव त्या अगदी सार्थ ठरवतात. आई हिराबाई आणि मावशी श्यामला माजगावकर ह्या दोघीजणी गायिका होत्या. 1929 सालापासून या दोन्ही भगिनींनी स्वामी समर्थ संगीत विद्यालय असं संगीत विद्यालय सुरू केलेलं होतं. हिराबाई जव्हेरी पालिकेच्या शाळेत संगीत शिक्षिका होत्या त्यामुळे लहानपणापासूनच मधुबाला ताईंच्या गळ्यावर उत्तम संगीताचे संस्कार झाले. नावाप्रमाणे मधाळ स्वर आणि त्यातून घरी आईची शिकवण

यातून मधुबालाताईंच्या गळ्यात संगीत रुजलं. ऐकूया त्यांच्या स्वरातलं केदार रागातलं गीत, ज्यातून त्यांच्या स्वरांची फुलं त्या रसिकांच्यावरती उधळून रसिकांना धुंद करतात. अवघाची संसार या चित्रपटातल्या गीताबद्दल मी बोलते आहे. या गीताचे संगीतकार आहेत वसंत पवार. ऐकूया मधुबाला झवेरी यांच्या आवाजात हे गीत.

पहिल्या गीतातून आपल्यासारख्या रसिकांवर खरोखर पुष्पवृष्टी झाल्याचा भास झाला ना? मधुबाला झव्हेरी यांच्या शब्दातून आपल्याला हा अनुभव आला. स्वामी समर्थ संगीत विद्यालयात विद्यार्थिनींना मार्गदर्शन मिळावे, व्यासपीठ मिळावे, संधी मिळावी यासाठी संगीत क्षेत्रातील मान्यवरांना विद्यालयात आमंत्रित केलं जात असे. एका कार्यक्रमात मधुबालाताईंनी सादर केलेलं गीत संगीतकार स्नेहल भाटकर यांना अतिशय आवडलं आणि नंदकिशोर या चित्रपटात पार्श्वगायनासाठी त्यांनी मधुबालाताईंची निवड केली. पहिलंच युगुल गीत आणि ते कोणाबरोबर होतं माहिती आहे? ते होतं साक्षात लता दिदींबरोबर. त्यांचा आवाज लता दिदींच्या आवाजासोबत इतका मिळता जुळता होता की खरोखर गाण्यातली कुठली ओळ कुठल्या गायिकेनं गायलेली आहे हे सांगणंच अवघड झालं. यापेक्षा जास्त मधुबाला झव्हेरी यांच्या आवाजाबद्दल आपण काय बोलणार, हेच खूप मोठं सांगून जात आहे. त्यांच्या गाण्याचं हेच

एक मोठं यश आहे. चला आता पुढच्या गीताकडे वळूया. धौम्य ऋषींनी पांडवांना सांगितलेली कथा, गदिमांच्या शब्दातनं अर्थातच सांगितलेली कथा आता आपण ऐकणार आहोत मधुबाला जव्हेरी यांच्या स्वरातनं सांगती ऐका या चित्रपटात. सांगती ऐका हा मराठी चित्रपटसृष्टीतला एक मैलाचा दगड ठरलेला चित्रपट. यातली सगळीच गाणी आज देखील लोकप्रिय आहेत. या चित्रपटातल्या लावण्या देखील खूप गाजल्या, त्याही आपण थोड्या वेळाने ऐकणारच आहोत. तूर्त जाऊया धौम्य ऋषींच्या आश्रमात.

श्रोते हो, मधुबाला यांच्या गळ्यात स्वर होते आणि बोटात चित्रकला होती. म्हणजे एकाच कलाकारांच्या ह्या दोन बाजू, दोन कला त्यांना अवगत होत्या. मॅट्रिक झाल्यावर मधुबालाताईंनी जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला. रंगांच्या दुनियेत त्या रमल्या. संगीताची साधना चालूच होती. SNDT महाविद्यालयातून त्यांनी संगीतामध्ये MA पदवी प्राप्त केली आणि गांधर्व महाविद्यालयाच्या त्या संगीत विशारद झाल्या. त्या काळातले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संगीतकार सी रामचंद्र, हंसराज बहेल, जमाल सेन यांच्यासारख्या अनेक प्रख्यात संगीतकारांनी मधुबालाताईंकडून गाणी गाऊन घेतली. सी रामचंद्र यांनी लता मंगेशकर आणि मधुबाला झवेरी यांच्याकडून एकत्रितपणे जारे जा निंदिया जा हे गाणं झांजीबार या चित्रपटासाठी गाऊन घेतलं. मधुबाला झवेरी यांनी मराठीत गायलेली अनेक गाणी लोकप्रिय झाली. त्यांच्या मातोश्री हिराबाई झवेरी यांनी संगीतबद्ध केलेलं संजीवनी मराठे यांचं गीत अंबरात नाजूकशी चंद्रकोर हासे हेच गीत पुढे यशवंत देव यांनी मधुबालाताईंकडून आकाशवाणीसाठी पुन्हा गाऊन घेतलं. नंतर HMV या गाण्याबरोबर यशवंत देव संजीवनी मराठे या द्वयीचे जीवाच्या जीवलगा नंदलाला हे भावगीत गाऊन घेऊन त्याची ध्वनिमुद्रिका काढली. ही दोन्ही गाणी अतिशय गाजली, जी आपण एकापाठोपाठ एक आता ऐकणार आहोत.

किती गोड गीत हे. याप्रमाणे त्यांच्या मातोश्री हिराबाई जव्हेरी यांनी संगीतबद्ध केलेलं आला ग बाळराजा हे देखील अगदी गोड गाणं. परंतु कार्यक्रमात कुठलं गाणं ऐकवायचं आणि कुठलं गाणं ऐकवायचं नाही इतक्या संभ्रमात मी पडलेली आहे. आता कार्यक्रमात यानंतर एक भावगीत ऐकवते ज्याचं संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

वा, गीतकारांच्या शब्दांना नाजूक लढीवाळपणे मधुबालाताईंनी न्याय दिला. खरोखर शब्दांचं सोनं करावं तर गायिका हव्या जव्हेरीबाईच. या भावगीतानंतर पुन्हा एकदा वळूया चित्रपट गीताकडे. वैजयंता या चित्रपटातलं मधुबाला जव्हेरी यांनी वसंतराव देश

0: देशपांडे यांच्याबरोबर गायलेलं सदाबहार गीत ऐकूया.
1: सप्रेम नमस्कार विनंती विशेष, सप्रेम नमस्कार विनंती विशेष, तुझ्या वाचून मला कटवेन सखेग परदेश. सप्रेम नमस्कार विनंती विशेष, सप्रेम

वाह, हा नमस्कार आणि ही विनंती अगदी मनाला भावून गेली नाही का? आता आपण ऐकणार आहोत एका तळ्यात होती हे गाणं. हे गाणं सुखाचे सोबती या चित्रपटासाठी मधुबालाताईंनी गायलं होतं, पण चित्रपटाच्या गाण्याची ध्वनिमुद्रिका निघाली नाही, त्यामुळे मधुबाला यांनी गायलेलं हे गाणं हे फक्त चित्रपटातच ऐकू आलं. आज त्यांच्याच आवाजातलं हे गाणं आपल्याला मी ऐकवते.

श्रोतेहो, सुधीर फडके, राम कदम, यशवंत देव, श्रीधर पारसेकर अशा अनेक मान्यवर संगीतकारांकडे मधुबाला जव्हेरी गायल्या. 50-60 दशकात मधुबालाताईंनी मराठी आणि हिंदीत मिळून जवळपास 500 गाणी गायली. 1958 मधुबाला जव्हेरी यांचा विवाह झाला आणि त्या संसारात रमून गेल्या. त्यांचे सिनेसंगीत क्षेत्रातले गाणे जरी संपुष्टात आले तरी ऑल इंडिया रेडिओसाठी मात्र त्यांनी सातत्याने कार्यक्रम केले. 1959 साली झालेल्या अखिल भारतीय काँग्रेसचे अधिवेशन नागपूरला भरलेले होते. तिथे झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत मधुबाला जव्हेरी यांना गाण्याची संधी मिळालेली होती. मी म्हटलं मराठीप्रमाणे हिंदीत देखील त्यांनी खूप काम केलेलं होतं. राजकपूरच्या बूट पॉलिश या चित्रपटात देखील गायची संधी त्यांना मिळाली. त्या गाण्याची एक झलक ऐकून आजच्या कार्यक्रमातून मी आपला निरोप घेणार आहे. नमस्कार.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वदूर. श्रोतेहो, रात्रीचे 10 वाजलेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत साथ साथ या चित्रपटातल्या जगजीत सिंग चित्रा सिंग यांनी गायलेल्या जावेद अख्तर यांच्या गझलेनं. संगीत आहे कुलदीप सिंग यांचं.

श्रोतेहो, गझल हा मूळचा अरबी भाषेतला पण पर्शियन उर्दू भाषेमध्ये अत्यंत लोकप्रिय झालेला एक अतिशय सुंदर तरल असा काव्यप्रकार आहे. गझल या शब्दाचा मूळ अर्थ प्रेयसीशी साधलेला संवाद असा आहे. आत्ता साथ साथ या चित्रपटातली गझल आपण ऐकली. आता ऐकूया प्रेमगीत या चित्रपटातली जगजीत सिंग यांनी गायलेली इंदिवर यांची रचना. याचं संगीत देखील जगजीत सिंग यांचंच आहे.

श्रोते हो, गझलची स्वतःची अशी एक शिस्त आणि एक व्याकरण असतं, ती समजूनच घ्यायला लागतं. गझल हा एक प्रगल्भ काव्यप्रकार आहे. ती दोन ओळींच्या कवितांची एक मालिका असते. गझलमध्ये साधारण 5 ते 15 शेर असू शकतात. रात्रीच्या शांत वेळी दिवसभराचा शीण घालवण्यासाठी जीवाला सुकून देण्याचं काम गझल करते. गझलमध्ये प्रत्येक शब्दाला फार मोठा अर्थ दडलेला असतो. ऐकूया अर्थ या चित्रपटातली जगजीत सिंग यांनी गायलेली कैफी आझमी यांची गझल.

गझल या काव्यशास्त्राच्या जाणकारांकडून आपण नेहमी रदीफ, काफिया, मतला किंवा मक्ता असे शब्दप्रयोग ऐकतो. आपल्यासारख्या लेमॅनला म्हणजे गझलच्या चाहत्यांना गझलमध्ये बहर असणं आवश्यक वाटतं. बहर म्हणजे काय? तर गझलच्या एका विशिष्ट वृत्तात बांधलं जाणं किंवा लईमध्ये बांधलं जाणं ज्यामुळे ती गेय होते आणि आपण सहज ती गाऊ शकतो. आपण कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मासूम या चित्रपटातली लता मंगेशकर यांनी गायलेली गुलजार यांची गझल.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया 1975 सालच्या मौसम या चित्रपटातली भूपिंदर यांनी गायलेली नितांत सुंदर गझल.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा समारोप आपण करणार आहोत बाजार फिल्ममधल्या लता मंगेशकर आणि तलत अजीज यांनी गायलेल्या मखदूम मोईनुद्दीन यांच्या गझलेने, ज्याचं संगीत आहे खयाम यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. रात्रीचे 10:30 वाजलेत. नाद ब्रह्म हा कार्यक्रम आता प्रसारित करणार आहोत. कार्यक्रमात आज नॅन्सी कुलकर्णी यांचं चेल्लो वादन आपण ऐकणार आहोत. राग आहे जय जयवंती, पखवाज साथ आहे माणिक मुंडे यांची.

0: श्रोतेहो नादब्रह्म या कार्यक्रमात आज आपण नॅन्सी कुळकर्णी यांचं चेलू वादन ऐकलं. राग होता जय जयवंती, पखवाज साथ होती माणिक मुंडे यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरी,

0: Jishnu Dev Verma and Chief Minister Devendra Fadnavis. The swearing-in ceremony of the newly elected members of the 16th Puducherry Legislative Assembly was held today at the Assembly Hall. Pro Tem Speaker A. Anbalagan administered the oath to the newly elected members of the Legislative Assembly. In IPL cricket, Mumbai Indians have set a target of 148 runs for Kolkata Knight Riders at the Eden Gardens in Kolkata tonight. In reply, KKR were 51 for 2 in 6 overs when reports last came in. Put into bat, Mumbai Indians posted 147 runs for the loss of 8 wickets in the allotted 20 overs. Earlier, Kolkata Knight Riders won the toss and opted to bowl. Tomorrow, Gujarat Titans and Chennai Super Kings will clash at Narendra Modi Stadium, Ahmedabad at 7:30 p.m. local time. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:10 आणि 6 सेकंद झाली आहेत. पुणे आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. पुणे आणि परिसरात येत्या 24 तासात आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. पुण्यात आज कमाल 37 तर किमान 23.9° तापमानाची नोंद झाली आहे. तापमानाची ताजी नोंद अशी, कमाल तापमान 36.8° सेल्सिअस तर किमान तापमान 23.9° सेल्सिअस असं नोंदवण्यात आलेलं आहे. हा झाला हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:11 झालेली आहेत. आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी माधवी पानसरे आता आपला निरोप घेते. शुभरात्री. पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:45 आपल्या पहिल्या सभेच्या वेळी. जय हिंद.